सुप्रभात श्रोते हो, 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रातःकालीन प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आज दिन विशेष म्हणजे गोपाळकाला आणि शिक्षक दिन. सर्व श्रोत्यांना या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, पितुमात स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रोते हो, आता ऐकूयात एक सुविचार. गुरु है ज्ञान की रोशनी, गुरु है जीवन की आस, सही राह पर चलना सिखाए, हर पल दे विश्वास. गुरु का हम सम्मान करें, दिल से उन्हें प्रणाम, शिक्षक दिवस पर यही कहें, गुरु है सबसे महान. सुविचार श्रोते हो आपण ऐकलात. श्रोते हो, आज आहे भारतीय सौर तिथी 14 भाद्रपद शके 1948 अर्थात शनिवार दिनांक 5 सप्टेंबर 2026. श्रोते हो, FM बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. प्रथम प्रसारण सभेची सुरुवात करूयात मंगल वाद्यानं. ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगिया.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगिया श्रोतेहो आपण ऐकत होता. 6 वाजतायत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोपर्यंत आनंद घ्या या वाद्यसंगीताचा.

श्रोते हो नमस्ते। अज्ञान तिमिरांधानां ज्ञानांजनशलाकया चक्षुर उन्मिलितम एन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञान आणि अंधकारूपी काळोखाने अंध झालेल्या विद्यार्थ्यांचे डोळे ज्ञानांजन शलाकेने जो उघडतो अशा सर्व शिक्षक वृंदांना अर्थात गुरुवृंदांना आमचा नमस्कार असो। समर्पित भावनेने अविरतपणे ज्ञानदानाचे व्रत जोपासून समाज आणि राष्ट्राची जडणघडण करणारे असे शिक्षक अत्यंत मोलाचे ठरतात। ते आम्हा सर्वांचे आधार आहेत। राष्ट्रनिर्मितीचे तत्व शिक्षकाच्या अंगी असते। शिक्षक हा किती मंगलमय व हृदयास आनंद देणारा शब्द आहे। शिक्षक एक दिव्य शक्ती आहे जे जीवनभर व्रतस्थ भावनेने असंख्य अबोध बालकांना ज्ञानामृत पाजण्याचे पुनीत कार्य करत असतात। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचे सोने करण्याचे जर कार्य कोणी करत असेल, त्यांना घडवण्याचे कार्य कोणी करत असेल, तर एकच कुंभकार आहे, तो म्हणजे शिक्षक। प्रत्येक व्यक्तीचा कोणी ना कोणी गुरु किंवा शिक्षक असतोच। शिक्षकाशिवाय व्यक्ती नाही आणि व्यक्तीशिवाय समाज, राष्ट्र आणि शेवटी विश्व नाही। जन्माला येणारा प्रत्येकजण मातीच्या गोळ्याप्रमाणे अजान, अबोध आणि संस्कारविहीन असतो। जेव्हा तो शिक्षकांच्या सान्निध्यात येतो तेव्हा ही सर्व विशेषणे गळून पडतात आणि ज्ञानी, सुसंस्कार संपन्न, चारित्र्यवान पिढी उदयास येते। मात्या पित्यामुळे या जगात पदार्पण झाले तरी ज्ञान नेत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माणूस दृष्टी असूनही आंधळाच मानावा। शिक्षक हा विद्यार्थ्यांना जगाकडे पाहण्याची विद्वत दृष्टी देतो। जगण्याचे बळ देणारा शिक्षक हाच घटक आहे। रस्त्यावरील पथदिवे पांतस्थानापुढे जाण्याच्या वाटा दाखवितात। रस्त्यावरील खास कळगी पाहणे या उजेडामुळे सोपे जाते। रात्री चोरांपासून भीती राहत नाही, पण ज्ञान व चारित्र्य संपन्न

असे महान जे तेजोरूपी शिक्षक या जगात प्रत्यक्ष दीपस्तंभ आहेत, आदर्शांची प्रतिमूर्ती आहेत, ही तर अखंड ज्ञान देणारे प्रकाश किरण आहेत, अद्वितीय अशी विद्युत शक्ती आहे. या विद्वत्तेच्या पावन ऊर्जा वाहिनीशी जो जोडला जातो तो चमकल्याशिवाय कदापि राहणार नाही. गुरु, आचार्य, उपाध्याय, तर आजकालची मास्टर, टीचर, सर अशी शिक्षकांची बहुविध नावे आहेत. शिक्षक हा शब्द शिक्ष या संस्कृत धातूपासून बनला आहे. जो शिकवितो तो शिक्षक. इथे केवळ पुस्तकी ज्ञान शिकवणारा तो शिक्षक असा संकुचित अर्थ न घेता अगाध ज्ञान सामर्थ्याबरोबरच आदर्श पद्धतीने जगण्याची कला शिकवतो तो शिक्षक असतो. या जगात अनेक शिक्षक आहेत, किंबहुना प्रत्येकालाच ते लाभतात. परमेश्वर हा पहिला शिक्षक, तो संपूर्ण विश्वाचा गुरु आहे.

कुणी असेल तर तो म्हणजे ईश्वर आहे. प्रज्ञा, मेधा आणि सम्यक बुद्धी प्रदान करणारा शिक्षक असतो. हा सर्वोत्तम महान गुरु सर्वव्यापक आहे. तो आपल्या शिष्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतो, सर्वांना पाहतो. जीवात्मा स्वरूपी विद्यार्थ्यांना दुष्कर्मापासून दूर ठेवून सदैव त्यांचे रक्षण करणारा हा शिक्षक ईश्वर होय. दुसरी शिक्षिका आई होय. ज्या बालकास चांगली आई लाभली ते बाळ धन्य झाले. आई नावाचा गुरु एवढा महान की आपल्या साधनेच्या बळावर ती गर्भात प्रविष्ट शिशूंवर उच्च सुसंस्कार घालते आणि राष्ट्राला एक महान वीर शूर किंवा ज्ञानी असा महापुरुष प्रदान करते. त्यावरच पिता देखील गुरु आहे, हा शिक्षक आहे. आणि हा आपल्या मुलाबाळांचे पालनपोषण करतो, त्यांच्या कामना पूर्ण करतो आणि त्याला महान घडवतो. तसेच शाळेमधील अथवा महाविद्यालयातील जे शिक्षक प्राध्यापक आहेत हे देखील आम्हा सर्वांचे शिक्षक खरे आदर्श गुरु होय. शिक्षक आहेत म्हणून समाज आहे. आदर्श शिक्षक नसतील तर समाजाला दिशा कोण देईल? आणि म्हणून अशा शिक्षकांचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन. या शिक्षक दिनानिमित्त अशा सर्व शिक्षकांना आम्हा सर्वांचे अभिवादन, वंदन आणि शतशः नमन.

शिक्षक दिन याविषयी डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार श्रोते हो आपण ऐकलेत. विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात वसंत निनावे यांची रचना, संगीत दिले कमलाकर भागवत यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात विलासबुवा पाटील यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराजांची रचना अजित कडकडे यांच्या स्वरात.

0: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. श्रोते हो, आज जाणून घेऊयात औषधी वनस्पतींची लागवड महत्त्वाची याविषयी डॉक्टर अशोक जाधव यांनी दिलेली माहिती. तत्पूर्वी ऐका.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादन वाढीची गुरुकिल्ली ठरलेले आणि सेंद्रिय कर्बाचा निरंतर पुरवठा करणारे
4: संजय अॅग्रोचे F-Code 9. संजय अॅग्रो म्हणजेच विश्वासाची पेरणी आणि समृद्धीची कापणी. संजय अॅग्रो इनपुट्स 99211 999 71.
5: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अशोक जाधव, माजी उपसंचालक संशोधन वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपण औषधी वनस्पतीची लागवड का करावी याविषयी माहिती घेणार आहोत. औषधी वनस्पतीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, कारण औषधी वनस्पतीपासून जे औषधं तयार होतात ते मानवी शरीरावर कुठलाही वाईट परिणाम करीत नाहीत, म्हणजे त्याचे साईड इफेक्ट नाहीत, म्हणून त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून औषधी वनस्पती ही मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाऊ शकते. न लागवड केल्यामुळं या ज्या औषधी वनस्पती आहेत त्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत आणि त्या मिळेनाशा झालेल्या आहेत, लुप्त होत चाललेल्या आहेत. म्हणून ह्या लुप्त होत असलेल्या वनस्पतीला जीवदान देण्यासाठी आपण औषधी वनस्पतीची लागवड केली पाहिजे. आता ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की औषधी वनस्पती ह्या खूप उपयुक्त आहेत, म्हणजे मानवी शरीरावर दुष्परिणाम तर करीत नाहीतच, परंतु आयुर्वेदिक औषधाला त्याच्यामुळं प्राधान्य दिलं जाते. आणि या आयुर्वेदिक औषधामध्ये त्याचं जे स्वरूप आहे ते साधारणपणे काढा किंवा अर्क, चूर्ण किंवा च्यवनप्राश किंवा आरिष्ट किंवा घृत या स्वरूपामध्ये आपल्याला बाजारात मिळतं. आणि हे औषध या आयुर्वेदिक वनस्पतीच्या मुळ्या, खोड, गड्डे, पाने, फुले, फळे, बिया यांचा वापर करून केलं जातं. आता औषधी वनस्पतीची लागवड कशामुळं करणं सोपं आहे, कारण साधारण जमीन जरी असली तरी, जशी माळरानाची, डोंगर उताराची, नदीकाठची, मुरमाड जमीन असली तरी त्या ठिकाणी औषधी वनस्पतीची लागवड केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे औषधी वनस्पतीची वाढ ही निसर्गता होते, त्याला कुठल्याही प्रकारचं रोग, कीड किंवा खत टाकायची किंवा टॉनिक मारायची गरज लागत नाही. त्याचप्रमाणे लागवडीचा खर्चही फार कमी असतो, म्हणजे फक्त बियाण्यासाठी लागणाराच खर्च लागतो, औषध वगैरे फवारावं लागत नाही, त्याच्यामुळं ते लागवड करणं सहज सोपं आहे. आता ज्या महत्त्वाच्या औषधी वनस्पती आहेत त्याच्यामध्ये झुडूप वर्गामध्ये आघाडा, माका, गोखरू, लाजाळू, दवना, तुळशी, अश्वगंधा, सोनामुखी, सदाफुली, इसबगोल, रानभेंडी, कृष्णजिरी यासारख्या अनेक वनस्पती आहेत. तर मध्यम झुडूप वर्गीयमध्ये आडुळसा, गुगळ, आपटा, वावडिंग, रान एरंड, कणेर, मेहंदी, तुती, जास्वंद यासारख्या लागवडीच्या वनस्पती आहेत. काही वनस्पतीची मोठी झाडं असतात, जसं खैर, पळस, दालचिनी, शेवगा, पांगरा, डिकमल, रिठा, चंदन किंवा बिबा यासारखे झाडं आहेत. काही फळझाडामध्ये बेल, आवळा, भोकर, हिरडा, बेहडा, तर वेलवर्गीयामध्ये शतावरी, कवचबीज, गुळवेल, शिकेकाई, काळी मिरी, व्हॅनिला, पिंपळी, शंखपुष्पी यासारख्या अनेक वनस्पती औषधी वनस्पती आहेत, ज्यांची लागवड आपण सहजरित्या करू शकतो. आता या ज्या औषधी वनस्पती आहेत यांचा आढळ निरनिराळ्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. जसं खेडेगावामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आडुळसा, आघाडा, उंबर, एरंड, करवंद, कुरडू,

0: धोत्रा, सदाफुली यासारखे औषधी वनस्पती आढळून येतात. तर डोंगरदऱ्या आणि जंगलामध्ये करंज, कवट, खैर, अर्जुन, बिब्बा, रिठ्ठा यासारखे वनस्पती आढळून येतात. शहरामध्ये किंवा नगरपालिकाच्या ज्या बागा आहेत याच्यामध्ये कणेर, गुलाब, जास्वंद, आडुळसा, अशोक, अर्जुन, तर परसबागेमध्ये एरंड, कोरफड, गुळवेल, पुदिना. शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये अशोक, कडुनिंब, बेल, आवळा, अर्जुन, शेवगा यातसुद्धा होते. आणि काही गोष्टी ज्या वनस्पती आहेत ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये निर्यातीला वाव आहे त्याच्यामध्ये वेडंग, इसबगोल, तरोटा, सर्पगंधा, चिराईत आणि अश्वगंधा, ब्राह्मीसुद्धा आहे. तर या वनस्पती आपण निर्यात करू शकतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की औषधी वनस्पती दुर्लक्षित होत चालल्यात तर त्यांना वाव देण्यासाठी आपण त्याची लागवड करावी. धन्यवाद.
1: औषधी वनस्पतीची लागवड महत्त्वाची याविषयी डॉक्टर अशोक जाधव यांनी दिलेली माहिती श्रोतेहो आपण ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 6:45 आणि आरोग्यम धनसंपदा, 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आणि संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो. मुलांचे बालपण म्हणजे त्यांच्या आयुष्याचा पाया घडण्याचा काळ. या काळात मुलांची शारीरिक वाढ, मेंदूचा विकास, शिकण्याची क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती वेगाने विकसित होत असते. त्यामुळे मुलांच्या ताटात काय आहे याकडे केवळ पोट भरण्याच्या दृष्टीने नव्हे तर त्यांच्या भविष्यातील आरोग्याच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. मुलांच्या वाढीसाठी सर्वप्रथम आवश्यक आहे पुरेसे आणि दर्जेदार प्रथिनांचे सेवन. डाळी, कडधान्ये, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, सोयाबीन, कडधान्ये, सुका मेवा आणि मांसाहारी पदार्थ यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास स्नायू, हाडे आणि शरीरातील विविध ऊतींच्या वाढीस मदत होते. यानंतर येते लोहाचे महत्व. लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताक्षय म्हणजेच अॅनिमिया होऊ शकतो. विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये लोहाची गरज वाढते. हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, राजमा, चना, मांसाहार, सुका मेवा हे लोहाचे चांगले स्रोत आहे. लोहयुक्त पदार्थांसोबत आवळा, पेरू, संत्री किंवा लिंबू सारखे क जीवनसत्व असलेले पदार्थ घेतल्यास लोहाचे शोषण अधिक चांगले होते. कॅल्शियम आणि जीवनसत्व ड ही हाडांच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाची जोडी आहे. दूध, दही, ताक, पनीर, तीळ आणि काही कडधान्यांमधून कॅल्शियम मिळते. योग्य सूर्यप्रकाश आणि गरजेनुसार वैद्यकीय सल्ल्याने जीवनसत्व डची पूर्तता करणेही महत्वाचे आहे. मेंदूच्या विकासासाठी केवळ प्रथिने आणि कॅल्शियम पुरेसे नाही. लोह, आयोडीन, झिंक, जीवनसत्वे आणि ओमेगा 3 सारखे पोषक घटकही महत्वाचे आहेत. त्यामुळे मुलांच्या आहारात विविध रंगांची फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, डाळी, कडधान्ये, दूध किंवा त्यांचे पर्याय आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ असणे आवश्यक आहे. आजच्या काळात पॅकेट स्नॅक्स, चिप्स, बिस्किटे, शीतपेय आणि फास्ट फूड मुलांच्या आहाराचा मोठा भाग बनत आहे. हे पदार्थ कधीतरी खाणे वेगळे, पण त्यांना रोजच्या आहाराचा पर्याय बनणे टाळले पाहिजे. पालकांनी मुलांना जबरदस्तीने खाऊ घालण्याऐवजी घरातील सर्वांनी संतुलित आहार घेण्याची सवय

0: लावावी, कारण मुलं केवळ आपले बोलणे ऐकत नाही तर आपले वर्तन पाहूनही शिकतात. लक्षात ठेवा, आज मुलांच्या ताटात दिलेला संतुलित आहार म्हणजे उद्याच्या निरोगी शरीराची आणि सक्षम मेंदूची गुंतवणूक आहे. म्हणूनच मुलांच्या डब्यात आणि ताटात विविधता ठेवा. घरगुती पौष्टिक पदार्थांना प्राधान्य द्या आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयी लहानपणापासूनच रुजवा. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आज दुपारी 2:05 आणि हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 होत आहेत. वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्राच्या साधारण 20% भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे आणि याचाच अर्थ आपल्याकडे तेवढं जैव वैविध्य आहे, तेवढी वनसंपदा आपल्याला लाभलेली आहे आणि त्यातूनच औषधी वनस्पतींचा बहुमोल खजिना आपल्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही. आयुर्वेदाच्या माध्यमातून या खजिनाचा मानव कल्याणासाठी उपयोगही काही प्रमाणात केला जातोय हेही आपल्याला माहिती आहे. पण या जंगलांमध्ये जी औषधी वनसंपदा आहे त्याचं जतन करणं, संवर्धन करणं, त्याचं महत्व निदान जंगलाभोवतीच्या गावागावांमध्ये समजावून सांगणं हे एक अत्यंत महत्वाचं काम आहे आणि याची गरज लक्षात घेऊनच अनेक तज्ज्ञ मंडळी असतील, समाजकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था असतील हे काम करतायत. त्यापैकीच एक वनस्पतीशास्त्रातल्या तज्ज्ञ आणि संशोधक पुण्याच्या पूर्वा जोशी या हेच काम गेली काही वर्ष मुख्यत्वे करून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरामध्ये करतायत. त्यांच्या कामाबद्दल आपण जाणून घेणार आहोत औषधी वनधन संवर्धन आणि शाश्वत पर्याय या विषयाच्या माध्यमातून. नमस्कार पूर्वाताई.
3: नमस्कार
2: पूर्वाताई. तुम्ही 1998 वनस्पतीशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतलीत आणि त्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी तुम्ही तुमची एक बायो कन्सेप्ट नावाची संस्था म्हणा, कंपनी म्हणा, तुम्ही स्थापन केलीत. तर तुम्हाला याच्या माध्यमातून नक्की काय करावं असं वाटलं आणि का करावं असं वाटलं?
3: याची खरी सुरुवात सांगू का मी कधी झाली? माझ्या आईबाबांची नोकरी रत्नागिरी मध्ये होती आणि त्यांच्यामुळे माझं बालपण अतिशय सुखात रत्नागिरीत
2: निसर्गरम्य
3: पावस आणि रत्नागिरीच्या भागात गेलं आणि त्यामुळे ती निसर्गाची ओढ ना कुठेतरी प्रसादजी कायम राहिली माझ्यात बहुतेक आणि त्यामुळेच कदाचित मी पुढे वनस्पती शास्त्राचं करिअरही केलं की काय असा विचार आता मी आज जेव्हा करते तेव्हा येतो माझ्या मनात. हे मनात तेव्हा पक्क होतं मात्र वनस्पती शास्त्र घेताना की आपण जे शिकतोय किंवा वनस्पती म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय त्याचा अनेक लोकांना काही ना काही उपयोग व्हायला पाहिजे असं कुठेतरी मनात होतं मात्र. आणि मग जसं जसं शिक्षण संपलं आणि जंगलाच्या आजूबाजूच्या लोकांसाठी माझं थोडंसं काम सुरू झालं, क्षेत्रकार्य म्हणून ताडोब्याची निवड करावी लागली एका प्रकल्पासाठी आणि मग जाणीवपूर्वक या वनस्पती शास्त्राकडे ज्याला आपण बघणं म्हणतो ना, म्हणजे आपली डिग्री होते पण त्याच्या नंतर कदाचित माणसाला आतून काहीतरी जाणवतं की अरे हे अशा पद्धतीने वापरता येईल, ती सुरुवात झाली. आणि त्यातही औषधी वनस्पती आणि विविध उपजीविकेचे पर्याय असं माझ्या मनात सारखं घोळायला लागलं आणि मग तेच काम कदाचित
2: औषधी वनस्पती आणि त्या माध्यमातून
3: उपजीविका आणि मग ते कसं आपल्याला रिलेट करतायत. त्यामुळे सध्या कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स मिळालेले ज्या ग्रामसभा आहेत मध्य भारतामध्ये त्यांच्या बरोबर काही शाश्वतता आणि अशा पद्धतीने उपजीविकेचे काही पर्याय या संदर्भातलं काम खरं तर चालू आहे आणि एक हक्काचं साधन मिळावं आणि त्याला वनस्पती शास्त्र कारणीभूत ठरावं
2: बरोबर
3: असं म्हणून हे काम कुठेतरी चालू.
2: म्हणजे तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि आपल्याकडे असलेली जी वनसंपदा आहे तीही वाया जाणार नाही, त्याचंही योग्य प्रकारे आपल्याला वापर करता येईल जो मानव कल्याणासाठी आणि उपजीविकेसाठी दोन्हीसाठी.
3: आणि याच्यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की त्या गावांनी पुढाकार घेऊन तिथेच करण्याजोग्या आहेत. त्याही आपल्याला तिथेच सांगणं योग्य आहे. म्हणजे शहरात राहून आपण नुसतं सांगणं आणि गावात राहून तिथे करून घेणं हा जो फरक आहे तो वन

0: वनस्पती शास्त्राच्या माध्यमातून पुढे जाऊन पुढे मॅनेजमेंटकडे जातो हा भाग. ते कदाचित झालं असं म्हणूयात या कामापासून.
1: मला असं वाटतं पूर्वाते या सगळ्या औषधी वनधनाचं जतन संवर्धन करणं हे महत्वाचं आहेच आहे. ते कसं महत्वाचं आहे, तुम्ही हे काम पुढे कसं नेलंय हे सगळं आपण पुढच्या भागांमध्ये बघूया. तर आज इथेच निरोप घेऊया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

दुपारी 2:10 हा कार्यक्रम आज आपण पुन्हा ऐकू शकाल. 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: न्यायाधीशमञ्च अद्य प्रारब्धः। अस्मिन् सम्मेलने ब्रिक्स राष्ट्राणां सर्वोच्च न्यायालयानां मुख्य न्यायाधीशाः वरिष्ठ न्यायाधीशैः सह भागं गृह्णन्ति। भारतस्य मुख्य न्यायाधीशः सूर्यकान्तः विविध देशानां न्यायिक प्रतिनिधिभिः सह द्विपक्षीय वार्तां कृतवान्। विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः पोलैंड देशस्य राजधान्यां वार्सो नगरे राष्ट्रपतिना कारोल नावरोत्स्की इत्यनेन सह उच्चस्तरीय मन्त्रणाम् अकरोत्। उभौ नेतारौ द्विपक्षीय रणनीतिक सन्धेः समीक्षां विधाय विविध क्षेत्रेषु सहयोगं नूतन औन्नत्यं नेतुम् अंगीकृतवन्तौ। महिला क्रिकेट क्रीडायां भारतमद्य ऐषमः महिला एशिया चषक प्रतिस्पर्धायां दुबई अन्ताराष्ट्रिय क्रीडांगणे पाकिस्तान दलं सम्मुखीकरिष्यति। इयं हि स्पर्धा भारतीय समयानुसारं रात्रौ 8 वादने प्रारप्स्यते। इति वार्ताः।
1: दोनशे 29.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोत्यो जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तथा सहक्षेपित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। तत्पूर्वी ऐका
2: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता पूना गाडगे आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ। अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास। पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून।

जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तथा संक्षेपित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर इथून संक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 शिक्षक दिनानिमित्त समन्वित रूपक मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सादरकर्ते आहेत विवेक वानखेडे. निर्मिती केंद्र आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे. 9:00 प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून सहक्षेपित करू. 9:10 लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

उर्दू कार्यक्रम आपण ऐकू शकाल 9:35. हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 स्वर लहरी हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. फोनवरून श्रोत्यांशी संवाद साधला आहे सुमेधा कुलकर्णी यांनी. गीत संकलन आहे वंदना आठवले यांचं. सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. हा कार्यक्रम ठीक 10:00 आपण ऐकू शकाल. 11:05 शिक्षक दिनानिमित्त भाषण. मारुती भुजंगराव कदम मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महातपुरी. 11:25 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षक

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

1:05 गीत बहार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यानंतर अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

सायंकालीन प्रसारण सभेत 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 किसान वाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।

युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. डीजे बंदीबाबत नागरिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुदत संपलेल्या नियमबाह्य रिक्षांविरोधात 5 ऑक्टोबरपर्यंत कठोर कारवाईचे निर्देश. बीड जिल्ह्यात तातडीनं कोरडा दुष्काळ जाहीर करावा, आमदार धनंजय मुंडे यांची मागणी. श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी, आज दहीहंडीचा थरार. जालना इथं 5,000 अधिक शाडू मातीच्या गणेश मूर्ती साकारण्याचा जागतिक विक्रम. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक चिराग जोडीची उपांत्य फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. डीजे बंदीच्या मुद्द्यावर नागरिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल पुण्यात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. ध्वनी प्रदूषण कमी करून पारंपरिक पद्धतीनं सण साजरे करणं हाच सरकार आणि प्रशासनाचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन आधी नागरिकांशी चर्चा करत असून त्यानंतर डीजे संदर्भात आदेश काढले जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तंत्रज्ञान, जहाज बांधणी, वैद्यकीय सेवा यासह विविध क्षेत्रात सखोल भागीदारीचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांना केलं आहे. काल मुंबईत भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवाद सत्रात मुख्यमंत्री बोलत होते. वैद्यकीय सेवेसह इतर सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं गाठलेल्या पल्ल्याचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. दरम्यान भारत आणि बेल्जियम यांच्यात सागरी क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याचं आश्वासन बेल्जियमच्या पंतप्रधानांनी दिलं आहे. पंतप्रधान वेव्हर यांनी काल मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स इथं हिरे व्यापार क्षेत्रात कार्यरत उद्योजकांच्या संवाद कार्यक्रमाला संबोधित केलं. मुदत संपलेल्या किंवा नियमबाह्य रिक्षांविरोधात 5 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले आहेत. काल मुंबईत परिवहन आयुक्त कार्यालयात विशेष बैठकीत ते बोलत होते. या रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असून संबंधित वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले. बीड जिल्ह्यात तातडीनं कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पावसाअभावी खरीप पिकांचं मोठं नुकसान होत असून या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, शासकीय सवलती लागू कराव्यात, तसंच कृत्रिम पावसाचे प्रयोग राबवावेत अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. मुंबईत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रानं पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाचं आयोजन केलं आहे. मुंबईत 29 सप्टेंबरला 10 ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार असून यासाठी मोठ्या संख्येनं नोंदणी करण्याचं आवाहन मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केलं आहे. दिव्यांग रुग्णांना शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये निःशुल्क वैद्यकीय उपचार मिळावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघानं केली आहे. 2001 पर्यंत दिव्यांग रुग्णांना शासकीय रुग्णालयात केस पेपर शुल्क वगळता इतर उपचार निःशुल्क मिळत होते, मात्र नंतर शासन निर्णयान्वये ही सुविधा बंद झाली. या निर्णयात सुधारणा करून दिव्यांग रुग्णांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून द्यावेत असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाखेरीज इतर न्यायालयातल्या न्यायाधीशांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वरून 62 वर्ष करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश महाराष्ट्रासह 7 राज्यांनी मान्य केले आहेत. त्यानुसार या राज्यात यंदा 31 मार्च रोजी किंवा त्यानंतर

0: सेवानिवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांना त्यांनी इतरत्र सेवा स्वीकारलेली नसल्यास पुन्हा पदावर रुजू होण्याची संधी मिळणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: श्रावण कृष्ण अष्टमी अर्थात जन्माष्टमी काल साजरी झाली. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा झाला. राज्यातही सर्व कृष्ण मंदिरांमध्ये कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं पैठण रस्त्यावर महानुभाव आश्रमात तसंच जालना रस्त्यावरच्या इस्कॉन मंदिरासह इतर सर्व कृष्ण मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दहीहंडीचा सोहळा आज साजरा होईल. विविध राजकीय पक्ष तसंच संघटनांनी दहीहंड्या फोडण्यासाठी मोठमोठ्या रकमांची बक्षिसं जाहीर केली आहेत. शिक्षक दिन आज साजरा होत आहे. माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात राष्ट्रपतींनी शिक्षकांना आपल्या अध्यापनात नवतंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्याचं आवाहन केलं आहे. मराठवाड्यातल्या अनेक शिक्षकांना यावेळी गौरवण्यात येणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शाळांमधील 12 शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. येत्या 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. जालना इथं काल एकाच वेळी 5,348 जणांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती साकारण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. जालन्यातल्या JES महाविद्यालयाच्या मैदानावर हा उपक्रम पार पडला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन आणि अद्विक क्लब यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबवण्यात आला. या विक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सची मान्यता मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर यांनी काल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठक घेतली. प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक सूचना देत विसर्जन तलावांची व्यवस्था तसंच नवीन ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्याबाबत राजूरकर यांनी यावेळी सविस्तर आढावा घेतला. जालना जिल्ह्यात कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं प्रशासनातर्फे विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 10 ते 16 सप्टेंबर दरम्यान सर्व तालुक्यांमध्ये ही शिबिरं घेण्यात येतील. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल नांदेड इथं बंद पाळण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. या मागण्यांसाठी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. लातूर इथंही सकल मराठा समाजाच्या वतीनं बंद पाळण्यात आला. यावेळी मराठा बांधवांनी दुचाकी वाहन फेरी काढली. दरम्यान लातूर बार्शी महामार्गावरील साखरपाटी इथं तरुणांनी रास्ता रोको केला. औसा शहरातही आंदोलकांनी तहसील कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जालना शहरात गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण दीपक रणनवरे यांनी काल मागे घेतलं. निवासी जिल्हाधिकारी रामदास दौंड तसंच तहसीलदार धैर्यशील गवळी यांनी सदर मागण्यांबाबत पाठपुराव्याचं लेखी आश्वासन दिलं तसंच मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच मुंबईत बैठक घेण्याचंही यावेळी निश्चित करण्यात आलं. त्यानंतर रणनवरे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. परभणी जिल्हा पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या 7 जणांच्या टोळीला काल अटक केली. त्यांच्याकडून 4-चाकी वाहनं तसंच एका मोबाईलसह 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिंतूर इथल्या एका वाहन चोरीचा तपास करताना या आरोपींना पोलिसांनी कर्नाटक राज्यातील विजापूर इथून ताब्यात घेतलं. हे आरोपी बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेतील दुसऱ्या टप्प्यासंदर्भात काल परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पार पडलं. दावे आणि हरकती तसंच नो मॅपिंग अनोमली प्रकरणातील मतदारांच्या सुनावणी कागद पडताळणीबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या. या टप्प्यात महत्वाची कामंही अधिक दक्षतेनं आणि अचूक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केल्या. अंबाजोगाई इथल्या अमृत 2 मॅरेथॉन स्पर्धेच्या विजेत्या रमाबाई रणवीर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी काल भेट घेतली. मुलींच्या शिक्षणासाठी धावलेल्या रमाबाई यांना

0: सरकारी योजनांचे लाभ मिळतील याची खातरजमा करण्याची सूचना रहाटकर यांनी अधिकाऱ्यांना केली. स्वतःला 2 महिन्यांपूर्वी मिळालेली पुरस्काराची 1 लाख रुपयांची रक्कमही रहाटकर यांनी रमाबाई यांना दिली. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सात्विक चिराग जोडीनं डेन्मार्कच्या प्रतिस्पर्धी जोडीचा 21-13, 16-21, 21-18 असा पराभव केला. आज संध्याकाळी होणाऱ्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या जोडीशी त्यांची लढत होणार आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतचं आव्हान मात्र काल संपुष्टात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. डीजे बंदीबाबत नागरिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुदत संपलेल्या नियमबाह्य रिक्षांविरोधात 5 ऑक्टोबरपर्यंत कठोर कारवाईचे निर्देश. बीड जिल्ह्यात तातडीनं कोरडा दुष्काळ जाहीर करावा आमदार धनंजय मुंडे यांची मागणी. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी आज दहीहंडीचा थरार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: ~229 अर्थात 1305 kHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
2: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगीळ आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पूना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून.
3: श्रोते हो, गुदगुद आजारांविषयी बोलताना अनेकदा आपण संकोच करतो, पण योग्य वेळी घेतलेला सल्ला त्रासापासून देऊ शकतो कायमची सुटका. मूळ व्याध भगंदर फिशर या आजारांची कारण कोणती, लक्षणं कशी ओळखायची, उपचार कोणते आणि काळजी कशी घ्यायची, या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळवा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. यासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर 8 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. आपल्या प्रश्नांची उत्तरं देतील गुदगुद आजार तज्ज्ञ डॉक्टर मधुमेहता बच्चेवार कोंडावार. तेव्हा अवश्य दूरध्वनी करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल आकाशवाणी परभणी केंद्रावरून 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30.
4: बालमित्रांनो, दिनांक 6 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 11:35 आपण ऐकू शकाल बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय वसमत येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम.
3: श्रोते हो, मूळव्याध भगंदर फिशर गुदगुद आजारांविषयी मनात प्रश्न आहेत पण विचारायला संकोच वाटतोय. आता संकोच नको, प्रश्न विचारा आणि योग्य माहिती मिळवा या आजारांविषयी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. गुदगुद आजार तज्ज्ञ डॉक्टर मधुमिता बच्चेवार कोंडावार श्रोत्यांच्या प्रश्नांना देणार आहेत उत्तरं थेट दूरध्वनीवरून. त्यासाठी 8 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत दूरध्वनी करा 223-599 आणि 220-890 या क्रमांकावर हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. तेव्हा आपले प्रश्न तयार ठेवा.
4: बालमित्रांनो, दिनांक 6 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 11:35 आपण ऐकू शकाल बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय वसमत येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम.
5: हॅलो डॉक्टर, वारंवार लघवीला होतंय का? लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात? लघवी थांबून होते? रात्री वारंवार उठावं लागतं आहे? मुतखडा, मूत्रमार्गातील संसर्ग, प्रोस्टेटच्या समस्या किंवा इतर मूत्रविकारांकडे दुर्लक्ष तर होत नाही आहे ना? मूत्रविकाराची लक्षणं कोणती, त्यांची कारणं काय आणि योग्य वेळी उपचार का महत्त्वाचे आहेत, या आणि अशाच आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात. सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट, मूत्रविकार व पुरुष वंध्यत्वतज्ज्ञ डॉक्टर संतोष

0: समिंद्रे यांच्याकडून. 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय लक्षात घ्या, मूत्रविकार.
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात दिलखुलास. हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: बरेच वेळात कार्यक्रम प्रसारित करत आहोत, प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि जलसुरक्षित करणं आवश्यक आहे. जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
2: सर्वसामान्य नागरिक किंवा आम्ही सगळेच असं कधी कधी वाटतं की पाणी हे सहज उपलब्ध होतं आहे आणि काय आणि कसं किती वापरायचं, पण हे पाणी पुरवठा करणाऱ्या संस्था आणि वापरणारे लाभार्थी यांची खूप मोठी जबाबदारी असेल, काय सांगाल?
1: पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी सर्वप्रथम एंटरटेनमेंट इश्यू करावं, त्याच्यानंतर पाणी मोजून देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज सगळ्यात दुर्लक्षित बाग म्हणजे आपण मीटर्ड वॉटर देऊ शकत नाही आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेपसुद्धा पाणी वापरकर्ते घेतात. वास्तविक पाहता की मीटर्ड वॉटर इज द बेस्ट वे, कारण आपल्याला मेजर करता येतं की मला इम्पॅक्ट पण काढता येतो की मी एवढं धरण बांधलंय याचं पाण्याचा किती वापर होतोय. तो मीटर्ड वॉटरनी झाला तर तो जास्ती त्याच्यावर वी कॅन डिपेंडेबल ऑन दॅट, परंतु तो एक महत्त्वाचा भाग असतो. नंतर जितकं आपण पाणी देतो त्याचं वॉटर चार्जिंग पण जे सप्लायर्स आहेत त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे, ॲग्रीमेंट व्यवस्थित करायला पाहिजेत. नंतर त्याच्यानंतर त्यांच्याकडनं वसुली पण करायला हवी आणि पॉल्युटर्स पे म्हणजे ज्यांनी पोल्युशन केलं त्यांना पेनल्टीसुद्धा लावायला हवी, असं सगळे त्यांचे मुख्य काम आहेत. आणि ज्यावेळेस स्केअरसिटी असेल किंवा फ्लड असेल किंवा मग ड्रॉट असेल त्यावेळेस सुद्धा त्यांचे विशेष

0: कार्य जे असतात, जे त्यांचं अथॉरिटी असते, जी ड्युटीज असते, ते त्यांनी पार पाडावी. ज्यांना पाणी मिळतं म्हणजे वॉटर युजर्स जे आहेत त्यांनी मीटर्ड वॉटर करावं. म्हणजे अजून सुद्धा इरिगेशनमध्ये फक्त 20% लोक जे आहेत ते मीटरने पाणी घेतात, 80% लोक एरिया बेस्ड रेट घेतात. एरिया बेस्ड रेट म्हणजे काय? तर आम्ही मग त्याचं कॅल्क्युलेशन करतो की समजा गहू तुम्हाला पेरायचं असेल, गहूचं उत्पादन असेल, त्याला किती महिने लागतील, मग त्याला पाणी किती लागत असेल, त्याचे जे थंब रूल्स असतात ते सुद्धा सायंटिफिकली डिराईव्ड असतात. मग एवढी क्वांटिटी ऑफ वॉटर असेल, मग त्या क्वांटिटीला जर मीटरनी घेतलं तर किती रेट लागले असतील. आणि ॲक्च्युली काय होतं, जेव्हा एरिया बेस घेतो आणि मीटरनी नाही घेत तेव्हा लोक पाण्याचा अपव्यय पण खूप जास्ती करतात. मग आम्ही त्याच्यावर 25% ॲडिशनल मग कॉस्ट लावत असतो. तर मग एरिया बेस रेट जे असतात ते थोडेसे जास्ती असतात मीटर रेटनी. तर म्हणून मीटरनी पाणी घ्यावं. त्याच्यानंतर जे तुम्हाला आकारणी चालली आहे ती वेळेवर भरावी. विविध सवलती दिलेल्या आहेत, खूप मोठ्या प्रमाणात सवलती आहे. म्हणजे इंडस्ट्रीला सुद्धा आपण इतक्या सवलती दिल्या की त्यांनी झिरो लिक्विड डिस्चार्ज केलं तर त्याला जर 13.50 रुपये जर रेट असेल तर त्याला फक्त 25% लागतो त्याच्या ZLD वर तो गेला तर. तर या सगळ्या सवलती आपण त्यांना दिलेल्या आहे की जास्तीत जास्त पाणी कॉन्झर्व व्हावं आणि चांगल्या पद्धतीने त्याचा वापर व्हावा. पाणी वापर केल्यानंतर त्याचं रिसायकल करावं, रियूज करावं आणि जे आपण पाणी स्रोतातनं सोडतो त्याला ट्रीट करावं ते MPCB च्या नॉर्मप्रमाणे. म्हणजे तुमच्या नैसर्गिक फ्लोमध्ये जेव्हा पाणी जातं त्यावेळेस त्या पाण्याची क्वालिटी ही चांगली राहते. आता पाणी कसं असतं, फ्लोईंग असतं, अपस्ट्रीमकडनं डाऊनस्ट्रीमकडे जात असतं. ज्यावेळी पाण्याची क्वालिटी, जसं मी आज पाणी वापरलं आणि त्याचा जो डिस्चार्ज केला, पोल्युटेड पाणी केलं, तर मग ते पोल्युटेड पाणी तर नॅचरल फ्लो ऑफ वॉटरमध्ये मिक्स झालं. म्हणजे जर पूर्ण पाणी स्वच्छ असेल तर हे अस्वच्छ पाणी मिळाल्यानंतर ऑब्व्हियसली त्याची मधले पॉल्युशन्स असेल, मे बी याची डेन्सिटी जास्ती असेल आधीची तर ही डेन्सिटी कमी होईल मोठ्या पाण्यामध्ये मिसळल्यानंतर. पाणी तर खराब झालं. आज आपल्या ग्लासमध्ये पाणी पड असेल आणि त्याच्यामध्ये एक खडा जरी पडला तरी आपण पूर्ण पाणी फेकून देतो. तशीच परिस्थिती होत असते ज्यावेळेस पूर्ण पाण्यामध्ये हे पोल्युटेड वॉटर तुम्ही मिक्स करत असतात. तर या खूप साध्या जबाबदाऱ्या आहेत, याच्यामध्ये विशेष असं काही नाही आणि सगळ्यांना समजेल अशाच आहेत. तर ह्या दोन वॉटर युजर्सच्या आणि वॉटर सप्लायर्सच्या जबाबदाऱ्या आहेत.
1: तर ह्या खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत या दोघांच्याही. अगदीच. आता केवळ आपण असं म्हणतो की पाणी उपलब्ध आहे तेवढं ठीक आहे, पण त्याचं संवर्धन करणं खूप महत्त्वाचं आहे. एवढंच नाही तर ते किती स्वच्छ आहे, त्यावर प्रक्रिया होते की नाही, या सगळ्या बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात, नाही का?
0: ॲक्च्युली ते अतिशय महत्त्वाचे आहे. पण आमच्या निदर्शनास एक बाब मोठ्या प्रमाणामध्ये जी आली होती की ओव्हरऑल आम्हाला दिसत होतं की पाण्याची क्वालिटी जी आहे ती वर्षानुवर्ष ती अजून पोल्युशनकडे वाढत चाललेली आहे. इव्हेंच्युअली बरेचसे मी सेमिनार आणि कॉन्फरन्सेस पण अटेंड केलेत आणि त्याच्यामध्ये जो एकच सूर मला इंडस्ट्रीजचा जो दिसला त्याच्यानी माझे ऍक्च्युली तसे पाहिले तर डोळे उघडले गेले असं पण म्हणता येईल. की त्यांचं असं म्हणणार आहे की तुम्ही जोपर्यंत रेड हँडेड पकडणार नाही तोपर्यंत आम्ही का देणार. तर म्हणजेच त्यांनी ही जी पूर्ण जबाबदारी आहे ती शासनावर टाकलेली. आणि ही एक दोन नाही, मी कमीत कमी 10 ते 15 कॉन्फरन्सेस आणि इंडस्ट्रियलिस्टशी बोलल्यानंतर 1-to-1 हा त्याचा निष्कर्ष मला लक्षात आला. दुसरं मग मी IDC च्या इंजिनियर्सकडनं ज्यावेळेस माहिती मागवली तर त्यांच्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की आम्हाला दिसते की पाणी अस्वच्छ आहे पण ते सर्टिफिकेट दाखवतात की त्यांच्याकडे पाण्याचं प्रमाणपत्र आहे की ते चांगलं आहे म्हणून. किंवा मग त्यांच्याकडे जर प्रमाणपत्र नसेल तर मग आमच्याकडे पोल्युटर्स पे अंतर्गत कारवाई करण्याची कुठलीच कारवाई व्यवस्था नाही. मग या सगळ्या केसमध्ये आम्ही काय करायला हवं म्हणून यांची आणि बिईंग अ मॉनिटरिंग अथॉरिटी आणि पाण्याची क्वालिटी ज्या प्रकारे खराब होती आहे त्याला आपण अनुशासित करण्याकरिता प्रथमचत आपण 2026 जुलै 2026 मध्ये वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर हा संलग्न वॉटर टॅरिफशी घेतला की पॉल्युटर्स पे प्रमाणे तुम्ही तिप्पट आकारणी करावी जर पाण्याची जर क्वालिटी व्यवस्थित नसेल किंवा तुम्हाला जो STP किंवा ETP जो तुम्हाला लागू असेल तो तिथे नसणार किंवा तो कार्यरत नसेल किंवा पूर्ण क्वालिटी पूर्ण क्वांटिटी जर तुमची प्युरिफाय होत नसेल. तर अशा प्रकारे आम्ही सक्षम केलेलं आहे IDC च्या अधिकाऱ्याला आणि MWRRA ला सुद्धा. आता पहिले आम्ही परावलंबित होतो, आता आम्ही स्वावलंबी झालोय त्याच्यामध्ये.
1: या सगळ्यामध्ये महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापने

0: जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा महत्वाचा आहे की हा जलसाठा वाढवण्यासाठी किंवा आता ही जी काही टेक्नॉलॉजी निघालेली आहे त्या संदर्भात प्राधिकरण किंवा काय सांगाल तुम्ही?
1: आता आपल्याकडे जे सगळे नवीन प्रोजेक्ट येतात ते आपण पीडीएनने ठेवतो, म्हणजे पाईप वॉटर पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये असतात. सुरुवातीला ते ओपन चॅनल्स असायचे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा लॉस व्हायचा. आता स्कॅडा मीटर, नंतर आता आपण सॅटेलाईटचा सुद्धा वापर करायला सुरुवात केला, डिजिटायझेशन झालं, मीटरिंग झालं, आणि आता आपण फिजोमीटरची सुद्धा प्रावधान त्याच्यामध्ये लागू केलेली आहे. एसटीपीने एटीपी आणि जितके पण आता सीएटीपी आहे त्यालासुद्धा मोजमाप करण्याकरिता एक यंत्रणा आपण साध्य केलेली आहे. तर टेक्नॉलॉजीचा डिजिटायझेशनचा आता पुरेपूर वापर करण्यासाठी आम्ही प्रयोजन आणि आमच्या टॅरिफ ऑर्डरमध्ये निकष टाकलेले आहेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन आता जेव्हा चेक होईल त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये इम्प्लिमेंटेशन सुद्धा होईल असं आम्हाला वाटतं.
0: नक्कीच. आणि आजच्या महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनेमध्ये काय त्रुटी आहेत आणि त्या कशा दूर केल्या जातील याबद्दल काही सांगाल का? असं वाटतंय का काही त्रुटी आहेत अजून?
1: ॲक्च्युली महाराष्ट्र खूप मोठा आहे, 308 लाख हेक्टर तुमची जागा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे 4000 प्रोजेक्ट्स आहेत, म्हणजे मीडियम, मायनर आणि मेजर. याच्यानंतर लोकल सेक्टरमध्ये कमीत कमी 96000 प्रोजेक्ट्स आहेत. याच्याऐवजी तुमच्याकडे नदी, नाले आणि बाकीच्या गोष्टी आहेत. त्याच्या व्यवस्थापन करण्याची जी धुरा जलसंपदाकडे आहे तर त्यांच्याकडे एम्प्लॉईज जे आहेत ते खूप लिमिटेड आहेत. आणि मी जसं म्हटलं की लोकांना असं वाटतं की तुम्ही रेड हँडेड पकडा, हा एक प्रॉब्लेम असतो. त्याच्यानंतर दुसरं असतं की त्यांच्या सोबत जे पण काही इश्यूज असतील ते आमच्यापर्यंत बहुधा पुष्कदा पोहोचत नाही, तो पण एक मोठा प्रश्न असतो. आपण सेक्टोरल जर घेतलं, म्हणजे कॅटेगरी ऑफ यूज पणे घेतलं तर ते सांगायला मला जास्त सोपी पडेल. जसं इंडस्ट्रीजचा जो प्रॉब्लेम आहे की इंडस्ट्रीजमध्ये आज मला दिसतं की फक्त 900 मिलियन क्युबिक मीटर पाणी हे वापर केलं जातं, पण वास्तविक पाहता तो आकडा लक्षात येत नाही की एक्झॅक्टली खरंच 900 मिलियन क्युबिक मीटर पाणी कसं असू शकतं. कारण ज्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज आहे आपल्याकडे तर कुठेतरी हा NRW नॉन रेव्हेन्यू वॉटर UFW हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो पकडला जात नाही आहे. त्याच्यानंतर पाणी चोरी हा खूप मोठा प्रकार आहे. मीटरिंग नसल्यामुळे पाणी चोरीसुद्धा पकडणं आम्हाला पुष्कदा अशक्य होत असतं. तर हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याला आपल्याला टॅप करायचं आहे. तिसरं म्हणजे पुष्कळ ठिकाणी आता आपली जी धरणं बांधल्या गेलेली आहे त्याला स्पेशल रिपेअर्स लागतो, त्याच्यामध्ये सिल्टेशन झालेलं आहे. तर या पण बाबीवर तेवढंच महत्त्वपूर्ण म्हणजे फंडिंगची पण रिक्वायरमेंट आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हसुद्धा रिक्वायरमेंट आहे. तर असे महत्त्वाचे खूप सगळे प्रश्न जलसंपदा विभागाकडे आज आहेत आणि त्यालासुद्धा ते व्यापकपणे काम करण्याची करतात आहे. याच्यासाठी फंडिंगसाठी आम्ही एक तरतूद आमच्या टॅरिफ ऑर्डरमध्ये केली की जो पण काही तुम्हाला इंटरेस्ट मिळतो आहे, ज्या काही पेनल्टीज मिळतात आहे त्याला आम्ही इअरमार्क करायला सांगितलं आहे स्पेशल रिपेअर्स करता. हे सुद्धा पहिल्यांदाच झालं की तो जो फंड असेल तो फंड तुम्हाला रेग्युलर ऑपरेशन अँड मेंटेनन्समध्ये न वापरता स्पेशल रिपेअर्स करता वापरण्यात यावं. कारण स्पेशल रिपेअर्ससाठी फंडिंग जी असते ती मिळत नाही आणि त्यामुळे जे नवीन धरणं येतात पण जुन्या जे धरणं असतात त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायला किंवा फंड्स नसल्यामुळे ती जी त्रुट आहे ती सुद्धा आम्ही भरून काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे या टॅरिफ मार्फत.
0: नक्कीच ज्या काही त्रुटी आहेत पण त्याच्यावरही खूप मोठ्या प्रमाणावर जबाबदारीने काम सुरू आहे. श्रोते हो, जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणेही आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा, हा भावगीतांचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐका.
1: आई बाई अक्का मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो, फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
2: RBI सांगते QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
3: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता, पुणा गाडगे आणि सन्स. परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ, अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पुणा गाडगे आणि सन्स 1832 पासून.

0: आणि श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून. साहित्य ही एक लिखित किंवा बोलली जाणारी कला आहे. अशाच या कलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या नवोदित लेखक कवी यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा कार्यक्रम.

0: साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
1: बालमित्रांनो, दिनांक 6 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 11:35 आपण ऐकू शकाल बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय वसमत येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम.

0: हॅलो डॉक्टर, वारंवार लघवीला होत आहे का? लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात? लघवी थांबून थांबून होते? रात्री वारंवार उठावं लागतं आहे? मुतखडा, मूत्रमार्गातील संसर्ग, प्रोस्टेटच्या समस्या किंवा इतर मूत्रविकारांकडे दुर्लक्ष तर होत नाही आहे ना? मूत्रविकाराची लक्षणं कोणती, त्यांची कारणं काय आणि योग्य वेळी उपचार का महत्त्वाचे आहेत, या आणि अशाच आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात. सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट, मूत्रविकार व पुरुष वंध्यत्वतज्ज्ञ डॉक्टर संतोष समिंद्रे यांच्याकडून 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय लक्षात घ्या, मूत्रविकार.
1: सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
2: श्रोते हो, गुदगद आजारांविषयी बोलताना अनेकदा आपण संकोच करतो, पण योग्य वेळी घेतलेला सल्ला त्रासापासून देऊ शकतो कायमची सुटका. मूळव्याध, भगंदर, फिशर या आजारांची कारणं कोणती, लक्षणं कशी ओळखायची, उपचार कोणते आणि काळजी कशी घ्यायची, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. यासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर 8 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. आपल्या प्रश्नांची उत्तरं देतील गुदगद आजारतज्ञ डॉक्टर मधुमेहता बच्चेवार कोंडावार. तेव्हा अवश्य दूरध्वनी करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल आकाशवाणी परभणी केंद्रावरून 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11:20.
3: बालमित्रांनो, दिनांक 6 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 11:35 आपण ऐकू शकाल बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय वसमत येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम.
2: श्रोते हो, मूळव्याध, भगंदर, फिशर गुदगद आजारांविषयी मनात प्रश्न आहेत पण विचारायला संकोच वाटतोय. आता संकोच नको, प्रश्न विचारा आणि योग्य माहिती मिळवा या आजारांविषयी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. गुदगद आजारतज्ञ डॉक्टर मधुमिता बच्चेवार कोंडावार श्रोत्यांच्या प्रश्नांना देणार आहेत उत्तरं थेट दूरध्वनीवरून. त्यासाठी 8 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत दूरध्वनी करा 223-599 आणि 220-890 या क्रमांकावर हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. तेव्हा आपले प्रश्न तयार ठेवा.
1: साहित्य ही एक लिखित किंवा बोलली जाणारी कला आहे. अशाच या कलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या नवोदित लेखक कवी यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
4: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 169 भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश, तर 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव काल रात्री देशभरात उत्साहात साजरा. अहमदाबाद इथं आजपासून जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धा. आणि महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया करंडक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत. आता सविस्तर बातम्या. प्रख्यात शिक्षणतज्ञ, तत्वज्ञ, लेखक आणि माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी देशात राष्ट्रीय शिक्षक दिन पाळला जातो. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण केली असून एक असामान्य शिक्षक असं त्यांचं वर्णन केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षक आणि शिक्षण तज्ञांना त्यांचं ज्ञान अद्ययावत ठेवण्याचं, तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचं आणि अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करण्याचं आवाहन यानिमित्तानं केलं आहे. शिक्षक आणि शिक्षण तज्ञ आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यात आणि त्यांचं चारित्र्य घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतात, असंही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत आज 48 शालेय शिक्षकांना आणि उच्च शिक्षण संस्थांमधील 21 शिक्षक आणि प्राध्यापकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. नेपाळमधल्या पूरग्रस्त त्रिशुली बाजार भागातून काल आणखी 3 भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. यात एका 5 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. आतापर्यंत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या भारतीयांची एकूण संख्या 169 झाली आहे. मात्र अद्याप 275 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. चीनमधून 1907 भारतीयांनी नेपाळमध्ये सुरक्षित प्रवेश केला असून काठमांडूमधील भारतीय दूतावास सुरक्षित बाहेर काढलेल्या भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी विमान प्रवासाची व्यवस्था करत आहे. तिबेट स्वायत्त प्रदेशात कोणताही भारतीय प्रवासी अडकलेला नाही, असंही जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान भारतानं नेपाळला 95 टन मदत साहित्य पुरवलं असून नेपाळ सरकारच्या आवश्यकतेनुसार भारत मदत कार्य सुरू ठेवेल, असंही जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. नेपाळमध्ये पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 1295 पोहोचली असून बचाव पथकांना आणखी काही मृतदेह सापडले आहेत. बचाव पथकांनी 12,000 अधिक लोकांची सुटका केली असली तरी सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव काल अष्टमीला मध्यरात्री देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. उत्तर प्रदेशात मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरातही विविध धार्मिक विधींसह जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्रासह विविध ठिकाणच्या इस्कॉन मंदिरांसह विविध श्रीकृष्ण मंदिरांमध्ये देखील भक्तिमय वातावरणात जन्मोत्सव साजरा झाला. महाराष्ट्रात आज विविध ठिकाणी गोपाळकाला अर्थात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज तमिळनाडूच्या 1 दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते चेन्नई इथं हृदयाच्या झडपा आणि संरचनात्मक आजारांवरील प्रगत उपचार या विषयावरील इंडिया वॉल्स 2026 या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यांच्या हस्ते चेन्नईतल्या गिंडी इथं इंडिया वॉल्फ रजिस्ट्रीचं उद्घाटन होणार असून दिनमलार वृत्तपत्राच्या 75व्या वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट प्रकाशन सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. उद्योगपती सर श्रीराम यांनी 1926 या महाविद्यालयाची स्थापना केली होती. दिल्ली विद्यापीठाचा भाग असलेलं

आणि वाणिज्य अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन क्षेत्रातलं दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेलं श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स देशातला एक प्रमुख उच्च शिक्षण संस्था आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं इंग्रजी वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांसाठी यूजीसी नेट परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. येत्या 9 आणि 10 सप्टेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे. या विषयांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्रुटी आढळल्यानंतर संस्थेनं पुनर्परीक्षेची घोषणा केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर जात आहेत. गृहमंत्रालयाच्या विविध विभागांशी संबंधित आणि गोव्याशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार असून त्यानंतर ते अंमली पदार्थांच्या विषयावर पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी अटल भवन इथल्या भाजपच्या नवनिर्मित राज्य कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून पक्षाच्या राज्य कोर कमिटीची बैठकही ते घेणार आहेत. सोमवारी ते वेस्टर्न झोनल काउन्सिलची बैठक आणि गोवा पोलिसांचा प्रेसिडेंट्स कलर्स पुरस्कार सोहळा या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल वॉर्सा इथं पोलंडचे राष्ट्राध्यक्ष कॅरोल नौरोकी यांची भेट घेतली. भारत आणि पोलंड धोरणात्मक भागीदारीबद्दल त्यांनी चर्चा केली. त्यांनी भारत पोलंड संसदीय गटाच्या सदस्यांचीही भेट घेतली आणि भारत पोलंड यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याबाबत विचारविनिमय केला. तत्पूर्वी जयशंकर यांनी संयुक्त कृती आराखडा 2024-28 प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पोलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री रादोस्लाव सिकोरेस्की यांची भेट घेतली. यावेळी युक्रेनमधील संघर्षासह विविध प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसंच हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीला चालना देण्याच्या गरजेवर भर देण्यात आल्याचं जयशंकर यांनी सिकोरेस्की यांच्यासमवेत संयुक्तपणे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. भारत आणि बेल्जियम यांच्या सागरी क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याचं आश्वासन बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट दे विव्हर यांनी दिलं आहे. भारत युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराबाबत काल मुंबईत झालेल्या भारत बेल्जियम उच्चस्तरीय चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, संरक्षण, शेती आणि अन्न प्रक्रिया आणि दागिने अशा एकंदर 5 क्षेत्रांमध्ये बेल्जियम आणि भारत यांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत असं मत यावेळी गोयल यांनी व्यक्त केलं. भारत आणि बेल्जियम यांच्यातला द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याच्या वाटचालीत महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. बिहारची राजधानी पाटणासह भागलपूर, जहानाबाद, भोजपूर, नालंदा, रोहतास, वैशाली आदी 14 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत तर सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. या पुरामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं असून 8 लाखांहून अधिक लोकांना या पुराचा फटका बसला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे असं आपत्ती व्यवस्थापन विभागानं म्हटलं आहे. न्यूयॉर्क इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या 3ऱ्या फेरीत गतविजेत्या अरेना सबलिंका हिनं कामिला राखीमोचा 6-3, 6-4 असा पराभव केला. आता पुढल्या फेरीत तिचा सामना अमेरिकेच्या टेलर टाउनसेनशी होणार आहे. तर पुरुष एकेरी डॅनियल मेदवेदेवनं आर्थर रिंडर रेक्टचा 6-4, 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करत 4थ्या फेरीत धडक मारली. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शेंझेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. डेन्मार्कच्या किम एस्ट्रिप आणि अँडर्स साकरूप रास्मुसेन या जोडीचा त्यांनी पराभव केला. मात्र पुरुष एकेरीत हाँगकाँगच्या ली चुक यू कडून पराभव झाल्यानं भारताच्या किदांबी श्रीकांतचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अहमदाबाद इथं आजपासून जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेची सुरुवात होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. या स्पर्धेत 29 सदस्यांच्या भारतीय संघासह 19 देशातील 105 खेळाडू सहभागी झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया करंडक स्पर्धेत आज अ गटाच्या शेवटच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानची लढत होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होणार आहे.

0: भारतानं यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 169 भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश, तर 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव काल रात्री देशभरात उत्साहात साजरा. अहमदाबाद इथं आजपासून जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धा. आणि महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया करंडक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झालेली आहेत. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: शिक्षक दिनानिमित्त विशेष रूपक गुरुने दिला ज्ञानरूपी वसा. लेखिका प्राध्यापिका कश्मीरा दळी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनघा मगदूम. सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे.

गुरुवीणे कोण दाखविल वाट आयुष्य जाई निष्फळ अचाट न कळे हित आणि अनहित गुरुचरणी ठेवावे चित्त. आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. याचं स्मरण होताच प्रत्येकाच्या डोळ्यासमोरून बालपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास तरळून जातो. आजवर आपल्याला घडवण्यात, नावलौकिक मिळवण्यात आणि एक सुजाण व्यक्ती म्हणून आपली जडणघडण करण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली आणि ज्यांनी अविरत संस्कार प्रदान केले अशा आपल्या शिक्षकांचं स्मरण झाल्याशिवाय हा दिवस सार्थकी लागला हे म्हणणं केवळ अशक्य आहे. शिक्षक आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांचं स्मरण झालं की कृतज्ञतेच्या भावनेनं मन भारावून जातं. शिक्षक विद्यार्थ्याला केवळ पुस्तके ज्ञान देत नाही, ते विचार देतात, मूल्ये रुजवतात, योग्य अयोग्याची जाण देतात आणि व्यक्तिमत्व घडवतात. या ठिकाणी आपल्या शिक्षकांचं स्मरण करत असताना कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या इतकं दिलं तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला या ओळी आठवतात. खरंच आता आपण ज्या ठिकाणी आहोत तेथून मागे वळून पाहिलं तर नेहमी आपल्याला भरभरून देणारे, आपल्याला घडवणारे शिक्षक आठवतात. ज्ञान देणाऱ्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आपल्या सांस्कृतिक जीवनात प्राचीन काळापासून रुजलेली आहे. तथापि आधुनिक भारतामध्ये शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे द्वितीय राष्ट्रपती, विख्यात तत्वज्ञ, शिक्षण तज्ज्ञ आणि आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचा दिवस. त्यांचा जन्म 1888 मध्ये एका प्रतिष्ठित हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. प्राध्यापक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास तत्वज्ञानाचे अभ्यासक, विद्यापीठातील शिक्षक, कुलगुरू, राजनैतिक प्रतिनिधी, भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि पुढे भारताचे दुसरे राष्ट्रपती अशा विविध जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला. परंतु एवढी मोठी पद भूषवूनही त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या केंद्रस्थानी कायम राहिली ती शिक्षकाची ओळख. आज आपण शिक्षक दिवस उत्साहात साजरा करतो. त्याची कथा अशी आहे, 1962 मध्ये डॉक्टर राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या काही चाहत्यांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. त्यावेळी डॉक्टर राधाकृष्णन यांनी स्वतःच्या जन्मदिवसाचा वैयक्तिक उत्सव करण्यापेक्षा 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा करावा अशी भावना व्यक्त केली. त्यामुळे 5 सप्टेंबर हा दिवस एका महान व्यक्तीच्या जन्मदिनाचं स्मरण करण्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण भावी पिढीला आकार देणाऱ्या शिक्षक वर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस बनला. डॉक्टर राधाकृष्णन हे तत्वज्ञ आणि शिक्षक होते. ते एकदा म्हणाले होते, शिक्षण परिपूर्ण होण्यासाठी ते मानवतावादी असलं पाहिजे. त्यात केवळ बौद्धिक प्रशिक्षणाचाच नव्हे तर हृदयशुद्धी आणि आत्मिक शिस्तीचाही समावेश असला पाहिजे. शिक्षणामुळेच माणसे आणि समाज घडवले पाहिजेत असं त्यांनी घोषित केलं. एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून डॉक्टर राधाकृष्णन यांचा प्रभाव वर्गखोलीपुरता मर्यादित राहिला नाही, तो शैक्षणिक धोरणं आणि सुधारणांपर्यंत विस्तारला. समाजाच्या बदलत्या गरजा ओळखून शिक्षणाची गुणवत्ता आणि प्रासंगिकता वाढवणं तसंच शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करणं या दोन्ही बाबींना त्यांनी समान महत्व

0: दिलं. अनुदानं, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढवणं तसंच उत्कृष्टता आणि नाविन्याची संस्कृती विकसित करणं या दिशेने त्यांचं कार्य उल्लेखनीय होतं. शैक्षणिक परिवर्तनाचा आधार शिक्षक शिक्षण आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासात आहे असं राधाकृष्णन यांना वाटत होतं. शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेतील बदलाचे खरे वाहक आहेत, म्हणून प्रशिक्षण कार्यक्रम, उत्तम कार्य परिस्थिती आणि समाजासाठी त्यांनी केलेल्या सेवेची योग्य दखल याद्वारे शिक्षकांचे सक्षमीकरण झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आध्यात्मिक मानवतावाद हा होता. त्यांच्या दृष्टीनं शिक्षणात बुद्धी, नीतिमत्ता आणि मूल्य शिक्षण यांचा समतोल आवश्यक होता. ही दृष्टी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 शी सुसंगत दिसते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल सांगत आहेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कला विभागाच्या उपप्राचार्या कल्पना आठले. त्या म्हणाल्या,
1: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आताच्या काळाच्या दृष्टीनं खूप चांगला बदल डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे असं मला वाटतं. आधी मुख्यतः पुस्तकी शिक्षण किंवा पाठांतरावर आधारित मूल्यमापन असं स्वरूप जास्ती होतं, परंतु आता विद्यार्थ्यांना त्याच्यातून प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल किंवा समाजाशी हे विद्यार्थी जोडले जातील, त्यांना सामाजिक समस्या समजतील अशा प्रकारची अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे आणि त्यामुळे हा अभ्यासक्रम जास्त कालोचित आहे असं मला वाटतं. एनईपीमुळे विद्यार्थ्यांना आपला जो मुख्य विषय आहे त्याच्या बरोबर जे अन्य विषय शिकायला मिळणार आहेत त्याच्यातून त्यांचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्यांनी जर तशा संधी घेतल्या आणि महाविद्यालयांमध्ये पुष्कळ पर्याय उपलब्ध असतात त्याच्यामधून जर त्यांनी आपल्याला आवडणाऱ्या अशा पर्यायांची निवड केली तर निश्चितच त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर एक स्किल एनहान्समेंट कोर्स म्हणून आहे ज्याच्यामध्ये कौशल्य त्यांची काही विकसित व्हावीत अशी अपेक्षा आहे किंवा आपल्या विषयाशी संबंधित अशी कौशल्य शिकवणारे सुद्धा कोर्सेस आहेत. तर कौशल्याधारित शिक्षणाला या धोरणाने खूप महत्व दिलेलं आहे आणि प्रत्येक विषयाचं कौशल्य शिकवलं जावं यासाठी हे धोरण आग्रही आहे असं वाटतं आणि त्यामुळे याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. केवळ पुस्तकी शिक्षण घेण्यापेक्षा आपल्या विषयाचं प्रॅक्टिकल नॉलेज घेणं, त्याचा उपयोग काय आहे असं मार्गदर्शन ज्याच्यातून मिळेल अशी रचना अभ्यासक्रमाची अपेक्षित आहे.
0: आजच्या स्थितीचा विचार करता तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात आपण वावरत आहोत जेथे आपल्याला क्षणाक्षणाला चुटकीसरशी अगणित विषयांची माहिती मिळते. पुस्तकाबरोबरच इंटरनेट, डिजिटल माध्यमे आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसारखी नवी साधनं विद्यार्थ्यांच्या हातात आली आहेत. त्यामुळे आजचा मूलभूत प्रश्न केवळ माहिती कुठून मिळेल हा राहिलेला नाही तर मिळालेल्या माहितीचा विवेकपूर्ण उपयोग कसा करायचा हा अधिक महत्वाचा विषय झालाय. याच ठिकाणी राधाकृष्णन यांचा शिक्षण विषयक दृष्टिकोन आज ही मार्गदर्शक ठरतो. अर्जित केलेल्या शिक्षणानं विचार करण्याची क्षमता, मूल्यदृष्टी आणि आपल्या कर्तव्याची जाणीव विकसित व्हावी हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. म्हणूनच तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी शिक्षकाची आवश्यकता संपत नाही, उलट त्यांच्या भूमिकेचं स्वरूप बदलतं. माहिती देणाऱ्या शिक्षकापेक्षा माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे विवेकात रुपांतर घडवणारा शिक्षक आजच्या काळात अधिक महत्वाचा ठरतो असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरणार नाही. काळ बदलला आणि त्याबरोबर शिक्षणाची साधनं, संस्था, पद्धतीही बदलत गेल्या. गुरुकुलातील निवासी प्रत्यक्ष शिक्षणापासून पाठशाळा, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे आणि आजच्या डिजिटल शिक्षण व्यवस्थेपर्यंतचा भारतीय शिक्षणाचा आजवरचा मोठा प्रवास झाल्याचं आपण पाहतो. आज प्रत्यक्ष वर्गाबरोबरच ऑनलाईन वर्ग, डिजिटल ग्रंथालय, मुक्त शैक्षणिक साधनं आणि तंत्रज्ञानाधारित अध्यापन यामुळे शिक्षणाच्या भौगोलिक सीमाही मोठ्या प्रमाणात विस्तारल्या आहेत. आजही गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेणारे, शास्त्र रक्षण करणारे, प्राचीन परंपरेने अध्ययन करणारे काही विद्यार्थी आहेत, परंतु आजच्या आधुनिक युगात जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरणं सर्वांनाच आवश्यक झालंय. आपली परंपरा जपणारी गुरुकुल शिक्षण पद्धती सुद्धा आधुनिक झालीय. याबाबत सांगत आहेत कैलासवासी बाबूराव जोशी गुरुकुल प्रकल्पाचे प्रमुख वासुदेव परांजपे.
2: नमस्कार. आपल्या सध्याच्या शैक्षणिक पद्धतीमध्ये अकॅडमिक आणि तंत्रज्ञान शिक्षणावर जास्त जोर दिला जातो की ज्यातून मुलांचा बौद्धिक विकास होऊ शकेल, परंतु जर आपल्याला सक्षम भारत किंवा सशक्त युवा पिढी घडवायची असेल तर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच मानसिक आणि शारीरिक विकासावर सुद्धा जोर देणे आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिक बौद्धिक विकास जर पूर्णपणे व्हावा अशी अपेक्षा असेल

0: तर या उद्देशानं आमच्या गुरुकुलामध्ये सुरुवातीला सर्वप्रथम सकाळी मुलं जेव्हा शाळेमध्ये येतात तेव्हा आपण त्याची सुरुवात उपासनेनं करतो. त्या उपासनेमध्ये सर्व श्लोक, मेडिटेशन, ते झाल्यानंतर सूर्यनमस्कार, कराटे, त्यानंतर नियमित अध्यापन पद्धती, त्यानंतर दररोज स्पोर्ट्स घेतले जातात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटींचा समावेश आहे की ज्याच्यामध्ये स्विमिंग असतं, सायकलिंग असतं, ट्रेकिंग असतं, नाईट कॅम्प असतात, वेगवेगळ्या समाजाला जोडणाऱ्या ऍक्टिव्हिटी आपण घेतो, ज्याच्यामध्ये आपण रक्षाबंधन घेतो, राखी विक्री उपक्रम आपण घेतो, मातृभोजन उपक्रम घेतो. अशा सर्व उपक्रमांमार्फत मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास हा योग्य प्रकारे होऊ शकतो. अशा पद्धतीनं जर शिक्षण दिलं तर नक्कीच मुलांचा सर्वांगीण विकास होईल, आणि सर्वांगीण विकास झाला तर एक सशक्त युवा पिढी आपल्या देशात नक्की घडू शकेल असं वाटतं.
1: प्राचीन काळातील गुरु शिष्य आणि आधुनिक काळातील शिक्षक विद्यार्थी या दोन संज्ञांकडे पाहिलं तर शिक्षणाच्या प्रदीर्घ प्रवासातील परिवर्तन आपल्या लक्षात येतं. पूर्वी शिक्षणाचा केंद्रबिंदू गुरु होता. ज्ञानाची उपलब्धता मर्यादित असल्यामुळे गुरु हा ज्ञानाचा प्रमुख स्रोत होता. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. विद्यार्थ्याला एका क्षणात असंख्य स्रोतांमधून माहिती उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे शिक्षक आता ज्ञानाचा एकमेव स्रोत राहिलेला नाही, पण म्हणून त्याचं महत्व कमी झालेलं नाही. उलट आज शिक्षकाची भूमिका अधिक व्यापक झाली. तो केवळ ज्ञान देणारा नसून ज्ञानाकडे नेणारा, केवळ उत्तर सांगणारा नसून योग्य प्रश्न विचारायला शिकवणारा, माहिती स्वीकारायला नव्हे तर तिची चिकित्सा करून योग्य ते ग्रहण करायला शिकवणारा, आणि स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्याला स्वतःची मूल्यदृष्टी जपण्यास मदत करणारा मार्गदर्शक शिक्षक बनलाय. म्हणून गुरु शिष्य ते शिक्षक विद्यार्थी हा प्रवास केवळ संबोधनाचा बदल नाही, हा भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बदलत्या स्वरूपाचा प्रवास आहे. गुरुकुल बदलले, वर्ग खोल्या बदलल्या, फळा खडूपासून स्मार्ट बोर्ड पर्यंत साधनं बदलली, ग्रंथापासून डिजिटल माध्यमांपर्यंत ज्ञानाचे स्रोत बदलले, पण एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान, विवेक आणि मूल्यांचा, कला आणि संस्कृतीचा वसा पुढे नेण्याचं शिक्षकाचं मूलभूत कार्य आजही कायम आहे आणि ते भविष्यातही कायम राहील. आजच्या परिस्थितीत एक स्वाभाविक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे जेव्हा विद्यार्थ्याला माहिती सहजपणे उपलब्ध होत आहे तेव्हा शिक्षकाची आवश्यकता नेमकी काय आहे. याचं उत्तर देते इयत्ता 10वीतील विद्यार्थिनी समृद्धी विजयकुमार सावंत.
2: आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे मोबाईल आपल्यासाठी सर्वस्व आहे. आपल्याला कोणतीही शंका पडली की आपण लगेच गुगल, युट्यूब किंवा एआय ला आपला प्रश्न विचारतो. मग मला असा प्रश्न पडतो किंवा आपल्या सर्वांनाच असा प्रश्न पडतो की एआय सक्षम असताना शिक्षकांची काय गरज आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला एआय माहिती देऊ शकतो, पण त्या माहितीला दिशा आपले शिक्षक देत. मला छोटासा एक अनुभव आला तो मी तुम्हाला सांगते. मला नृत्य स्पर्धेसाठी एक छोटासा डान्स करायचा होता, त्यासाठी मी एआय मोडला काही आयडियाज विचारल्या, युट्यूबला काही परफॉर्मन्स बघितले आणि त्यानुसार प्रॅक्टिस करायचा प्रयत्न केला. पण त्यात मला काही अडचणी आल्या आणि त्या अडचणी मी लगेचच माझ्या शिक्षकांकडे घेऊन गेले. त्यांनी मला त्या स्टेप्स एकदम चांगल्या प्रकारे दाखवल्या आणि त्याच्यामुळे खूप माझ्या डान्समध्ये चांगली अॅक्युरन्सी आली. त्यामुळे आपण एआय पासून खूप माहिती मिळवतो, पण त्याला अॅक्युरन्सी हे आपले शिक्षकच देतात. त्यासाठी शिक्षक आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. तसेच आपण आपल्या परीक्षेत कधी कधी आपल्याला कमी गुण मिळतात तेव्हा आपण निराश होतो, तेव्हा आपल्याला एआय सर्व प्रश्नांचे उत्तर देईल, आपल्याला वेळापत्रक बनवेल, पण तू हे करू शकतेस, तुझ्यात तेवढी क्षमता आहे, तू प्रयत्न कर, असं सांगणारे आपले शिक्षकच आहेत. ते आपल्याला धीर देतात, आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवतात, असे आपले फक्त शिक्षकच आहेत. मी आजवर शिकत असताना आमच्या शिक्षणात खूप साऱ्या प्रकारचे अडथळे आले, जसे की कोरोना. त्या कोरोनाच्या काळात शिक्षकांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतलं. त्यावेळेस त्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतलं, त्यामुळे आमचा पाया सुधारला. त्यानंतर स्कॉलरशिप होती, स्कॉलरशिपच्या वेळेस आमच्या स्कॉलरशिपला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, त्यांनीही आमचं खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यामुळे आम्ही खूप चांगल्या मार्कांनी पास झालो. त्याचप्रकारे आता मी 10वीला आहे. तर या प्रवासात जेव्हा जेव्हा मी माझ्या शिक्षकांकडे काही माझ्या शंका घेऊन गेले, त्यांनी मला कधीही नाकारलं नाही. त्यांनी लगेचच माझ्या सर्व शंकांचं निरसन केलं. अगदी जरी मी घरी असताना त्यांना रात्रीचा जरी कॉल लावला तरी ते मला लगेचच त्या प्रश्नाचं उत्तर जमेल तसं ते मला सोडवून देतात. तसंच आजच्या जेंजी पिढीकडे माहितीची कमी नाहीये, पण योग्य माहिती निवडण्याची, विचार करण्याची आणि माणूस म्हणून घडण्याची गरज आहे आपल्याला. सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली म्हणून ती खरी असेलच असं नाही. विचार करा, प्रश्न विचारा, सत्य तपासा, ही सवय आपल्याला शिक्षकांनीच लावली आहे. एआय आपल्याला हुशार बनवू शकते, पण शिक्षक आपल्याला समजदार बनवतात.
1: आधुनिक शिक्षकासमोरील आव्हानं केवळ तंत्रज्ञानाशी

0: संबंधित नाहीत त्याच्यासमोर आज विद्यार्थ्यांचे बदलते मानसिक आणि भावनिक विश्वही आहे. स्पर्धा, परीक्षेचा दबाव, करिअर विषयी अनिश्चितता, पालकांच्या अपेक्षा, मित्रांशी तुलना आणि सोशल मीडियातून निर्माण होणारी सततची तुलनात्मक भावना याचा विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर परिणाम होऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थी या परिस्थितीला सारख्याच प्रकारे सामोरा जात नाही. काही विद्यार्थी सहज व्यक्त होतात, काही मात्र आपली अस्वस्थता स्वतःमध्येच ठेवतात. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या वर्तनातील सूक्ष्म बदल ओळखण्याची संवेदनशीलता शिक्षकांमध्ये असणं आवश्यक ठरतं. नियमितपणे वर्गात सहभागी होणारा विद्यार्थी अचानक अबोल झाला आहे का, त्याची उपस्थिती कमी होतीये का, अभ्यासातील रुची अचानक कमी झालीये का, तो स्वतःविषयी सातत्यानं नकारात्मक बोलतोय का, अशा सूक्ष्म बदलांकडे शिक्षकाचं सजग लक्ष असणं महत्वाचं आहे. विद्यार्थ्याला न घाबरता बोलता येईल, अपयश व्यक्त करता येईल, प्रश्न विचारता येतील आणि मदत मागणं ही कमजोरी नाही असं वाटेल, असं सुरक्षित वातावरण निर्माण करणं शिक्षकांच्याच हातात आहे. याचवेळी भारतीय शिक्षण व्यवस्थेतील आणखी एका वास्तवाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आपण एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट क्लासरूम आणि डिजिटल शिक्षणाविषयी बोलत असताना दुसऱ्या बाजूला ग्रामीण, डोंगराळ, दुर्गम आणि आदिवासी भागातील शिक्षक वेगळ्या प्रकारच्या अडचणींशी सामना करत आहेत. काही ठिकाणी इंटरनेटची उपलब्धता मर्यादित आहे, काही ठिकाणी डिजिटल साधने अपुरी आहेत, तर वाहतूक, निवास आणि इतर पायाभूत सुविधांच्या अडचणीही शिक्षकांच्या कामावर परिणाम करतात. अशा ठिकाणी शिक्षकाचे कार्य वर्गातील अध्यापनापुरतं मर्यादित राहत नाही. विद्यार्थ्याची नियमित उपस्थिती राखणं, पालकांशी संपर्क ठेवणं, शाळेविषयी विश्वास निर्माण करणं, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणं आणि मर्यादित साधनांमध्ये शिकण्याच्या नव्या शक्यता निर्माण करणं अशा अनेक जबाबदाऱ्या त्याला पार पाडाव्या लागतात. आज शिक्षकासमोर एक विलक्षण समतोल साधण्याचं आव्हान आहे. तंत्रज्ञान स्वीकारायचंय, पण मानवी संवाद हरवू द्यायचा नाही. विद्यार्थ्याला स्वातंत्र्य द्यायचं आहे, पण जबाबदारीची जाणीवही निर्माण करायची आहे. स्पर्धेसाठी तयार करायचंय, पण स्पर्धेमुळे संवेदनशीलता हरवणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जागतिक ज्ञानाशी जोडायचंय, पण स्थानिक भाषा आणि संस्कृतीशी असलेली नाळ तुटू द्यायची नाही. परीक्षेसाठी तयार करायचंय, पण शिक्षणाला गुणपत्रिकेपुरतं मर्यादित करायचं नाही. आणि तंत्रज्ञानाच्या प्रचंड सामर्थ्याचा उपयोग करायचा आहे, पण विद्यार्थ्याची स्वतंत्र विचारशक्ती हिरावून घ्यायची नाही. कदाचित इथेच आधुनिक शिक्षकाची खरी कसोटी आहे. आजच्या शिक्षकासमोर आणखीन आव्हानात्मक विषय म्हणजे जेनझी, अर्थात नव्या पिढीशी संवाद कसा साधायचा. जेनझी पिढीचं प्रतिनिधित्व करणारी देव घैसास कीर महाविद्यालयाची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी दुर्वा सुधीर विश्वासराव म्हणते.
1: नमस्कार, आज शिक्षक दिन आहे. शिक्षक म्हणजे आपल्या चांगले मार्गदर्शन करतात. शिक्षकांमुळे आपल्याला नवीन नवीन गोष्टी समजतात. आई वडिलांनंतर शिक्षकच आपलं सगळं मार्गदर्शन उत्कृष्ट करू शकतात. जरी AI आला असेल, आधुनिक तंत्रज्ञान, तरी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अजून AIचा वापर कुठे करावा हे सगळं शिक्षक आपल्याला सांगतात. ज्या गोष्टी आपल्याला इंटरनेट वर भेटतात, पण त्याच्यात चांगल्या प्रकारे सांगण्यासाठी आपल्या शिक्षकांची गरज असते. शिक्षक आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजावून काय नाही समजलं तर परत परत समजावू शकतात. त्यामुळे आजही शिक्षकांच्या आयुष्यात खूप गरज आहे आणि ती कायम राहील.
0: शिक्षकाच्या कार्याचा विचार केवळ वर्गखोलीच्या चार भिंतींच्या आत केला तर त्याच्या योगदानाचे संपूर्ण स्वरूप आपल्याला लक्षात येणार नाही. कारण शिक्षक वर्गात एका विद्यार्थ्याला घडवत असतो, पण तोच विद्यार्थी पुढे कुटुंबाचा सदस्य, एखाद्या क्षेत्रातील व्यावसायिक, संशोधक, प्रशासक, उद्योजक, कलाकार, शेतकरी, लोकप्रतिनिधी किंवा जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरत असतो. त्यामुळे शिक्षकानं एका विद्यार्थ्यामध्ये रुजवलेला विचार पुढे अनेक स्तरांवर समाजाच्या जडणघडणीमध्ये सहभागी होत असतो. स्वतः शिकत राहायचं आणि मिळालेलं ज्ञान पुढच्या पिढीकडे पोहोचवत राहायचं हाच ज्ञानाचा वसा आहे. आणि हाच वसा पुढे चालवण्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाची आहे. तंत्रज्ञान काळाबरोबर बदलतं, पण माणसाला माणसाशी जोडणारा संवाद, प्रेरणा, विश्वास, मूल्यदृष्टी आणि योग्य वेळी लाभणारं मार्गदर्शन याची गरज बदलत नाही. म्हणून शिक्षकाचं महत्व टिकून आहे ते त्याच्याकडे अत्याधिक माहिती आहे म्हणून नव्हे, तर त्या माहितीचा अर्थ देण्याची, ज्ञानाला जीवनाशी जोडण्याची आणि विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण ओळखून तिला योग्य दिशा देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे म्हणून.

0: का अगला मराठी बुलेटिन ठीक 11 बजे नशर किया जाएगा।
1: दोनशे एकोणतीस अंश नऊ मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत लख लख चंदेरी हा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना। रचना आहे भरत व्यास यांची, संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी। तत्पूर्वी ऐका।
2: आई भाई अक्का मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो, फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही।
3: RBI सांगते QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या।
4: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता पूना गाडगे आणि सन्स। परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ, अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यांपिढ्यांचा विश्वास। पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून।

0: लखलख चंदेरी या कार्यक्रमात आता ऐकूयात वास्तव या चित्रपटातील गीत. रचना आहे समीर यांची, संगीत दिले जतीन ललित यांनी.
1: मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुणे गाडगीळ आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
3: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास

परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता, पूना गाडगे आणि सन्स, परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ, अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास, पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून.

0: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
1: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
0: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
2: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता, पूना गाडगे आणि सन्स। परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ, अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यांचा विश्वास। पूना गाडगे आणि सन्स, 1832 पासून।
3: बालमित्रांनो, दिनांक 6 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 11:35 आपण ऐकू शकाल बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय वसमत येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम।

0: हॅलो डॉक्टर, वारंवार लघवीला होतंय का? लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात? लघवी थांबून थांबून होते? रात्री वारंवार उठावं लागतंय? मुतखडा, मूत्रमार्गातील संसर्ग, प्रोस्टेटच्या समस्या किंवा इतर मूत्रविकारांकडे दुर्लक्ष तर होत नाही आहे ना? मूत्रविकाराची लक्षणं कोणती, त्यांची कारणं काय आणि योग्य वेळी उपचार का महत्त्वाचे आहेत, या आणि अशाच आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात. सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट, मूत्रविकार व पुरुष वंध्यत्वतज्ज्ञ डॉक्टर संतोष समिंद्रे यांच्याकडून 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय लक्षात घ्या, मूत्रविकार.
1: साहित्य ही एक लिखित किंवा बोलली जाणारी कला आहे. अशाच या कलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या नवोदित लेखक कवी यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. उर्दू कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. थोड्याच वेळात उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथून सहक्षेपित करीत आहोत.

0: सरित करीत आहोत गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकू
1: 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत आपल्या आवडीचा कार्यक्रम स्वरलहरी. फोनवरून श्रोत्यांशी संवाद साधलाय सुमेधा कुलकर्णी यांनी, गीत संकलन वंदना आठवले यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळे.
2: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता पुणा गाडगे आणि सन्स. परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यांपिढ्यांचा विश्वास. पुणा गाडगे आणि सन्स 1832 पासून.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या स्वरलहरी या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, समाधानी तृप्त मनशांती लाभलेल्या व्यक्ती नेहमीच सुखी राहतात. या उलट धनाचा मोह असणाऱ्या सतत अशांत राहून अस्वस्थपणे धडपड करणाऱ्या व्यक्तीला ते सुख कधीच मिळत नाही. त्यामुळे आपली परिस्थिती जशी आहे तसा तिचा स्वीकार करून आपण आपल्या जीवनामध्ये मनशांती प्राप्त करायला हवी. हवी तशी प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनात आपल्याला मिळेल असं नाही. आपल्या इच्छेनुसार तर आपल्याला जगातील सर्व सुख मिळावी असं वाटतं. त्यातल्या त्यात आपल्याकडे जे नाही ते तर मिळालंच पाहिजे या अपेक्षेत माणूस म्हणून आपण सर्वजण वाहवत जातो आणि तिथेच आपण आपलं स्वास्थ्य गमावून बसतो आणि असमाधानी होतो. त्यामुळे जे आपण अर्थार्जन करतो त्यात आपण समाधानी राहायला हवं. या विचारासह श्रोते हो बोलूया आजच्या आपल्या स्वरलहरी या कार्यक्रमाकडे. बघूयात आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमासाठी पहिला फोन कोणत्या श्रोता मित्रांचा आलेला आहे तो. हॅलो स्वरलहरी हा कार्यक्रम, कोण बोलता बरं आपण?
1: भारत बाजार बोलतो, रिसोड तालुका धोरण बुद्रुक या गावाहून.
0: अच्छा, काय करता आपण?
1: शेती काय सर.
0: कुठलं पीक घेतलंय बरं सध्या?
1: हळदीचं जास्त पेरा आमच्या तालुक्यात.
0: बरं, कोणत्या खताचा वापर करता? सेंद्रिय खत वापरता की रासायनिक खत वापरता?
1: पूर्णपणे सेंद्रियवर अवलंबून आहे.
0: वा, सेंद्रिय शेती म्हणजे आपल्या आरोग्यासाठी ही उपयुक्त आहे आणि निश्चितच त्यातून जे होणार उत्पादन आणि उत्पन्न आहे ते पण चांगलं आहे, नाही का?
1: सेंद्रिय शेती काळाची गरज आहे आज
0: खरं, कारण आपण बघतोय की आरोग्याच्या खूप साऱ्या ज्या तक्रारी आहेत त्या केवळ आणि केवळ पौष्टिक अन्नधान्याच्या कमतरतेमुळे आपल्याला जाणवतायत, नाही का?
1: होत आहे.
0: आणि पाण्याचं नियोजन कसं केलंय शेतीमध्ये तुम्ही?
1: पाण्याचं आमचं इथं ड्रीपद्वारे ड्रीप इरिगेशन आहे.
0: अच्छा,
1: माझं एक गीत सांगत होतं स्वरलहरी मराठी कार्यक्रमात.
0: कुठलं गीत ऐकायचं बरं?
1: परला शिंदेचा पळरं पाण्या पळरं पाण्या, कारण पाऊसच नाही
0: पावसाने दडी दिलेली आहे आणि खरंच आता पावसाची नितांत गरज आहे, नाही का?
1: खूप खूप गरज आहे आता शेतकरी हवालदार.
0: हवामान खात्याचा अंदाज आहे की येत्या काही दिवसांमध्ये पाऊस पडेल, आपणही सकारात्मक विचार करूया आणि नक्की पाऊस पडेल ही आशा ठेवूया, नाही का? आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. आता ऐका तुमच्या आवडीचं हे गीत.
1: ठीक आहे ठीक आहे.

0: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार. स्वर लहरी हा कार्यक्रम कोण बोलता बरं? आपण
1: मी मुरलीधर ढोले, बडोदा जिल्हा, जळगाव खान्देश.
0: स्वागत आहे आपलं कार्यक्रमामध्ये. काय करता आपण?
1: काही माझं डाळ्या फुटाणे मुरमुरे याचा व्यवसाय आहे, आणि आज आमचा गावचा बाजार भी आहे, आठवडी बाजार असते आमच्या इथं.
0: मग आठवडी बाजारामध्ये तुमचं आज विक्री चांगली होत असेल नाही का?
1: कारण या दिवसात विक्री चांगली होती, कारण आमचा माल कोरडा माल राहते ना, ज्याच्यामुळे माशा गोंगावत नाही आणि खायला पण जरा यावेळी थोडं चांगलं रुचकर वाटते. ते कसं
0: पण आहे आणि पौष्टिक पण आहे नाही का?
1: हो, पौष्टिक पण आहे आणि बिना अपायक आहे, अपायक नाही शरीराला.
0: बरोबर आहे. आणि आपण बघतोय सध्या की जंक फूड असेल किंवा स्ट्रीट फूड असेल, ते खाण्याचं प्रमाण अगदी लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत वाढलंय, की अशा पौष्टिक गोष्टींकडे कुठेतरी दुर्लक्ष होऊ लागलेलं आहे. लोकांचं असं म्हणायला काही हरकत नाही,
1: हो,
0: तर असं
1: खरंच
0: काही
1: ना.
0: जाणवतंय का तुम्हाला बरं तुमचा व्यवसाय करत असताना?
1: आम्हाला असं जाणवतं की आमच्या म्हणजे आमच्या व्यापारामध्ये खंड निर्माण झाला, कारण जेव्हा आम्हाला ज्या वेळेस काही समजा जास्त प्रॉफिट व्हायचं, आता कमी प्रमाणात प्रॉफिट होते. मी आता नवीन वर्ग आहे तिकडे वळलं, आमच्या डाळ्या फुटाण्याकडे म्हणजे एकदम त्यांचं लक्ष कमी पडलं आमच्याकडे.
0: मात्र लोकांचं लक्ष याकडे वाढावं, त्यातली जी पौष्टिकता आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी, त्याचं महत्व लोकांपर्यंत पोहोचावं, यासाठी काही प्रयत्न करतात
1: आम्ही
0: आता आपण?
1: आम्ही काय केलं त्या एकदम समजा त्याचा परिवर्तन केलं, म्हणजे खारे फुटाणे, मसाल्याचे फुटाणे, मसाल्याच्या डाळ्या आणि खाऱ्या डाळ्या असं म्हणजे त्याच्यात परिवर्तन केलं त्याच्यात.
0: बरं, खरोखर परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि ती ओळखून तुम्ही तुमच्या वस्तू विक्रीच्या पद्धतीत भरपूर बदल करण्याचा प्रयत्न केला. पण त्याची पौष्टिकता टिकवून ठेवली आहे का तुम्ही?
1: हो, टिकून ठेवली ना पौष्टिक. म्हणजे आम्ही जेव्हा आमच्या आजोबा पंजोबांनी जे हा व्यवसाय सुरू केला तेव्हापासून आता आम्ही पण तोच व्यवसाय करायला लागलो. आता चव आमची वेगळी नाही, तेच चव आहे आमच्या मालाला. आता आजकालचे समजा कसे आहे, आम्हाला हे असं हवं ते हवं, आणि आम्ही सुद्धा दुसरं पण वस्तू ठेवायला लागलो व्यवसायामध्ये. दुसऱ्या बी आम्ही समजा जोडधंदा म्हणून तो बी ठेवला आता.
0: अच्छा, खरोखर. आणि हीच काळाची गरज आपण ओळखायला हवी नाही का? तरच योग्य ते उत्पन्न आपण आपल्या व्यवसायातून साध्य करू शकतो.
1: कारण ते आपल्याला आता कसं आकर्षण करायचं गिरायकाला, ते आम्ही आता आम्ही साध्य केलं आहे.
0: कुठलं गीत ऐकायचंय बरं आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमात?
1: एक मराठी गीत ऐकायचंय, चित्रपटाचं नाव आहे सतीचं वाहन. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला. काही माझे दोन तीन मित्र आहे, माझे नाव सांगू का त्यांचे?
0: हो, सांगत.
1: माझे हा माझे मित्र आहे अनंत भुते आणि पी एस नावकर, मारुती भोसले, जानकीराम काटोके, संतोष भाऊ सोनार आणि सर्व माझे सोर रेगे ऐकणारे सर्व श्रोता मित्र.
0: आजच्या स्वरलहरी या फोन इन कार्यक्रमासाठी आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. आता तुमच्या मित्रांसह ऐका तुमच्या आवडीचं हे गीत.
1: हो, धन्यवाद.
2: किती

0: हॅलो, स्वरलहरी हा कार्यक्रम कोण बोलता बरं? आपण
1: मी प्रभू स्वामी राणी सौरगाव बोलतो.
0: स्वागत आहे आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमामध्ये. आपलं काय करता आपण?
1: मी काय नाही, घरी बसूनच आहे. मी अंध व्यक्ती आहे.
0: अच्छा.
1: मला काय प्रल्हाद सीतेच टाका ते पाऊले चालती पंढरीची वाट.
0: ठीक आहे, आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमासाठी फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐका आपल्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार. स्वर लहरी हा कार्यक्रम, कोण बोलता बरं आपण?
1: समता नगर परळी वैद्यनाथ, इथून आपला नेहमीचा स्वतः सुदास गलांडे बोलतोय.
0: स्वागत आहे आपलं आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमामध्ये. काय करता बरं आपण?
1: मी परळी येथे खाद्य तेलाच्या दुकानी नोकरी आहे आणि त्याला जोडधंदा म्हणून कोणत्या तालुक्यातील शेळगाव महाविष्णू येथे माझी 3 एकर जमीन आहे आणि ती सुद्धा मी करीत असतो. आणि आपल्या शेतीविषयी कार्यक्रमातून पण जी माहिती सांगितली असते शेतीबद्दल, त्याचा मी पुरेपूर माहिती करून शेतीला उपयोग करत असतो त्या माहितीची.
0: छान. या व्यतिरिक्त आपला छंद काय आहे?
1: माझा छंद, पहिला छंद आपल्या आकाशवाणीशी कार्यक्रम ऐकणे आणि पत्रव्यवहार करणे, आणि दुसरा छंद म्हणजे लहान मुलासोबत त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या सोबत त्यांचे काय मतं असतील, त्यांचे काय मान्य असतील लहानपणीच्या, त्यांच्यासोबत गप्पा मारणे आणि त्यांचे मनोरंजन करणे हे एक छंद आहे. आणि वेळ मिळाला तर आकाशवाणी श्रोत्यांशी त्यांच्या गावी जाऊन भेट घेणे, कारण आतापर्यंत जे सोशल भेटले नाही.

0: शास्त्र पंचदेशने एक मार्गदर्शन राहायचं.
1: छान. एकंदरीतच काय तर तुम्हाला इतरांशी संवाद साधायला, त्यांच्याशी ऋणानुबंध जोडायला खूप आवडतं.
0: हो.
1: आवडते गायक काही का कोण आहेत तुमचे?
0: आवडते गायक अनुराधा पौडवाल आणि आपले जयवंत कुलकर्णी, जुने गायक मला फार आवडतात.
1: बर, आजच्या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचंय आपल्याला?
0: गोपाळ काला आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी या निमित्ताने मला चित्रपट आहे पिंजरा, या चित्रपटातील बेरे काना चोळी अनलुगडी.
1: आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमासाठी आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. आता ऐका तुमच्या आवडीचं हे गीत.
0: धन्यवाद.
2: ऐन दुपारी गवळण नारी आल्या यमुनेवरी, खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी. वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी, थुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी.
3: गोपी न्हाण्यात होत्या दंग, तोच आला सकासे रंग, गोळा करून वस्त्र सारी बस.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: नमस्कार. स्वर लहरी हा
1: हा
0: कार्यक्रम. कोण बोलतं
1: नमस्कार,
0: बरं आपण?
1: मी जागीर मोहा इथून बोलतोय, दत्तू चिरके. काय
0: स्वागत आहे आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये. काय करता आपण?
1: ना मॅडम, आता शेतीमध्ये काय ते पाऊस वाट बघत, पाऊस पडाना पीक वाहून चालले मॅडम. काय करावं आता, सगळं पावसाळी येऊन बसला, आता पाणी नाही राहिलं, नदीला नाही, बोरला नाही.
0: खरंच सध्या पाऊस आणि पाणी या दोनही बाबी
1: हो
0: शेतकऱ्यांसाठी
1: ना, आता काय.
0: अतिशय चिंतेच्या आहेत. पण दादा, असं वाटत नाही का बरं?

0: पाऊस कमी पडण्यासाठी किंवा पाण्याचं प्रमाण आपल्याकडे कमी होण्यासाठी कुठेतरी आपण पण जबाबदार आहोत, कारण वृक्ष लागवड कमी प्रमाणात होतीये आणि त्या तुलनेमध्ये वृक्षतोड खूप प्रमाणात केली जात आहे, नाही का?
1: हा, बरोबर आहे मॅडम तुमचं. पण आता म्हणजे आता थोडं मनुष्याने थोडं समजून घ्यायला पाहिजे, एक तोडत तिथं दोन झाड लावायला पाहिजे.
0: आणि तुमच्या शेतामध्ये तुम्ही पिका व्यतिरिक्त मग झाडं लावलेली आहेत का बरं?
1: अहो आहेत ना मॅडम, लय झाड लावले आपण, आंब्याकडे 5-6 झाड आंबे वावरत आपल्या.
0: बर, तुम्ही तुमच्याकडनं प्रयत्न करताय म्हणजे.
1: हो चालूच आहे मॅडम, लहान मोठे अजून वर्षाला 2-4 वर्ष 10 लावतोय.
0: आता तुम्ही स्वतः तर प्रयत्न करताय, पण ही गोष्ट तुम्ही तुमच्याकडनं इतरांपर्यंत पोहोचवण्याचा किंवा याविषयी इतरांशीही संवाद साधण्याचा प्रयत्न करता का बरं, जेणेकरून त्यांच्याकडनंही अधिकाधिक वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन होऊ शकेल?
1: हा मॅडम बरं समजून सांगतो, कारण झाडा झुडपात मला जास्त नाद आहे.
0: आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचं बरं आपल्याला?
1: दादा कोणते पळवा पळी मध्ये टाका.
0: ठीक आहे,
1: आमचं एक नाव सांगतो मी.
0: बोला.
1: आमचे चुलते डानोर चिरके आणि पुतणे आमचे बिभीषण चिरके, आपले मागलेवाचे नारायण चिरके.
0: आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमासाठी आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. आता ऐका तुमच्या मित्र परिवारासह तुमच्या आवडीचं हे गीत.
1: आपण बोलल्याच्या बद्दल धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार. स्वर लहरी हा कार्यक्रम कोण
1: नमस्कार.
0: बोलता बरं? आपण
1: आलो जगाडे जय येऊन बोलायलो.
0: स्वागत आहे आपलं आजच्या स्वर लहरी या कार्यक्रमामध्ये. काय करता आपण?
1: काय शेती करतो?
0: कुठलं पीक आहे सध्या शेतीमध्ये? मग
1: हळद लावली 2 एकर, सोयाबीन आहे काही, हे सोयाबीन आहे, कापूस आहे 2-4 एकर.
0: बरं, आज आपण बघतोय की सोयाबीन पासून प्रक्रिया करून वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत, नाही का?
1: हो,
0: तर त्याचा फायदा होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे का, याबद्दल काय सांगाल?
1: होते फायदा आला, कंपनी विकल्या होता फायदा शेतकऱ्यापासून.
0: बरं, कुठलं गीत ऐकायचं बरं आजच्या कार्यक्रमामध्ये?
1: तुमच्या मला
0: आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमासाठी आपण कॉल केलात त्याबद्दल धन्यवाद. आता ऐकत हे गीत.

0: हॅलो स्वरलहरी.
1: नमस्कार, स्वर लहरी हा कार्यक्रम कोण बोलता बरं आपण?
0: मी अभिमान साबळे पाटील, मुक्काम पोस्ट पिंपरखेड, तालुका वडवणी, जिल्हा बीड इथून बोलतो मॅडम.
1: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. काय करता आपण?
0: धन्यवाद मॅडम. मी रेशीम शेतकरी आहे आणि आपला फार जुना स्रोत आहे. 1985 पासूनचा मी आपली धान्य साठवण होती का शेतीशाळा, तेव्हापासूनचा आपला स्रोत आहे आकाशवाणी परभणी.

0: तुम्ही म्हणालात तुम्ही रेशीम शेती करता,
1: हो मॅडम.
0: तर काय सांगाल बरं रेशीम शेतीविषयी? रेशीम शेतीच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त होणारं उत्पादन आणि उत्पन्न याविषयी काय सांगाल? तसंच इतर शेतकऱ्यांनीही रेशीम शेतीकडे वळायला हवं किंवा रेशीम शेती करायला हवी याविषयी त्यांना तुम्ही काय सांगू शकाल?
1: आपल्या मराठवाड्याकरता रेशीम शेती ही अतिशय फायद्याची राहते मॅडम. कारण कशी, आपला निसर्गाचा हा लहरीपणा आहे आपल्या मराठवाड्यावर. पाऊस कधी येतो कधी नाही येतो, आणि ह्या पिकांना पाणी कमी लागतं, तुतीच्या झाडांना. आणि पारंपरिक पिकांना शेत तयार करावं लागतं दरवर्षीच.
0: हो
1: ह्या पिकाला एकदा लागवड केली तर 15 ते 20 वर्ष याची पुन्हा पुन्हा नांगरट करायची गरज नाही किंवा रान तयार करायची गरज नाही. आणि यामध्ये शाश्वत असं उत्पन्न नाही, दर महिन्याला असं पीक घेऊ शकतो आपण ह्याचं दर महिन्याला.
0: अच्छा
1: फक्त उन्हाळ्यातले आपल्याकडे हाय टेम्परेचरचे मार्च एप्रिल मे मधले 3 महिने जर सोडले तर आपण हे 7-8 महिने पीक घेऊ शकतो. आणि दर महिन्याला साधारण 80 ते 90 हजार लाखापर्यंत ह्याचं उत्पन्न घेता येतं मॅडम.
0: म्हणजे जेवढी तुम्ही मेहनत घ्याल तुमच्या शेतावर तेवढं अधिक उत्पादन आणि उत्पन्न तुम्ही तुमच्या शेतीतून साध्य करू शकता, हो की नाही?
1: हो. आणि कष्ट कमी तर मॅडम, फक्त कौशल्य आधारित शेती ही, कौशल्य आधारित.
0: खरंच खरंच, म्हणजे केवळ कष्टच नव्हे तर त्याला कौशल्याची ही जोड दिली तर नक्कीच योग्य असं उत्पादन आणि उत्पन्न तुम्ही शेतीतून काढू शकता.
1: हो मॅडम, कारण हे ग्रामीण भागात रोजगाराचं साधन अतिशय चांगलं, हे उत्पन्नाचं शाश्वत उत्पन्नाचं साधन आहे.
0: छान संवाद साधलात दादा तुम्ही. आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचं बरं आपल्याला?
1: गोकुळाष्टमीनिमित्त एक गीत ऐकायचं होतं, श्रीकृष्णावर आधारित आहे, वाजूक या चित्रपटातील. आणि गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढवतो, मथुरेत कंस मामा बोट मोडितो.
0: आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐका तुमच्या आवडीचं हे गीत.
1: धन्यवाद मॅडम, धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार. स्वरलहरी हा कार्यक्रम कोण बोलता बरं? आपण
1: मी मंठा तालुक्यात हिवरखेडा गाव आहे मॅडम. उषा मोरे.
0: काय करता? आपण
1: मी अंगणवाडी करते मॅडम.
0: अंगणवाडीच्या माध्यमातनं ग्रामीण भागातील लहान बालकांवर सुसंस्कार व्हावेत, त्यांना योग्य असं शिक्षण प्राप्त व्हावं म्हणून कशा प्रकारे प्रयत्न केले जातात बरं?
1: आता ते आमचं वयोगट 0 ते 6 वर्षे गरोदर सनदा, मग ते 6 वर्षापर्यंत आम्ही अंगणवाडी शिक्षण देतो त्याला, तीन
0: बर
1: ते सहा.
0: बर अंगणवाडीतील बालकांचं आरोग्य असेल किंवा आहार असेल, या बाबतीत शासनाकडूनही वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, नाही का?
1: हो ना मॅडम.
0: त्याविषयी काय सांगाल बरं? आपण सध्या कोणते उपक्रम शासनामार्फत या अंगणवाडीतील बालकांसाठी राबवले जात आहेत?
1: आता ते गरोदर मातेचं लसीकरण आहे, त्यांचा आहार, स्तनदा मातेचा.
0: बरं, लहान बालकांना शिकवणं किंवा त्यांच्यामध्ये वेळ घालवणं, यात एक वेगळाच आनंद आहे, नाही का?
1: हो मॅडम.
0: काय
1: म्हणजे
0: सांगाल त्याविषयी? जॉब तर आहेच आहे, इन्कमिंग सोर्स म्हणून तर आपण जॉब करतोच, पण
1: हो.
0: आपण जो जॉब करतो त्यातून मिळणारं कार्यसमाधानही तितकंच महत्त्वाचं असतं, नाही का? तुमच्या
1: हो.
0: सेवेतून तुम्हाला कसं कार्यसमाधान प्राप्त होतं, काय सांगाल याविषयी?
1: म्हणजे त्यांच्या शिकविण्यात खेळण्यात त्यात कधी टाइम जातो हे कळतच नाही.
0: खरंच.
1: म्हणजे आपण बी लहान मुलासारखंच, मी बी लहान मुलासारखंच समजते की मी मुल लहान मुलंच आहे त्यांच्यात खेळायला.
0: किती छान बरं. आणि हा दररोज अनुभव तुम्हाला घेता येतो, लकी आहात तुम्ही.
1: हो.
0: कुठलं गीत ऐकायचं आहे आजच्या कार्यक्रमामध्ये ताई आपल्याला?
1: कोणतं पावसामधलं ताकत खाद. स्वराज मोरे आणि सेजल मोरे माझ्या नात आहे, नातू आहे.
0: बरं, तुमच्या नातवंडांसह तुम्हाला हे पावसावर आधारित गाणं ऐकायचं आहे.
1: हो.
0: ठीक आहे, आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद.
1: थँक्यू मॅडम.

0: हॅलो, नमस्कार. स्वरलहरी हा कार्यक्रम कोण बोलता बरं आपण?
1: गोपाळनाथ
0: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. तुमचे आवडते गायक गायिका कोण आहेत?
1: गायक मोहम्मद अजीज, श्रेया घोषाल.
0: छान, कुठलं गीत ऐकायचं बरं आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला?
1: आज जन्माष्टमी निमित्त ऐकायचं ते माझा पती करोडपती चित्रपटातलं नंदकिशोरा चित्त चकोरा.
0: खूप छान गाण्याची फरमाईश केली आहे दादा तुम्ही. आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. आता ऐका तुमच्या आवडीचं हे गीत.
1: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: नमस्कार. स्वर लहरी हा कार्यक्रम कोण बोलता बरं? आपण
1: हां, मानसून बोलतो मॅडम. मी शिवाजी पथाकर.
0: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. काय करता आपण दादा?
1: मॅडम, मी दिव्यांग आहे.
0: बर
1: माझा फोन मी बरंच झाला ट्राय करतोय, पण आता फोन लागला माझा.
0: होय, एकसारखे स्वरलहरी या कार्यक्रमासाठी फोन येत राहतात. सर्व श्रोतांना स्वरलहरी असेल किंवा हॅलो आकाशवाणी असेल, हे फोन इन कार्यक्रम खूप आवडतात. त्यामुळे या कार्यक्रमांसाठी अगदी भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळतो आणि एकसारखे फोन कॉल्स या कार्यक्रमांसाठी सुरू असतात.
1: मॅडम,
0: तुमच्या आवडीच्या कार्यक्रमांविषयी काय सांगाल?
1: मला विचार सल्ला काय आहे ते खूप आपल्यासाठी सकाळी सकाळी चांगलं सांगितलं. त्याच्यामध्ये आपल्याला नरेंद्र वागणुकीमध्ये सुधारणा होती. सगळेच कार्यक्रम आवडते मॅडम परभणी केंद्राचे.
0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचाही आपण आनंद घेत असाल किंवा हा कार्यक्रमही आपण ऐकत असाल, नाही का?
1: ऐकतो मॅडम मी, पण त्याच्यासाठी काही कधी कॉल नाही केला मी.
0: करायला पाहिजे ना दादा. मंगळवार असेल किंवा गुरुवार असेल, सकाळी 9 ते 9:30 कार्यक्रमात साठीचा प्रोमो ऐकून तुम्ही त्या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधायला हवा, हो की नाही?
1: हो मॅडम. मॅडम, मला गाण्याचा जास्त छंद आहे.
0: जे गाण्यांचे कार्यक्रम तुम्हाला अधिक आवडतात,
1: हा,
0: तुमचे आवडते गायक गायिका काय सांगाल यांच्या विषयी?
1: किशोर कुमार. किशोर कुमार, त्यांचा आवाज वगैरे चांगला आहे, त्यांचे गाणे पण चांगले आहेत.
0: ठीक आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचं बरं आहे आपल्याला?
1: कोणतं पण टाकाल मॅडम.
0: आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमासाठी आपण कॉल केलात त्याबद्दल धन्यवाद.
1: चालतं, ठीक.

0: हॅलो, स्वरलहरी हा कार्यक्रम कोण बोलता बरं? आपण
1: मी मोहन ज्ञानेश्वर मेत्रे.
0: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. काय करता आपण?
1: शेती,
0: कुठलं पीक घेतलंय शेतात सध्या?
1: कापूस आहे, हळद आहे.
0: पाण्याचं नियोजन कसं केलंय बरं? कारण पावसाने तर चांगलीच धडी दिली आपल्याकडे, नाही का?
1: हो ना, बोर आहे ना.
0: कुठल्या पद्धतीने पिकांना पाणी देता?
1: ठिबक पद्धतीने.
0: अच्छा,
1: कापसाला कोरडवाहूच आहे.
0: आता तुम्ही म्हणालात की कोरडवाहू, तर त्याच्याविषयी थोडंसं डिटेल मध्ये सांगता येईल का बरं? कोरडवाहू शेती तुम्ही
1: त्याला
0: करतायत, तर मग उत्पादन आणि उत्पन्न याचा जर विचार केला तर समाधानकारक उत्पादन आणि उत्पन्न होतं तुम्हाला या शेतीतून?
1: होत नाही ना, पण पाणी पाहिता त्याला टिबक पाहिता.
0: बरं, आता आपण बघतोय की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण खूप छान पद्धतीने शेती करू शकतो आणि आपल्या उत्पादन आणि उत्पन्नात वाढ करू शकतो. तर तुम्ही शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवण्याचा विचार करताय बरं, कारण त्याच्याशिवाय तर आवश्यक असं उत्पादन आणि उत्पन्न आपल्याला प्राप्त होणार नाही, नाही का? नवनवीन प्रयोग करणं आणि ते आपल्या कृतीतून यशस्वी करणं या दोनही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, नाही का?
1: हो.
0: तर काय प्रयोग करू इच्छिता तुमच्या शेतीमध्ये तुम्ही?
1: शेतीमध्ये विहीर पाहिजे, बोरवर तेवढं जपत नाही ना पाणी.
0: बरोबर आहे,
1: बोरला पाणी कमी आहे.
0: हो, सोलार सिस्टीम आज शेतामध्ये बसवली जात आहे, त्याचा नेमका काय फायदा होतो बरं शेतकऱ्यांना?
1: सोलर आहे ना?
0: आहे तुमच्याकडे सोलार?
1: हो आहे.
0: छान, मग त्याचा फायदा कशा प्रकारे होतो बरं तुम्हाला?

0: दर ते लावतात पाणी हळदीवर. हो
1: बर, मग त्यामुळे तुम्हाला वीज बिल द्यायचं कामच नाही.
0: हो वीज बिल, वीजेचं कामच नाही.
1: वा छान, म्हणजे शेतकऱ्यांचा या सोलारच्या माध्यमातून फायदा होतोय असं म्हणायला काही हरकत
0: हो
1: नाही, नाही का?
0: हो होतो होतो.
1: कुठलं गीत ऐकायचंय आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला?
0: ढोलकीच्या तालावर.
1: ठीक आहे, आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोतेहो, आत्ताच आपण स्वरलहरी या फोन इन कार्यक्रमाचा आनंद घेतला. दूरध्वनीवरून संवाद साधत होती सुमेधा कुलकर्णी ही आपली मैत्रीण. कार्यक्रमात श्रवणीय गीतं पोहोचवलेली होती वंदना आठवले यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. आता मात्र वेळ झालेली आहे श्रोतेहो कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या स्वरलहरी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: स्वर लहरी हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. फोनवरून श्रोत्यांशी संवाद साधला होता सुमेधा कुलकर्णी यांनी. गीत संकलन होतं वंदना आठवले यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळे. स्वर लहरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुन्हा गार्गी आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
3: शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादन वाढीची गुरुकिल्ली ठरलेले आणि सेंद्रिय कर्बाचा निरंतर पुरवठा करणारे
4: संजय अॅग्रोचे FCOAT 9. संजय अॅग्रो म्हणजेच विश्वासाची पेरणी आणि समृद्धीची कापणी. संजय अॅग्रो इनपुट्स 99211 999 71.
5: बालमित्रांनो, दिनांक 6 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 11:35 आपण ऐकू शकाल बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय वसमत येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम.
6: श्रोते हो, मूळव्याध, भगंदर, फिशर, गुदगद आजारांविषयी मनात प्रश्न आहेत पण विचारायला संकोच वाटतोय. आता संकोच नको, प्रश्न विचारा आणि योग्य माहिती मिळवा या आजारांविषयी. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात गुदगद आजार तज्ज्ञ

0: डॉक्टर मधुमिता बच्चेवार कोंडावार श्रोत्यांच्या प्रश्नांना देणार आहेत उत्तर थेट दूरध्वनीवरून. त्यासाठी 8 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत दूरध्वनी करा 223-599 आणि 220-890 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. तेव्हा आपले प्रश्न तयार ठेवा.
1: साहित्य ही एक लिखित किंवा बोलली जाणारी कला आहे. अशाच या कलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या नवोदित लेखक कवी यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
2: हॅलो डॉक्टर, वारंवार लघवीला होत आहे का? लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात? लघवी थांबून थांबून होते? रात्री वारंवार उठावं लागतंय? मुतखडा, मूत्रमार्गातील संसर्ग, प्रोस्टेटच्या समस्या किंवा इतर मूत्रविकारांकडे दुर्लक्ष तर होत नाही आहे ना? मूत्रविकाराची लक्षणं कोणती, त्यांची कारणं काय आणि योग्य वेळी उपचार का महत्त्वाचे आहेत, या आणि अशाच आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात. सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट, मूत्रविकार व पुरुष वंध्यत्वतज्ञ डॉक्टर संतोष समिंद्रे यांच्याकडून 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय लक्षात घ्या, मूत्रविकार.
1: सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचार शलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
3: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत शिक्षक दिनानिमित्त भाषण. मारुती भुजंगराव कदम, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महातपुरी, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी.

0: सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
1: श्रोते हो, नमस्कार. शिक्षक दिनाच्या समस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवीन शैक्षणिक धोरण 2020 अर्थात तंत्रस्नेही शिक्षकांचे योगदान या विषयावर मी आपणाशी संवाद साधत आहे. सद्यस्थिती पाहता 2026ची वस्तुस्थिती काय आहे, आजची अतिशय जमेची बाजू सत्य इमारत आहे, अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधा आहे, वायफाय आहे. आज देशात 98% शाळांना इमारत आहे. 1986ला 60% होती, पण फक्त 34% शाळांना इंटरनेट आहे. माझ्या परभणी जिल्ह्यात 1200 पैकी 400 शाळांनाच वायफाय आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणायचं डिजिटल, पण जमिनीवर अजूनही अनेक असुविधांचं माहेरघर आहे, आणि त्यात तंत्रस्नेही शिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान देऊन शाळेमध्ये तंत्रस्नेही वातावरण करून विद्यार्थ्यांना हलकं फुलकं टेक्नोसेवी करून आज तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी चालतं बोलतं विद्यापीठासारखं घडत आहेत, ही अतिशय जमेची बाजू म्हणावी लागेल. शिक्षक आहे पण तंत्रस्नेही नाही अशी परिस्थिती 1986 रोजी होती. 2026ला शिक्षक म्हणजे मार्गदर्शक असायलाच हवा. 10+2+2 रचना पहिल्यांदा देशभर एकच रचना आणली. 6 वर्षापासून शाळा सुरू. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, प्रत्येक शाळेत 2 खोल्या, 2 शिक्षक, फळा खडू. माझ्या बानेगावच्या शाळेत 1990 पहिल्यांदा फळा आला तो या योजनेमुळेच. नवोदय विद्यालय ग्रामीण हुशार मुलांसाठी आजही चांगल्या स्थितीमध्ये आहेत. मातृहृदय विश्लेषण करत असताना सलोनीच्या आईला

अतिशय छान प्रकारे उदाहरणे आणि दाखले देता येतात ही आजच्या एनईपी धोरणाची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील, नव्हे ती फलश्रुती म्हणावी लागेल. मित्र हो, आव्हाने आणि अनेक उपाययोजनासुद्धा आपल्याला सांगता येतील. नेटवर्क नाही, मी रात्री 12 अपलोड करायचो. फोन नाही, शेजाऱ्यांचा फोन शेअर, आकाशवाणी ऐकणं, शिक्षकांची भीती. पूर्वी फळा पुसायचा 10 मिनिट, आता PPT ने 1 मिनिट उरलेलं 9 मिनिट विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतो स्लाईडच्या माध्यमातून. ही क्रांती आहे तंत्रज्ञानाची. NEP 2002 आत्मा 34 वर्षांनी धोरण बदललं. 4 स्तंभ, यामध्ये तंत्रज्ञान शिवाय शिक्षण म्हणजे अशक्य. म्हणून तंत्रज्ञानाची क्रांती या NEP धोरणाचं आत्मविश्वासपूर्वक सांगता येईल. 5+3+3+4 हे विश्लेषण. मेंदूचा 85% विकास वयाच्या 6 वर्षापर्यंतच होतो, म्हणून 3 वर्षापासून शिक्षण. माझं उदाहरण, 4 वर्षाची आराध्यांग अंगणवाडीत असताना मोबाईलवर गाणी ऐकायची. आज 5वी स्वतः दीक्षा ॲपवर शोधते. तंत्रस्नेही माझी व्याख्या, जो शिक्षक तंत्रज्ञानाला साधन मानतो साध्य नाही. माझा डेटा 2019 12 गळती, 2021 व्हॉट्सअप शाळेमुळे गळती रोखली, 8 नवीन प्रवेश हाच पुरावा. दीक्षाचे उदाहरण येतात दुसरी, गणित, QR कोड, व्हिडिओ, एका मोबाईलवर 2 मुलं शिकली. मी स्वतः दीक्षा ॲपवर 50 तास CPD पूर्ण केले, प्रमाणपत्र भिंतीवर लावलं. पालक म्हणाले, मास्तर शिकतोय, कोरोना खरी प्रयोगशाळा. माझे 4 टप्पे व्हॉट्सअप ग्रुप, 47 पालक, रोज 2 मिनिट ऑडिओ, आठवड्यातून 2 व्हिडिओ, शनिवारी पालक कॉल. परिणाम, माझी ऑनलाईन हजेरी 92%, सरासरी 41%. उदाहरण द्यायचं असेल, नांदेड जिल्ह्यातील बोराटे सर 5,000 रुपये खर्चून 400 पुस्तकावर QR कोड निर्मिती करून पुस्तक बोलू लागलं. डिस्ले गुरुजींचं उदाहरण घ्या, नोट्स ऑफ बॉर्डर. माझ्या सलोनीने 8 देशातील मुलींशी बोलणं, जवळपास अनेक व्हिडिओ कॉल्स, इंटरनॅशनल कन्व्हर्सेशन हे विद्यार्थ्यांशी साधता येत आहे. हे तंत्रज्ञानाची क्रांती. चौगुले सरांचं उदाहरण देता येईल, जिथे नेटवर्क नाही तिथे शिक्षक स्वतः नेटवर्क, बैलगाडीवर प्रोजेक्टर लावून ही तंत्रसेवा पुरवत आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी. घुगे गुरुजी बीड जिल्ह्यातील, रेडिओ आजही 70% घरात आहे, म्हणून 150 भाग गणित आकाशवाणीवरून त्यांनी दिले. लातूरचे कोडे सर, पालक दिवसा शेतात म्हणून रात्री 9 वाजता शाळा त्यांनी भरवत होते ऑनलाईन. स्प्रहा मॅडम NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात समापदेशिकेचं कारण काउन्सिलिंगचं स्पष्ट उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. याचबरोबर मातृहृदय विश्लेषण म्हणून सलोनीच्या आईलासुद्धा या नवीन तंत्रज्ञानाची ओळख झाली. नव्हे तर त्यांनी अशा प्रकारचं कामकाज ती जवळून पाहत आहे. ती निरक्षर आहे, पण विद्यार्थिनी माझी सलोनी कशी शिकते, कसा अभ्यास करते, मोबाईल कसं ॲक्टिवेट करते, त्यातील व्हिडिओ कशी पाहते, त्यातील ॲक्टिव्हिटीज ज्या जे राईम्स आहेत, कृतिशील जी गीते आहेत, ती कशी सादर करते, अनुकरण करून ती कसे सादर करण्याचा प्रयत्न करते, ही स्वतः सलोनीची आजीसुद्धा पाहते. याचा अर्थ तंत्रज्ञान फक्त विद्यार्थिनीशी विद्यार्थ्यांनाच विकसित करत नाही, तर विद्यार्थ्यांच्या परिसरात त्यांच्या नात्यातील आई, वडील, आजी, आजोबा यांनासुद्धा डिजिटल करत आहे. हे NEP यश म्हणावे. आव्हाने, नेटवर्क नाही असं म्हणता येत नाही. आज तंत्रज्ञानाच्या काळामध्ये डिजिटल क्रांती झालेली आहे. ग्रामीण भागांमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं नेटवर्क आज घडीला दिसून येत आहे. 1888 तिरुतल्ली गावात ज्यांचा जन्म झाला असे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, अत्यंत हुशार आणि हलके वयाच्या 20व्या वर्षी फिलिपाईन्समध्ये MA त्यांनी कधीही स्वतःला प्रोफेसर नाही म्हटलं. ते म्हणायचे, मी शिक्षक आहे. आज आपण पाहतो समाज व्यवस्थेमध्ये जे उच्च शिक्षित आहेत, जे उच्च विद्याभूषित आहेत, जे डॉक्टरेट आहेत, जे डॉक्टरेटचे गाईड आहेत, त्यांना वाटते मी प्रोफेसर, मी प्राध्यापक. परंतु डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन कधीच स्वतःला प्रोफेसर, प्राध्यापक, अधिव्याख्याता अशा पदव्या त्यांनी घेतल्या नाहीत. त्यांना आवडतच नसे. ते स्वतः म्हणायचे, मी शिक्षक आहे, हाडाचा शिक्षक आहे. शिक्षक म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी काय केलं? श्रोते हो, 1909 ते 1948 जवळपास तब्बल 39 वर्षे ते फक्त शिकवत होते. बघा, खडू, फळा आणि विद्यार्थी हे ट्रँगल डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं होतं. मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज, म्हैसूर युनिव्हर्सिटी, कलकत्ता युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्डमध्ये ते पहिले भारतीय प्रोफेसर होते. मित्र हो, त्यांनी भारतीय तत्वज्ञान अत्यंत

महत्त्वपूर्ण आणि भाभ्यासपूर्ण चिंतनशील पातळीवर जागतिक विचारांची शिदोरी त्यांनी घेतलं, आणि नुसतं घेतलं नाही तर ती जगाला शिकवलं सुद्धा. ते म्हणायचे, खरा शिक्षक तो जो विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला शिकवतो, उत्तर द्यायला नाही. जो विद्यार्थी प्रश्न विचारतो तो विद्यार्थी खरा विद्यार्थी. आणि ज्या विद्यार्थ्याचा प्रश्न आपण ऐकून घेत नाही किंवा नकार देतो किंवा निग्लेक्ट करतो किंवा त्या प्रश्नाला आपण कानाडोळा करतो, तो खरा शिक्षक नाही. म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात, खरा शिक्षक तोच जो विद्यार्थ्यांना प्रश्न कसे विचारायचे, प्रश्नाचे प्रकार कसे असतात, प्रश्न विचारांचं कौशल्य कसे असते, प्रश्नाचे टप्पे कसे असतात, प्रश्नांचे बहुआयामी टप्पे, बहुआयामी वेगवेगळे कंगोरे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना शिकवले. आणि जेव्हा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता येतात तेव्हाच विद्यार्थ्यांना परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येतात याचासुद्धा अंदाज अचूक बांधता येतो. म्हणून श्रोते हो, जेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती म्हणून शिक्षकांसाठी काय केलं यावर आपण जेव्हा भाष्य करतो, चर्चा करतो.

बहुआयामी वेगवेगळे कंगोरे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी विद्यार्थ्यांना शिकवले. आणि जेव्हा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता येतात तेव्हाच विद्यार्थ्यांना परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येतात याचासुद्धा अंदाज अचूक बांधता येतो. म्हणून श्रोते हो, जेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी राष्ट्रपती म्हणून शिक्षकांसाठी काय केलं यावर आपण जेव्हा भाष्य करतो, चर्चा करतो, मंथन करतो तेव्हा स्पष्ट जाणवते. 1962 जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा मित्र म्हणाले, साहेब तुमचा वाढदिवस साजरा करूया. ते म्हणाले, माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करा. त्या एका वाक्याने शिक्षकाला राष्ट्रपती पदापेक्षा मोठं केलं. श्रोते हो, असा हा जागतिक कीर्तीचा विचारवंत, तत्वज्ञ, अतिशय उच्च विद्याविभूषित फिलॉसॉफर, जागतिक उंचीचा तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय शिक्षकाची मान जगाच्या नकाशावर उंचावलेली आहे. म्हणून राष्ट्रपती असताना त्यांनी एकच काम केलं, शिक्षकांचा पगार वाढवला, शिक्षकांना मान द्या. हे पंतप्रधान नेहरूंना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. 1964 शिक्षक आयोगात त्यांचा हात होता, त्यांचं योगदान होतं. म्हणूनच 1964 अहवालामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सर्व शिफारसी अंमलात आणण्यात आल्या. आणि म्हणूनच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी तत्कालीन परिस्थितीत जो फॉर्म्युला सुचवला, जो त्यांनी पाया शिक्षण व्यवस्थेचा भारतीय शिक्षण व्यवस्थेला आदर्श असा राज्य, देश, राष्ट्रीय पातळीवर भारतीय शिक्षणाची व्यवस्था उंची वाढेल यासाठी त्यांनी जी बैठक घालून दिली, त्यांनी जी जगाला दिशा देणारं जे तत्वज्ञान दिलं आणि त्याचाच भाग म्हणजे मित्र हो आजचं NEP 2020, अर्थात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या तत्वज्ञानातून, त्यांच्या शिफारसीतून, त्यांच्या मार्गदर्शक तत्वातून, त्यांच्या एकूण अनुभवातून आलेली शिदोरी म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. काय म्हणाले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन? नेहमी म्हणायचे, शिक्षण म्हणजे माहिती भरणं नाही तर दिवा लावणं. हेच वाक्य NEP 2020 पान 1 आहे. 60 वर्षापूर्वी त्यांनी जे सांगितलं तेच आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सांगते. शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता आहे. श्रोते हो, शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता आहे आणि राष्ट्राचे आधारस्तंभ आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे भावी शिल्पकार आहेत. म्हणून आजची पिढी म्हणजे भावी देशाचे कारभारी आहेत, देशाचे आधारस्तंभ आहेत, देशाचे कर्ते धरते आहेत. म्हणून आपण या पिढीला घडवत असताना, या नव्या पिढीला दिशा देत असताना, म्हणून NEP धोरणात, NEP सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वात, त्यांच्या अंमलबजावणीत आपल्याला युद्धपातळीवर आमूलाग्र बदल, स्वतःला बदल करून, तंत्रस्नेही नसाल तंत्रस्नेही व्हा. टेक्नॉलॉजी से भागना नाही, टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट करना चाहिए. यह जानकारी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 1964 दिली. म्हणून श्रोते हो, मला असं वाटते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं एकूण जीवनचरित्र वाचल्यानंतर, अभ्यासल्यानंतर, त्यांच्या एकूण जीवनचरित्रावर विषय प्रतिपादन करत असताना माझ्या वर्गातली एक सलूनी जेव्हा म्हणते, सर तुम्ही माझे राधाकृष्णन आहात, तेव्हा मला राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्याचा भास होतो. म्हणून सलोनीसारखी विद्यार्थिनी माझ्या स्वप्नात म्हणते, सर तुम्ही आमचे राधाकृष्णन आहात. अशा विद्यार्थिनीला मी कसा विसरू? म्हणून विद्यार्थ्यांना गेस्ट लेक्चर असो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर असो, विद्यार्थ्यांना सराव शिबिर असो, स्पर्धा परीक्षेचं वातावरण निर्मिती असो, शालेय स्पर्धा परीक्षेवर बोलू काही असे उपक्रम असो, अधिकारी आपल्या भेटीला असे उपक्रम असो. अधिकाऱ्यांना वर्गातच आणाव असं नाही मित्र हो, तर अधिकारी वर्गाला आपण लाईव्हसुद्धा इन्व्हाइट करू शकतो. दिल्लीतील IAS अधिकारी आपल्या महात्पुरीसारख्या, आपल्या पहानेगावसारख्या, आपल्या पिंपळगाव लिखासारख्या अतिशय ग्रामीण भागातल्या शाळेतील विद्यार्थ्यांशी सुद्धा ते थेट संवाद साधू शकतात. याचं फलित, याचं श्रेय हे NEP 2020 द्यावं लागेल. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 निश्चितच द्यावं लागेल. म्हणून 5 सप्टेंबरला फक्त हार तुरे नकोत. एका शिक्षकाला विचारा, सर तुम्हाला दीक्षा ॲप ॲक्टिवेट करता येतं का? सर तुमचे PM विद्या चॅनलवर किती व्हिडिओ आहेत? या क्रांतीमध्ये, तंत्रज्ञानाच्या क्रांतीमध्ये शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुम्ही समरस व्हा, स्वतःला सिद्धता करा, स्वतः टेक्नोसेव्ही व्हा,
शिक्षण घ्या, प्रशिक्षण

0: शिक्षण घ्या, अनेक ट्रेनिंग घ्या आणि तंत्रस्नेही होऊन विद्यार्थ्यांपुढे अपडेट पण जा, कारण हे तंत्रज्ञानाचं युग आहे, ही नवी तंत्रज्ञानाची क्रांती आहे आणि या काळात टेक्नोसिवीशिवाय पर्याय नाही. स्वतः तुम्ही सिद्ध करा, कारण रणजितसिंह डिसले सर जिल्हा परिषदचे मास्तर जागतिक पुरस्कार ग्लोबल टीचर प्राईज 2020 श्रोते हो रणजित सर कोण? परितेवाडी जिल्हा सोलापूर, लोकसंख्या फक्त 2009 जेव्हा सर आले रुजू झाले तेव्हा शाळा म्हणजे गोठ्याचं बाजूची एकच खोली, मुलींचं शिक्षण अर्धवट बंद, बालविवाह सरासपणे गावात, अभ्यासक्रम मराठीत पण मुलांची मातृभाषा सरांना काही समजत नव्हती म्हणजे कन्नड मातृभाषा, आणि शाळेमध्ये विद्यार्थी काही येत होते काही येत नव्हते पण त्याला कळतच नाही त्यांनी काय केलं, हीच खरी तंत्रस्नेही क्रांती आहे सर. क्यू आर कोड क्रांती, सरांनी एक लॅपटॉपवर पुस्तकात क्यू आर कोड चिटकवले, मोबाईलने स्कॅन केलं की सर्व ऑडिओ धडा व्हिडिओ धडा, आज हेच क्यू आर कोड आपल्या सर्व अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिसते, बालभारतीच्या पुस्तकात आहे. 2015 महाराष्ट्र सरकारने आणि 2018 केंद्र सरकारने NCERTच्या पुस्तकात हीच कल्पना घेतली. मित्र हो, मुलींसाठी 100% हजेरी. सर गावात राहायला गेले, कन्नड शिकले, स्वतः पुस्तकं कन्नडमध्ये भाषांतरित केली, अनुवादित केली, परिणाम गावात आज एकही बालविवाह नाही. मुलींची हजेरी 100% आहे, 95% उपस्थिती आणि 95% गुणवत्तेचा विकास. 12,000 शिक्षकांकडून सरांना जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून $1,00,000 प्राईज त्यांना मिळालेलं आहे. 50% रक्कम बाकीच्या 9 अंतिम स्पर्धकांना वाटले हा इतिहास आपण जाणतो, आपण पाहिलेला आहे. मित्र हो, शासनाने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 दिलं पण रजिंस डिसले सरांनी, लहू बोराटे सरांसारख्या शिक्षकांनी, जिन्ना दिल या मास्तर सरांनी त्यांना जीव दिला. 1986 जी इमारत दिली त्या दोघांनी इमारतीला आत्मा दिला, नवे जीव ओतलं. अशा तंत्रस्नेही शिक्षकांना शिक्षक दिनी लाख लाख शुभेच्छा आणि हार्दिक मानवंदना देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.
1: मारुती भुजंगराव कदम, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महातपुरी, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी, यांनी शिक्षक दिनानिमित्त दिलेलं भाषण श्रोतेहो आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येईल हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले जातील. या सोहळ्याचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी आग्रहात.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतवहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोर शिक्षक, तत्ववेत्ते आणि भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षकी पेशा पत्करून आयुष्यभर उद्बोधनाचं पवित्र कार्य केलं. त्यांचा सन्मान करावा, त्या निमित्तानं शिक्षकांचा गौरव करावा अशी शिक्षक दिनामागची भूमिका आहे. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत गोष्ट धमाल नाम्याची. या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल, अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेलं शंकर वैद्य यांचं गीत.

श्रोतेहो, आपल्या भारतीय संस्कृतीनं शिक्षकांना गुरुजनांना आदरणीय पूजनीय असं स्थान दिलं आहे. मातृदेवो भव पितृभव देव अशी आपली निष्ठा आहे. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आम्ही जातो आमच्या गावा चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत भिंतीला कान असतात या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं ग.दि. माडगुळकर यांचं गीत.

कमलासतु नकोस दुबळा ठरु परंतु दुबळ्या पोटी जन्मलासतु नकोस दुबळा।

आपण ऐकत होतात पुत्रवावा ऐसा चित्रपटातलं तलत मेहमूद यांच्या स्वरातलं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आराम हराम आहे चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

आणि गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी अनुराधा पडोवाल, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं कैवारी या चित्रपटातलं प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत.

याबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन। राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण। विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन। केरळमध्ये रस्ते अपघातात 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू। आणि आफ्रिकेचा योग्य आकार दर्शवणाऱ्या जगाच्या नव्या नकाशाला संयुक्त राष्ट्रांची संमती। 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं आहे। याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे। एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी शिक्षकांना केलं।
1: विश्वस्तरीय शिक्षा व्यवस्था के बल पर ही विकसित भारत का निर्माण संभव है। हमारे शिक्षक शिक्षा व्यवस्था में प्राणवायु का संचार करते हैं। हमारा ये प्रयास होना चाहिए कि हमारे देश में एक भी विद्यार्थी अच्छी शिक्षा के अवसर से वंचित ना हो। मैं चाहूंगी कि हमारे शिक्षक अपने स्नेह और समर्पण से सभी विद्यार्थियों में ज्ञान, प्रेरणा, नैतिकता और संवेदनशीलता का संचार करें।
0: नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या। यात शाळांमध्ये शिकवणाऱ्या 48 शिक्षकांसह उच्च शिक्षण क्षेत्रातल्या 21 शिक्षकांचा समावेश आहे। बीडमधील कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, IIT मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचाही राष्ट्रपतींनी यावेळी गौरव केला। विद्यार्थी हित सर्वोच्च स्थानी ठेवताना विद्यार्थ्यांना प्रेम, संयम आणि निष्पक्ष वागणूक द्यावी असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। शिक्षक दिनानिमित्त दिलेल्या संदेशात त्यांनी कोट्यवधी विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि प्रेरणा दिल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले आहेत। भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, मानवतेसाठी काम करणे, अंत्योदयाच्या दिशेनं काम करणे, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं। शिकवणे ही एक अतिशय उत्तम जबाबदारी आहे। यातून केवळ पाठ्यपुस्तकांमधलं ज्ञान दिलं जात नाही तर विद्यार्थी आणि देशाला घडवण्याचं काम केलं जातं असं त्या म्हणाल्या। यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला। विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांसोबत पालक आणि समाजाचीही असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं।

0: शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी व्यक्त केले आहेत. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना बोलत होते.
1: एक विषय है स्क्रीन टाइम. अब ये एक प्रकार का एडिक्शन है. मेरे मन में एक विचार आता है, या तो वो बच्चा खेल कूद के अंदर बहुत रुचि लेने लग जाएगा. खेल कूद मतलब वो वीडियो गेम नहीं, एक्चुअली मैदान में वो खेलना, तो धीरे धीरे वो उसमें से बाहर आ सकता. और ऐसे में क्रिएटिविटी की तरफ हम बच्चों को जितना ज्यादा जोड़ेंगे, और हमने ऐसे कुछ न कुछ कार्यक्रमों को आदत बनानी चाहिए.
0: मुलांमध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रमापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या जीवनाचा एक भाग बनलं पाहिजे असं ते म्हणाले. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचं बालपण जपत त्यांच्या जीवनाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. ज्ञान, शिक्षण आणि आत्मविश्वास मुलांमध्ये रुजवत त्यांच्या भवितव्याच्या सबलीकरणात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात असं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जोशी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. केवळ ज्ञानदानापलीकडे जाऊन भावी पिढी सशक्त करत विकसित भारताचा पाया मजबूत करण्यात योगदान देणाऱ्या शिक्षकांबद्दल जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं जून 2026 झालेल्या UGC नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांच्या पुनर्परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केली आहेत. ही परीक्षा 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणार असून विद्यार्थी UGC नेटच्या संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. इंग्रजी विषयाची परीक्षा 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळेत घेतली जाईल. वाणिज्य शाखेची परीक्षा त्याच दिवशी दुपारी 3 ते 6 या वेळेत होईल. समाजशास्त्र विषयाची परीक्षा 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल. प्रश्नपत्रिकेतल्या त्रुटींबाबतच्या तक्रारींनंतर या 3 परीक्षा पुन्हा घेतल्या जात आहेत. केरळमध्ये थ्रिसूर इथं काल एक कार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात कारमधून प्रवास करत असलेले 8 जण ठार झाले. हे 8 जण तामिळनाडूच्या गुरुवायूर इथले विद्यार्थी असून ते कोडनगल्लूर इथं जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सर्व 8 जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बिहारमधली पूरस्थिती कायम असून गंगा, गंडक आणि कोसी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुरामुळे पाटणासह 14 जिल्हे प्रभावित झाले असून पाटणा इथं गंगा नदी धोक्याच्या पातळीच्या 2 मीटर वरून वाहत आहे. गांधीघाट भागात पुराच्या पाण्याचा नवा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे. पूरपरिस्थिती पाहता संबंधित जिल्ह्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आणि सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश जलसंपदा विभागानं दिले आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 1344 पोहोचली असून अजूनही 1000 जण बेपत्ता असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नेपाळ तिबेट सीमारेषेजवळ गेल्या 26 ऑगस्टला झालेल्या प्रचंड हिमस्खलनामुळे आलेल्या पुरात उत्तर आणि मध्य नेपाळमध्ये अनेक जणांना प्राण गमवावे लागले. नेपाळ लष्करानं मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य हाती घेतलं असून अजूनही अंदाजे 4898 जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान नेपाळच्या त्रिशुली बाजार इथून आज बचाव मोहिमेदरम्यान एका 5 वर्षांच्या बालकासह 3 भारतीयांना वाचवण्यात यश आलं. आतापर्यंत या भागातून 169 भारतीयांचे प्राण वाचवण्यात यश आलं असून अजूनही 275 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची भीती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं व्यक्त केली आहे. आतापर्यंत वापरात असलेला जगाचा नकाशा रद्द करून आफ्रिकेचा आकार आणखी अचूकपणे दाखवणारा नकाशा स्वीकारायला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं मान्यता दिली आहे. 16व्या शतकापासून आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या मर्कॅटर नकाशात आफ्रिका आणि ग्रीनलँड यांचा आकार साधारण एकच दाखवला जातो, पण प्रत्यक्षात आफ्रिका ग्रीनलँडपेक्षा 14 पट मोठा आहे, त्यामुळे या नकाशावर टीका केली जात होती. टोगो आणि आफ्रिकन संघाच्या सदस्यांनी मांडलेला हा प्रस्ताव भारत, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम यांच्यासह 164 देशांच्या पाठिंब्यानं मंजूर झाला. फक्त अमेरिकेनं प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं तर 6 देश तटस्थ राहिले. मिस वर्ल्ड 2026 स्पर्धेचा अंतिम सोहळा आज व्हिएतनाममधल्या ना ट्रांग या शहरात होणार आहे. यंदा या प्रतिष्ठित स्पर्धेत विविध देशांचे एकूण 111 स्पर्धक भाग घेत आहेत. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड विजेती निकिता पोरवाल यावर्षी या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. याआधी भारताच्या मानुषी छिल्लर हिनं 2017 हा किताब जिंकला होता.

0: अनंत काळ चालणाऱ्या युद्धापेक्षा युद्ध समाप्तीकडे वाटचाल करणं अधिक महत्वाचं असून युद्धात कोणी जेता नसतो, मात्र त्यामुळे जग आणखी मृत्यू आणि विध्वंसाकडे ओढलं जातं असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. पोलंडची राजधानी वॉर्सॉ इथं पोलंडचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री राडोस्लाव सिकॉर्स्की यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. रशिया आणि युक्रेनमधल्या संघर्षावर तोडगा काढून शांतता करार करण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्यासाठी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुश्नर रशिया आणि युक्रेनच्या दौऱ्यावर जात असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत विल्यम्स भगिनी अर्थात दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि व्हिनस विल्यम्स यांना पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. तीन सेट्सच्या या थरारक सामन्यात माया जॉइंट आणि चान हाओ चिंग या जोडीनं त्यांच्यावर 6-3, 6-7, 7-6 असा विजय मिळवला. महिला एकेरीत अॅना कालिन्स्काया हिनं कॅरोलिना मुकोवा हिला तर एमा नावारो हिनं एलिना स्वितोलिना हिला पराभवाचा धक्का दिला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत कार्लोस अल्कराज दानिल मेदवेदेव अलेक्झांडर झ्वेरेव आणि फ्लॅविओ कोवोली आणि बेन शेल्टन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली तर अलेक्स डिमिनॉर याला पराभव पत्करावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन. केरळमध्ये रस्ते अपघातात 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि आफ्रिकेचा योग्य आकार दर्शवणाऱ्या जगाच्या नव्या नकाशाला संयुक्त राष्ट्रांची संमती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477,88,00,000 रुपयांच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा पदयात्रा. आणि जिल्ह्यात महामार्ग सुरक्षा बळकटी करण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना.
2: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
1: जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477,88,00,000 रुपयांच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळणार असून यातून छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातल्या सुमारे 1,31,652 हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे या भागातला औद्योगिक पाणी पुरवठा मत्स्य व्यवसाय आणि विद्युत निर्मितीलाही चालना मिळणार आहे. राज्य सरकारच्या अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 3,05,540 शेतकऱ्यांना 231,15,00,000 रुपये कर्जमाफीचा पहिला हप्ता म्हणून जमा झाले आहेत. ई केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरीच्या 94% पाऊस झाला. यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाला असून जवळपास 15,000 ते 20,000 हेक्टर क्षेत्रावरील पीक वाया जाण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. दरम्यान स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाभरात हरघर तिरंगा मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स तसंच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी नवसंशोधनात तरुणाई अग्रेसर असून त्या बळावरच विकसित भारत म्हणून वाटचाल करत असल्याचं सांगितलं. मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 68वा वर्धापन दिन उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानिमित्त देण्यात येणारा जीवन साधना पुरस्कार माजी सनदी अधिकारी भास्कर मुंढे यांना, नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याचबरोबर विविध

0: परीक्षांमधले गुणवंत विद्यार्थी तसंच उत्कृष्ट प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयांना विविध पुरस्कार देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महामार्ग सुरक्षा बळकटी करण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी याबाबतचे आदेश जारी केले. या कृती दलामार्फत महामार्गावरील अतिक्रमणे हटवणं, अनधिकृत पार्किंगला आळा घालणं, धोकादायक रस्त्यांवर आवश्यक उपाययोजना, रस्ते आणि पथदिव्यांची सुधारणा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सक्षम करणं तसंच महामार्ग सुरक्षेबाबत शून्य सहिष्णुता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हास्तरीय पंचसंमेलन घेण्यात आलं. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी कामांचं नियोजन करून ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधावा असं आवाहन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी केलं. या पंचसंमेलनात ग्रामीण रोजगार हमी, त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांची भूमिका, ग्रामस्तरीय नियोजन आणि विकास आराखडा, सामाजिक उत्तरदायित्व आणि तक्रार निवारण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा बिडकीन ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी दुसऱ्या टप्प्यातली उर्वरित 8,000 एकर भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. पैठण संभाजीनगर तालुक्याच्या 6 गावांमधल्या 7,438 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार असून त्यात 825 गटांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यस्तरीय आकाशवाणी श्रोता संमेलन पार पडलं. राज्याच्या विविध भागातून जमलेल्या श्रोत्यांशी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुजित बनसोडे यांनी संवाद साधला तसंच आकाशवाणीच्या कार्यक्रमांविषयी श्रोत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ईद ए मिलाद उन्नबी जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली. खुलताबाद इथं यानिमित्त पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या पवित्र पोशाख आणि केसांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले होते. छत्रपती संभाजीनगर शहरातही ईदनिमित्त भव्य मिरवणुका काढण्यात आल्या.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआय ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला दत्ताराम गाडेकर यांनी स्वरबद्ध केलेलं पद्मजा बर्वी यांच्या स्वरातलं शंकर वैद्य यांचं गीत.

भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलेत महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं प्रदीप वर्तक यांनी स्वरबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरी रसिकी.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया युरोपियन साहित्यिक एनरिके विला यांच्या बार्टलबी अँड कंपनी या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, एनरिके विला मातास हा युरोपीय साहित्यातला एक अतिशय महत्वाचा आणि वेगळा विचार करणारा लेखक मानला जातो. त्यानं बॉर्टलबी अँड कंपनी या कादंबरीत एका अनोख्या वाङ्मयीन आजाराचा वेध घेतला आहे. त्याला तो बॉर्टलबी सिंड्रोम असं म्हणतो. साहित्याच्या इतिहासात असे अनेक महान लेखक होऊन गेले ज्यांनी काही काळ उत्तम लेखन केलं, पण नंतर त्यांनी अचानक रहस्यमयरित्या लिहिणं बंद केलं. एनरिके विला मातासनं या पुस्तकातून अशाच नकार देणाऱ्या लेखकांचा एक अत्यंत रंजक वेध घेतलाय. कादंबरीचा नायक मार्सेलो हा एक अत्यंत एकाकी आणि कुबड असलेला साधा कारकून. तो स्वतः लेखक नाही, पण अचानक एक दिवस तो ज्यांनी लिखाण थांबवलंय अशा सर्व लेखकांच्या नोंदी ठेवायला सुरुवात करतो. तळटिपांच्या रूपात लिहिलेल्या या नोंदी म्हणजेच बॉर्टलबी अँड कंपनी ही कादंबरी. जे अस्तित्वातच नाही त्याच्यावर हा नायक भाष्य करतो. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अचानक स्वतःला एकांतात कोंडून घेणारा जे डी सॉलिंजर सारखा एक महान अमेरिकन लेखक, किंवा वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी कायमचं लिहिणं सोडून आफ्रिकेत जाऊन बंदुकांचा व्यापार करणारा आर्थर रॅम्बो सारखा एक प्रतिभावान फ्रेंच कवी, अशा अनेक खऱ्या खुऱ्या आणि काही पूर्णपणे काल्पनिक अशा लेखकांच्या कथा लेखकानं या कादंबरीत तळटिपांच्या रूपात गुंफल्या आहेत. मार्सेलोच्या या डायरीत अशा अनेक खऱ्या खुऱ्या लेखकांचे किस्से आहेत. उदाहरणार्थ मेक्सिकन लेखक हुआन रुल्फो, ज्यानं पेद्रो पारामो ही एकच महान कादंबरी लिहिली आणि त्यानंतर तो लिहायचं थांबला. लोकांनी त्याला त्याच्या लिहिणं थांबवण्यामागचं कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला, माझे काका मला गोष्टी सांगायचे ते आता हयात नाहीत ना. हे असलं अजब आणि भन्नाट कारण ऐकून आपणही चक्रावून जातो. रॉबर्ट वाल्सर नावाच्या एका स्विस लेखकाचीही अशीच एक हृदयद्रावक कहाणी यात येते. त्यानं बर्फाच्छादित पर्वतांमध्ये चालता चालता स्वतःला गोठवून घेतलं आणि आपलं मौन कायमचं अबाधित ठेवलं. विला मातास या कादंबरीत लिहिणं थांबवलेल्या अशा अनेक लेखकांच्या रोचक कहाण्या येतात. त्या वाचताना

0: पण त्यात गुंतत जातो आणि विचार करायला लागतो. या पुस्तकाची एक गंमत म्हणजे ही कादंबरी एका मोठ्या आणि विचित्र विरोधाभासावर उभी आहे. सगळ्या न लिहिणाऱ्या आणि गप्प बसलेल्या महान लेखकांचा शोध घेणारा नायक स्वतः मात्र त्यांच्या या मौनावर एक अतिशय सुंदर आणि सविस्तर पुस्तक लिहितोय. एन्रिके विला मातासनं यातून एक अतिशय मार्मिक आणि खोल प्रश्न उभा केला आहे. खऱ्या आणि अस्सल साहित्याची निर्मिती ही शब्दातून होते की शब्दांमधल्या रिकाम्या शांत पोकळीतून? पोर्टलबी सिंड्रोम हा केवळ एक मानसिक आजार नाहीये, तर तो आधुनिक गुंतागुंतीच्या साहित्यिक जगाचा एक अपरिहार्य आणि गडद भाग आहे. कादंबरीच्या प्रत्येक पानावर वाचकाला लेखन थांबवलेल्या लेखकांची एक नवीन अनोखी आणि विचार करायला लावणारी कथा वाचायला मिळते. ही कादंबरी म्हणजे साहित्यावर आणि वाचनावर केलेलं एक अतिशय सखोल भाष्य आहे. लेखक का लिहितो आणि त्याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे लेखक का लिहित नाही? जेव्हा एखादा माणूस लिहायचं थांबतो तेव्हा तो खरं तर अस्तित्वाच्या एका गडद आणि भयंकर पोकळीचा सामना करत असतो. काही न लिहिणं हा सुद्धा एक प्रकारचा कलात्मक आविष्कार असू शकतो. हा एक अत्यंत भेदक विचार एन्रिके विला मातास आपल्याला देतो. त्यांना अत्यंत मिश्किल पण तरीही गंभीर आणि तत्वज्ञानी शैली या पुस्तकामध्ये वापरलेली आहे. तर श्रोते हो, जर तुम्हाला बुक्स अबाउट बुक्स म्हणजे पुस्तकांविषयीची पुस्तकं वाचायला आवडत असतील आणि वाचनातून एक गुंतागुंतीचं बौद्धिक आव्हान हवं असेल तर एन्रिके विला मातासची ही नकाराच्या तळटिपांची कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला युरोपियन साहित्यिक एन्रिके विला यांच्या बार्टलबी अँड कंपनी या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय चंद्रशूळ या औषधी वनस्पतीची लागवड या विषयीची माहिती. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. सरसूच्या जातीचं चंद्रशूळ हे रब्बी पीक म्हणून उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात व्यावसायिक स्तरावर घेतलं जातं. 1 ते 1.5 फूट उंचीच्या झाडाची पानं सरसूप्रमाणेच लांबोळी असतात. झाडाच्या पूर्ण फांदीवर छोटी छोटी फुलं येतात. या फुलांचं चपटं फळ निर्माण होतं. या फळात भुरकट लाल रंगाचं बी असतं. बियांचा स्वाद कडवट असतो. कमी प्रयत्न, कमी खर्च आणि कमी श्रमामध्ये येणारं पीक म्हणून याचा उल्लेख होतो. कोणत्याही प्रकारच्या जमिनीत आणि हवामानात हे पीक घेता येतं. ऑक्टोबर महिन्यात जमीन व्यवस्थित वखरून सपाट करावी. खरीप पिकांना शेणखत दिले असल्यास पुन्हा शेणखत टाकण्याची आवश्यकता नसते. ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात टिफणीने किंवा सरत्याने एकरी 3.5 ते 4 किलो बी तेवढ्याच वजनाच्या शेणाच्या किंवा गोवरीच्या बारीक भुशात मिसळून शेतात पेरावं. 2 रांगांमध्ये 30 ते 45 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 15 सेंटीमीटर अंतर ठेवावं. 2 ते 3 वेळा पाणी दिल्यास उत्तम. अन्यथा थंडीमध्ये पडणाऱ्या दवाच्या भरोशावर हे पीक निघतं. 90 ते 100 दिवसाचं पीक झाल्याबरोबर आणि पाने पिवळी पडू लागल्याबरोबर काही फळं फोडून बी लाल झालं आहे का हे पाहावं. बी लाल जर्द झालेली असल्यास पीक काढणीसाठी तयार आहे असं समजावं. तयार झालेले पीक जमिनीपासून कापणी करून किंवा उपटून त्याच्या मोळ्या बांधाव्या. या मोळ्यांना लाकडी दंड्याने ठोकून नंतर त्याची उफणणी करावी आणि बी वेगळं करावं. भुसा किंवा कोंडा पशुखाद्य म्हणून वापरलं जातं. चंद्रशुळाच्या बियाचं दर एकरी 4 ते 6 क्विंटल

0: उत्पादन मिळतं. अति पावसामुळे पावडरी मिल्ड्यू दिसून आल्यास गंधकाचा एक फवारा द्यावा आणि तुडतुडे दिसल्यास आंतरप्रवाही कीटकनाशक वापरावं. चंद्रशुळाचं बी अनेक औषध निर्मितीमध्ये उपयोगाचं आहे. लहान मुलांची वाढ खुंटल्यास, उंची वाढत नसल्यास, मूल सुदृढ नसल्यास, दुधाबरोबर खीर करून दिल्यास शारीरिक दुर्बलता जाऊन मूल सुदृढ होतं. तसंच पचनाचे विकार, डोळ्यांचे विकार, वात, डोळे लाल होणे, मूत्रशुद्धी, अपचन, प्रमेह निवृत्ती, विभिन्न स्त्रीरोग, प्रसवोत्तर शारीरिक क्षतिपूर्ती, मलावरोध अशा विविध रोगावर चंद्रशुळाच्या बियांचा औषध निर्मितीत उपयोग होतो. चंद्रशुळाचं बी 2200 ते 2500 रुपये प्रति क्विंटल दराने विकलं जातं.
1: कृषीवाणी कार्यक्रमात चंद्रशूळ या औषधी वनस्पतीची लागवड याविषयीची माहिती ऐकली. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. कृषीवाणी कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवाजी अरगडे. तुमचे थेट प्रश्न तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन आपण ऐकलं. दुपारचे 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो. मुलांचे बालपण म्हणजे त्यांच्या आयुष्याचा पाया घडण्याचा काळ. या काळात मुलांची शारीरिक वाढ, मेंदूचा विकास, शिकण्याची क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती वेगाने विकसित होत असते. त्यामुळे मुलांच्या ताटात काय आहे याकडे केवळ पोट भरण्याच्या दृष्टीने नव्हे तर त्यांच्या भविष्यातील आरोग्याच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. मुलांच्या वाढीसाठी सर्वप्रथम आवश्यक आहे पुरेसे आणि दर्जेदार प्रथिनांचे सेवन. डाळी, कडधान्ये, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, सोयाबीन, कडधान्ये, सुका मेवा आणि मांसाहारी पदार्थ यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास स्नायू, हाडे आणि शरीरातील विविध ऊतींच्या वाढीस मदत होते. यानंतर येते लोहाचे महत्व. लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताक्षय म्हणजेच अॅनिमिया होऊ शकतो. विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये लोहाची गरज वाढते. हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, राजमा, चना, मांसाहार, सुका मेवा हे लोहाचे चांगले स्रोत आहे. लोहयुक्त पदार्थांसोबत आवळा, पेरू, संत्री किंवा लिंबू सारखे क जीवनसत्व असलेले पदार्थ घेतल्यास लोहाचे शोषण अधिक चांगले होते. कॅल्शियम आणि जीवनसत्व ड ही हाडांच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाची जोडी आहे. दूध, दही, ताक, पनीर, तीळ आणि काही कडधान्यांमधून कॅल्शियम मिळते. योग्य सूर्यप्रकाश आणि गरजेनुसार वैद्यकीय सल्ल्याने जीवनसत्व ड ची पूर्तता करणेही महत्वाचे आहे. मेंदूच्या विकासासाठी केवळ प्रथिने आणि कॅल्शियम पुरेसे नाही. लोह, आयोडीन, झिंक, जीवनसत्वे आणि ओमेगा 3 सारखे पोषक घटकही महत्वाचे आहेत. त्यामुळे मुलांच्या आहारात विविध रंगांची फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, डाळी, कडधान्ये, दूध किंवा त्यांचे पर्याय आणि योग्य प्रमाणात

0: आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ असणे आवश्यक आहे. आजच्या काळात पॅकेट स्नॅक्स, चिप्स, बिस्किटे, शीतपेय आणि फास्ट फूड मुलांच्या आहाराचा मोठा भाग बनत आहे. हे पदार्थ कधीतरी खाणे वेगळे, पण त्यांना रोजच्या आहाराचा पर्याय बनणे टाळले पाहिजे. पालकांनी मुलांना जबरदस्तीने खाऊ घालण्याऐवजी घरातील सर्वांनी संतुलित आहार घेण्याची सवय लावावी, कारण मुलं केवळ आपले बोलणे ऐकत नाही तर आपले वर्तन पाहूनही शिकतात. लक्षात ठेवा, आज मुलांच्या ताटात दिलेला संतुलित आहार म्हणजे उद्याच्या निरोगी शरीराची आणि सक्षम मेंदूची गुंतवणूक आहे. म्हणूनच मुलांच्या डब्यात आणि ताटात विविधता ठेवा, घरगुती पौष्टिक पदार्थांना प्राधान्य द्या आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयी लहानपणापासूनच रुजवा. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्राच्या साधारण 20% भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे आणि याचाच अर्थ आपल्याकडे तेवढं जैववैविध्य आहे, तेवढी वनसंपदा आपल्याला लाभलेली आहे आणि त्यातूनच औषधी वनस्पतींचा बहुमोल खजिना आपल्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही. आयुर्वेदाच्या माध्यमातून या खजिनाचा मानव कल्याणासाठी उपयोगही काही प्रमाणात केला जातोय हेही आपल्याला माहिती आहे. पण या जंगलांमध्ये जी औषधी वनसंपदा आहे त्याचं जतन करणं, संवर्धन करणं, त्याचं महत्व निदान जंगलाभोवतीच्या गावागावांमध्ये समजावून सांगणं हे एक अत्यंत महत्वाचं काम आहे आणि याची गरज लक्षात घेऊनच अनेक तज्ज्ञ मंडळी असतील, समाजकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था असतील हे काम करतायत. त्यापैकीच एक वनस्पतीशास्त्रातल्या तज्ज्ञ आणि संशोधक पुण्याच्या पूर्वा जोशी या हेच काम गेली काही वर्ष मुख्यत्वे करून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरामध्ये करतायत. त्यांच्या कामाबद्दल आपण जाणून घेणार आहोत औषधी वनधन संवर्धन आणि शाश्वत पर्याय या विषयाच्या माध्यमातून. नमस्कार पूर्वाताई.
1: नमस्कार
0: पूर्वाताई. तुम्ही 1998 साली वनस्पतीशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतलीत आणि त्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी तुम्ही तुमची एक बायो कन्सेप्ट नावाची संस्था म्हणा, कंपनी म्हणा, तुम्ही स्थापन केलीत. तर तुम्हाला याच्या माध्यमातून नक्की काय करावं असं वाटलं आणि का करावं असं वाटलं?
1: याची खरी सुरुवात सांगू का मी कधी झाली? माझ्या आईबाबांची नोकरी रत्नागिरी मध्ये होती आणि त्यांच्यामुळे माझं बालपण अतिशय सुखात रत्नागिरीत
0: निसर्गरम्य
1: पावस आणि रत्नागिरीच्या भागात गेलं आणि त्यामुळे ती निसर्गाची ओढ ना कुठेतरी प्रसादजी कायम राहिली माझ्यात बहुतेक आणि त्यामुळेच कदाचित मी पुढे वनस्पतीशास्त्राचं करिअरही केलं की काय असा विचार आता मी आज जेव्हा करते तेव्हा येतो माझ्या मनात. हे मनात तेव्हा पक्क होतं मात्र वनस्पतीशास्त्र घेताना की आपण जे शिकतोय किंवा वनस्पती म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय त्याचा अनेक लोकांना काही ना काही उपयोग व्हायला पाहिजे असं कुठेतरी मनात होतं मात्र. आणि मग जसं जसं शिक्षण संपलं आणि जंगलाच्या आजूबाजूच्या लोकांसाठी माझं थोडंसं काम सुरू झालं, क्षेत्रकार्य म्हणून ताडोब्याची निवड करावी लागली एका प्रकल्पासाठी आणि मग जाणीवपूर्वक या वनस्पतीशास्त्राकडे ज्याला आपण बघणं म्हणतो ना, म्हणजे आपली डिग्री होते पण त्याच्यानंतर कदाचित माणसाला आतून काहीतरी जाणवतं की अरे हे अशा पद्धतीने वापरता येईल, ती सुरुवात झाली आणि त्यातही औषधी

0: वनस्पती आणि विविध उपजीविकेचे पर्याय असं माझ्या मनात सारखं घोळायला लागलं आणि मग तेच काम कदाचित
1: औषधी वनस्पती आणि त्या माध्यमातून उपजीविका
0: आणि मग ते कसं आपल्याला रिलेट करतायत. त्यामुळे सध्या कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स मिळालेल्या ज्या ग्रामसभा आहेत मध्य भारतामध्ये त्यांच्या बरोबर काही शाश्वतता आणि अशा पद्धतीने उपजीविकेचे काही पर्याय या संदर्भातलं काम खरं तर चालू आहे आणि एक हक्काचं साधन मिळावं आणि त्याला वनस्पतीशास्त्र कारणीभूत ठरावं
1: बरोबर
0: असं म्हणून हे काम कुठेतरी चालू आहे.
1: म्हणजे तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि आपल्याकडे असलेली जी वनसंपदा आहे तीही वाया जाणार नाही, त्याचंही योग्य प्रकारे आपल्याला वापर करता येईल जो मानव कल्याणासाठी आणि उपजीविकेसाठी दोन्हीसाठी.
0: आणि याच्यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की त्या गावांनी पुढाकार घेऊन तिथेच करण्याजोग्या आहेत. त्याही आपल्याला तिथेच सांगणं योग्य आहे. म्हणजे शहरात राहून आपण नुसतं सांगणं आणि गावात राहून तिथे करून घेणं हा जो फरक आहे तो वनस्पतीशास्त्राच्या माध्यमातून पुढे जाऊन पुढे मॅनेजमेंटकडे जातो हा भाग. ते कदाचित झालं असं म्हणूयात या कामापासून.
1: मला असं वाटतं पूर्वा ते या सगळ्या औषधी

0: त्या गावांनी पुढाकार घेऊन तिथेच करण्याजोग्या आहेत. त्याही आपल्याला तिथेच सांगणं योग्य आहे. म्हणजे शहरात राहून आपण नुसतं सांगणं आणि गावात राहून तिथे करून घेणं हा जो फरक आहे तो वनस्पती शास्त्राच्या माध्यमातून पुढे जाऊन पुढे मॅनेजमेंटकडे जातो हा भाग. ते कदाचित झालं असं म्हणूयात या कामापासून.
1: मला असं वाटतं पूर्वाते या सगळ्या औषधी वनधनाचं जतन संवर्धन करणं हे महत्वाचं आहेच आहे. ते कसं महत्वाचं आहे, तुम्ही हे काम पुढे कसं नेलंयत, हे सगळं आपण पुढच्या भागांमध्ये बघूया. तर आज इथेच निरोप घेऊया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला ठीक 2:15 दोपहर समाचार हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो नाद ब्रह्म, कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात TN अशोक यांचं कर्नाटक शैलीतील गायन, त्यांनी गायलेला राग तोडी आपण ऐकणार आहोत, ताल मिश्र चापू. त्यांना व्हायोलिनची साथ शिवकुमार अनंतरमण यांनी, मृदंगमची साथ राजेश श्रीनिवास यांनी, कंजिराची साथ सुब्रमण्यम अय्यर यांनी केली आहे. ऐकूया तर TN अशोक यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग तोडी.

नादब्रह्म कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात टी एन अशोक यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकलं. त्यांना व्हायोलिनची साथ शिवकुमार अनंतरमण यांनी, मृदंगमची साथ राजेश श्रीनिवासन आणि कंजिराची साथ सुब्रमण्यम अय्यर यांनी केली होती. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन। राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव। विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन। राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह। मुंबईत 22 गोविंद जखमी। पुण्यात DJ कोसळून महिलेचा मृत्यू। आणि महिलांच्या आशिया चषक T20 स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना। 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं आहे याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे। एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी शिक्षकांना केलं।
1: विश्वस्तरीय शिक्षा व्यवस्था के बल पर ही विकसित भारत का निर्माण संभव है। हमारे शिक्षक शिक्षा व्यवस्था में प्राणवायु का संचार करते हैं। हमारा ये प्रयास होना चाहिए कि हमारे देश में एक भी विद्यार्थी अच्छी शिक्षा के अवसर से वंचित ना हो। मैं चाहूंगी कि हमारे शिक्षक अपने स्नेह और समर्पण से सभी विद्यार्थियों में ज्ञान, प्रेरणा, नैतिकता और संवेदनशीलता का संचार करें।
0: नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या। त्यात शाळांमध्ये शिकवणाऱ्या 48 शिक्षकांसह उच्च शिक्षण क्षेत्रातल्या 21 शिक्षकांचा समावेश आहे। बीडमधील कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्चाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, IIT मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचाही राष्ट्रपतींनी यावेळी गौरव केला। विद्यार्थी हित सर्वोच्च स्थानी ठेवताना विद्यार्थ्यांना प्रेम, संयम आणि निष्पक्ष वागणूक द्यावी असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। शिक्षक दिनानिमित्त दिलेल्या संदेशात त्यांनी कोट्यवधी विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि प्रेरणा दिल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले आहेत। भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, मानवतेसाठी काम करणं, अंत्योदयाच्या दिशेनं काम करणं, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं। शिकवणं ही एक अतिशय उत्तम जबाबदारी आहे। यातून केवळ पाठ्यपुस्तकांमधलं ज्ञान दिलं जात नाही, तर विद्यार्थी आणि देशाला घडवण्याचं काम केलं जातं असं त्या म्हणाल्या। यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला। विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांसोबत पालक आणि समाजाचीही असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी व्यक्त केले। विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ते काल नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना बोलत

0: होते।
1: एक विषय है स्क्रीन टाइम, अब ये एक प्रकार का एडिक्शन है। मेरे मन में एक विचार आता है, या तो वो बच्चा खेल कूद के अंदर बहुत रुचि लेने लग जाएगा, फिर खेल कूद मतलब वो वीडियो गेम नहीं, अरे एक्चुअली मैदान में वो खेलना, तो धीरे धीरे वो उसमें से बाहर आ सकता है। और ऐसे में क्रिएटिविटी की तरफ हम बच्चों को जितना ज्यादा जोड़ेंगे, और हमने ऐसे कुछ न कुछ कार्यक्रमों को आदत बनानी चाहिए।
0: मुलांमध्ये खऱ्या अर्थानं बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रमापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या जीवनाचा एक भाग बनलं पाहिजे असं ते म्हणाले। शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचं बालपण जपत त्यांच्या जीवनाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे। मुलांमध्ये ज्ञान, शिक्षण आणि आत्मविश्वास रुजवत त्यांच्या भवितव्याच्या सबलीकरणात शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात असं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे। माजी राष्ट्रपती आणि तत्वज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जोशी यांनी त्यांना आदरांजली वाहिली। केवळ ज्ञानदानापलीकडे जाऊन भावी पिढी सशक्त करत विकसित भारताचा पाया मजबूत करण्यात योगदान देणाऱ्या शिक्षकांबद्दल जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली। शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शिक्षण प्रणाली निर्माण करावी असं आवाहन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। शिक्षकांची भूमिका केवळ वर्गातल्या अध्यापनापुरती मर्यादित नसून ते सामाजिक नेतृत्वही करत असतात। विद्यार्थ्यांच्या हातात आज ज्ञानाचं मोठं भांडार उपलब्ध असलं तरी शिक्षकांचं महत्व कमी झालेलं नाही, उलट बदलत्या काळानुसार त्यांच्यावर नवीन जबाबदाऱ्या आल्या आहेत असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केलं। पद्मभूषण डॉ जे पी नाईक तंत्रशिक्षण पुरस्कारानं आज पुण्यात 42 शिक्षकांना गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते। विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करायला प्रवृत्त करणारं शिक्षण द्यायला हवं, जीवनमूल्य शिकवायला हवीत असं मत पाटील यांनी मांडलं। पुढच्या वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्य पुरस्कार आणि आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराची घोषणाही त्यांनी केली। तुळजापूर नगर परिषदेच्या सर्व शाळा वातानुकूलित करण्याची घोषणा तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी आज केली। शिक्षक दिनानिमित्त नगर परिषद कार्यालयात आयोजित केलेल्या शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। देशासह राज्यात काल जन्माष्टमीचा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला। उत्तर प्रदेशात मथुरा वृंदावन इथल्या श्रीकृष्ण मंदिरात रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सवासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आज राज्यात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। मुंबईतल्या लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र ढोल ताशांच्या निनादात गोविंदा आला रे आला असा आवाज देत मुलामुलींची गोविंदा पथकं गल्लोगल्ली उभारलेल्या दहीहंड्या फोडण्याचा प्रयत्न करत आहेत। दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली आहे। दहीहंडी फोडताना काही अपघात झाल्यास गोविंदावर त्वरित उपचार केले जावेत या उद्देशानं प्रशासनानं मुंबईतल्या रुग्णालयातल्या 100 अधिक खाटा आणि आपत्कालीन वैद्यकीय पथकं तैनात केली आहेत। दरम्यान मुंबईत दहीहंडी फोडताना आतापर्यंत 22 गोविंदा जखमी झाल्याचं वृत्त असून त्यापैकी 21 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे, एकावर उपचार सुरू आहेत, तर पुण्यात डीजे अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला। नाशिकमध्ये विसापूर इथं आश्रमशाळेत मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबाला राज्य आदिवासी विभागानं 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। सेंट्रल व्हिप किचनमधल्या निकृष्ट भोजनामुळे या मुलीला त्रास होऊन उलट्या झाल्या आणि तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता। या प्रकरणाची चौकशी सुरू असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तिच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत। मुंबईत जोगेश्वरी गोरेगाव परिसरातल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सदनिका वाटपात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी एसआरएच्या 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

0: दिले आहेत. पात्र लाभार्थ्यांना डावलून घरे दिल्याच्या तक्रारी प्रकरणी ही कारवाई झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीनं सादर करण्याचे निर्देश त्यांनी एसआरए प्राधिकरणाला बैठकीत दिले. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. या योजनेअंतर्गत राज्य परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळातर्फे ठाणे इथं वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या 735 सभासदांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपयांचा सन्मान निधी जमा करण्यात आला. महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामन्याला सुरुवात होईल. भारतानं थायलंड आणि हाँगकाँग बरोबर झालेल्या सामन्यात लागोपाठ विजय मिळवत उपांत्य फेरीत याआधीच आपला प्रवेश निश्चित केला आहे. पाकिस्ताननंही याआधी झालेल्या एकमेव सामन्यात विजय मिळवला असून उर्वरित 2 सामन्यांपैकी 1 सामना जिंकला तर त्यांचाही उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन. राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन. राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह. मुंबईत 22 गोविंदा जखमी. पुण्यात डीजे कोसळून महिलेचा मृत्यू. आणि महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:11 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण सुरू असेल.

नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. तसंच ए आय आर मराठी डी टी एच उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून ऐकणाऱ्या श्रोत्यांचंही मनपूर्वक

0: स्वागत. यानंतर ठीक 5 वाजता आपण ऐकू शकाल काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले. 48 शालेय शिक्षकांचा तर 21 उच्च शिक्षण क्षेत्रातल्या शिक्षकांचा यात समावेश आहे. बीडमधील कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, आयआयटी मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचाही राष्ट्रपतींनी यावेळी गौरव केला. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आज राज्यात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी जागोजागी नागरिकांनी गर्दी केली आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत मालाड इथं कच्ची भिंत कोसळून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. दहीहंडी फोडताना 32 गोविंदा जखमी झाल्याचं वृत्त असून त्यापैकी 28 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. चौघांवर उपचार सुरू आहेत तर पुण्यात डीजे अंगावर कोसळून 1 महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत जोगेश्वरी गोरेगाव परिसरातल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सदनिका वाटपात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी एसआरएच्या 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पात्र लाभार्थ्यांना डावलून घरं दिल्याच्या तक्रारीप्रकरणी ही कारवाई झाली आहे. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 42 सेकंद झाले आहेत. नादब्रह्म या कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनुराधा आर श्रीवास्तव यांचं वीणावादन आपण ऐकणार आहात. राग मोहना, आदितालात यांना मृदंगमची साथ आहे एन एस कल्याणरमण यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनुराधा आर श्रीवास्तव यांचं वीणावादन, राग मोहना.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनुराधा आर श्रीवास्तव यांचं वीणावादन आपण ऐकलं, राग मोहना. यांना मृदंगमची साथ होती एन एस कल्याणरमण यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळ

5:30 आणि 40 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.

0: अहो थांबा थांबा थांबा थांबा थांबा, घंटा झाली म्हणजे सुट्टी नाही.
1: अरे दर्शन, आज शाळा नाहीये, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आहोत ना.
0: अरे हो, पण शाळेची घंटा ऐकली की माझ्या अंगातला विद्यार्थी जागा होतो.
1: आणि गृहपाठ?
0: गृहपाठाचं नाव काढू नकोस, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझा रक्तदाब वाढेल.
1: नमस्कार मित्रांनो, मी नेहा
0: आणि मी दर्शन स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, आजचा दिवस खास आहे, कारण आज आपण अशा व्यक्तींविषयी बोलणार आहोत ज्यांनी आपल्याला केवळ पुस्तक वाचायला नाही तर आयुष्य वाचायला शिकवलं.
1: हो, आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन,
0: आणि आजचा आपला विषय आहे
1: गुरुजी
0: तुम्ही फक्त शिकवलं नाही आम्हाला घडवलं. नेहा, मला एक प्रश्न विचारावा असं वाटतो.
1: विचार की.
0: शिक्षक दिन 5 सप्टेंबरलाच का?
1: कारण 5 सप्टेंबर हा भारताचे महान तत्वज्ञ, शिक्षण तज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.
0: आणि त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यामागची गोष्ट खूप सुंदर आहे.
1: हो, त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर डॉक्टर राधाकृष्णन यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली.
0: वा, म्हणजे माझ्यासाठी केक कापण्यापेक्षा शिक्षकांचा सन्मान करा.
1: बरोबर.
0: आणि आपल्याकडे काय होतं वाढदिवसाच्या दिवशी? ए केक कुठे रे? गिफ्ट काय गिफ्ट? ए फोटो काढ ना, ए लवकर फोटो सेंड कर ना, स्टेटसला ठेवू दे ना. ए अरे.
1: आणि डॉक्टर राधाकृष्णन काय म्हणाले? माझा वाढदिवस नको, शिक्षकांचा सन्मान करा.
0: खरंच मोठेपण हे पदात नसतं, विचारात असतं.
1: आणि म्हणूनच आजचा दिवस प्रत्येक शिक्षकासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. दर्शन, तुझ्या मते शिक्षक म्हणजे कोण रे?
0: ज्यांच्याकडे परीक्षेच्या आधी नोट्स मागायच्या.
1: चुकीचं.
0: मग ज्यांच्याकडे गृहपाठ केला नाही तर कारण सांगायची.
1: तेही चुकीचं.
0: मग?
1: अरे शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकातील धडे शिकवणारी व्यक्ती नव्हे, शिक्षक म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा देणारी व्यक्ती. गणिताचा शिक्षक आपल्याला केवळ बेरीज वजाबाकी शिकवत नाही तर तो तर्कशक्ती शिकवतो. विज्ञान शिक्षक केवळ प्रयोग शिकवत नाही, तो आपल्याला का आणि कसं विचारायला शिकवतो. इतिहास शिक्षक केवळ तारखा पाठ करायला सांगत नाही, तो भूतकाळातून वर्तमान समजून भविष्य घडवायला शिकवतो. भाषेचा शिक्षक आपल्याला शब्द देतो पण त्यातून विचार व्यक्त करण्याची ताकद सुद्धा देतो.
0: आणि क्रीडा शिक्षक?
1: तो जिंकण्यापेक्षा हरल्यानंतर पुन्हा उभं कसं राहायचं हे शिकवतो.
0: म्हणजे शिक्षक हा खर तर जीवनाचा ट्रेनर आहे.
1: अगदी बरोबर. हल्ली नर्सरी ते उच्च विद्या विभूषित होईपर्यंत एक शिक्षकच असा धागा आहे जो आपल्याला ज्ञानार्जनाच्या मार्गावर बांधून ठेवतो, नाही का?
0: हो, टीचर्स आर लाईक अ कॅन्डल.

0: that burns themselves to light up the lives of all of us students.
1: Correct. मित्रांनो, या शिक्षक दिवसानिमित्त आपण आणखी गप्पा करणारच आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. चला आता थोडं वर्गात डोकावूया.
1: पण तिथे गेल्यावर आधी शांत बस. हा
0: मी आणि शांत?
1: हो
0: माझ्यावर एवढा विश्वास ठेवू नकोस.
1: वर्गात शिक्षकांचं सर्वात प्रसिद्ध वाक्य कोणतं रे दर्शन?
0: ए शांत बसा.
1: दुसरं
0: कोण बोलतंय रे?
1: आणि तिसरं?
0: उद्या पालकांना घेऊन यायचं बरं का. हे वाक्य ऐकलं की विद्यार्थ्यांच्या पोटात असा गोळा येतो जसा निकालाच्या दिवशी येतो.
1: आणि विद्यार्थ्यांचं सर्वात प्रसिद्ध वाक्य कोणतं?
0: मॅडम मी गृहपाठ केलाय, सगळं लिहिलंय.
1: मग वही कुठे?
0: घरी राहिली.
1: आणि तू?
0: मी शाळेत.
1: म्हणजे गृहपाठ आणि विद्यार्थी दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी.
0: ए आणखी एक सांगू का?
1: सांग की.
0: मॅडम मला सगळं येत होतं पण पेपर हातात घेतला आणि मी सगळं विसरलो.
1: असं होतं का?
0: हो, विशेषतः गणिताचा पेपर पाहिल्यावर माझ्या डोक्यात फक्त एकच समीकरण चालायचं. देवा देवा पास कर, देवा पास कर, देवा पास कर.
1: पण गंमत बाजूला ठेवली तर शिक्षकांची शिस्त, त्यांचे नियम, त्यांचे प्रश्न, त्यांचा गृहपाठ हे सगळं आपल्याला घडवण्यासाठीच असायचं.
0: तेव्हा वाटतं किती ओरडतात.
1: पण मोठे झाल्यावर वाटतं त्यावेळी त्यांनी ओरडलं नसतं तर कदाचित आपण चुकलो असतो. कारण शिक्षक म्हणजे फक्त विषय शिकवणारा नाही.
0: शिक्षक गणित शिकवतात, विज्ञान शिकवतात, इतिहास शिकवतात, पण मग वर्ग शिक्षक?
1: ते तर सर्व काही. कधी शिक्षक, कधी समुपदेशक, कधी मित्र, कधी पालक, आणि गरज पडली तर
0: चक्क पोलीस.
1: का?
0: कोण बोल रे? ए कोण असतंय तिकडे? शांत बसा. कोणी वही फाडली रे? ए हे बाकावर कोणी लिहिलंय?
1: पण या सगळ्या मागे एकच उद्देश असतो. विद्यार्थ्याने चांगला माणूस व्हावं.
0: हो, कारण मार्कशीटवरचे गुण काही वर्षांनी विसरले जातात
1: पण शिक्षकांनी दिलेले मूल्य आयुष्यभर सोबत राहतात.
0: पण एक प्रश्न आहे, शिक्षक फक्त शाळेतच भेटतात का?
1: अजिबात नाही.
0: मग
1: आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवत असतात. आई आपल्याला पहिली भाषा शिकवते, वडील जबाबदारी शिकवतात, आजोबा आणि आजी अनुभव शिकवतात, आणि मित्र मित्र मैत्री आणि सहकार्य शिकवतात, आणि कधी कधी आपले अपयशही आपल्याला मोठा धडा शिकवतात.
0: म्हणजे अपयश सुद्धा शिक्षक?
1: हो, यश आपल्याला आनंद देतो पण अपयश आपल्याला कुठे चुकलो हे शिकवतं.
0: म्हणजे आयुष्य ही एक शाळाच आहे नाही,
1: आणि आपण सगळे त्याचे विद्यार्थी.
0: क्या बात आहे.

0: वेलकम बॅक मित्रांनो. चला आता थोडं इतिहासात डोकवूया.
1: भारताच्या परंपरेत गुरु शिष्य परंपरेला फार मोठं स्थान आहे. प्राचीन भारतातील गुरुकुल पद्धतीत विद्यार्थी गुरूंच्या सान्निध्यात राहून शिक्षण घेत असत. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, त्यात शिस्त, स्वावलंबन, चारित्र्य, नैतिकता आणि जीवन कौशल्यांचाही समावेश होता.
0: म्हणजे त्या काळात ऑनलाईन क्लास नव्हते?
1: नाही
0: सर, नेटवर्क जातंय असंही म्हणता येत नव्हतं.
1: बिलकुल नाही.
0: माझा माईक बंद आहे.
1: ते तर नाहीच नाही.
0: मग विद्यार्थी तेव्हाही खरंच शिकत असतील?
1: हो. मग आज शिक्षणाचं जग खूप बदललंय.
0: हो, पूर्वी फळा आणि खडू, आज स्मार्ट बोर्ड.
1: पूर्वी पुस्तक, आज डिजिटल पुस्तक.
0: पूर्वी ग्रंथालय आणि आज इंटरनेट.
1: आणि आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग आहे.
0: म्हणजे विद्यार्थ्याकडे माहितीचा अक्षरशः महासागर आहे.
1: पण महासागर असला तरी पोहायला शिकवणारा कुणीतरी लागतोच ना.
0: हो, ते तर आहेच.
1: इंटरनेट आपल्याला हजारो उत्तर देऊ शकतं, पण कोणता प्रश्न विचारायचा हे शिक्षकच शिकवतात. मोबाईल आपल्याला माहिती देतो,

0: पण त्या माहितीचा योग्य वापर कसा करायचा हे फक्त शिक्षक शिकवतात.
1: म्हणजे तंत्रज्ञान शिक्षकाची जागा घेऊ शकतं का?
0: माझ्या मते तंत्रज्ञान शिक्षकाला मदत करू शकतं, पण विद्यार्थ्याच्या मनातील भीती, संभ्रम, आत्मविश्वासाची कमतरता समजून घेणाऱ्या मानवी संवेदनांना शिक्षकाचीच गरज आहे.
1: अगदी खरंय. कधी कधी तर शिक्षकांचं एक वाक्य, तू हे करू शकतोस, हे एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य बदलून टाकतं. आणि नेहा, तुला काय वाटतं शिक्षकांची कमाई काय असेल?
0: पगार?
1: नाही ग, कमाई म्हणजे पगार बिगार नाही, कमाई म्हणजे त्यांच्या कामाची खरी पावती कोणती असते.
0: कोणती रे?
1: त्यांचा विद्यार्थी मोठा झाल्यावर भेटतो आणि म्हणतो, सर तुम्ही मला शिकवलं नसतं तर आज मी इथे नसतो.
0: यापेक्षाही मोठी कमाई कोणती?
1: काही शिक्षक निवृत्त होतात, शाळा सोडतात, पण विद्यार्थ्यांच्या आठवणीतून कधीच निवृत्त होत नाहीत.
0: कधी एखादा जुना विद्यार्थी अचानक भेटतो, सर ओळखलत का मला?
1: आणि सर म्हणतात, अरे तू अमुक अमुक वर्गातला अमुक अमुक विद्यार्थी, किती मोठा झालास.
0: हे ऐकून तर कदाचित त्या विद्यार्थ्यालाही किती छान वाटत असेल ना, की सर मला माझा वर्ग आणि माझ्या नावासकट ओळखतात.
1: हो ना, विद्यार्थी मोठा झालेला पाहून शिक्षकाच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो शब्दात न सांग.

0: आता शेवटी जाता जाता आज शिक्षक दिन आहे. आपण शिक्षकांना काय देऊ शकतो?
1: फुलं देऊ शकतो, ग्रीटिंग कार्ड देऊ शकतो, शुभेच्छा देऊ शकतो, पण त्याहूनही मोठी भेट कोणती?
0: गृहपाठ वेळेवर करणं,
1: तेही आहे.
0: वर्गात गोंधळ न करणं
1: अत्यंत महत्वाचं.
0: आणि मोबाईल बाजूला ठेवणं.
1: अगदी बरोबर.
0: हे फार अवघड आहे.
1: मग निदान प्रयत्न तरी कर.
0: बरं ठीक आहे, आज शिक्षक दिनानिमित्त मी शपथ घेतो.
1: आणि मीही घेते.
0: आम्ही आमच्या शिक्षकांचा आदर करू,
1: त्यांनी दिलेल्या ज्ञानाची किंमत जाणू,
0: चुका झाल्या तर त्यातून शिकू,
1: आणि आमच्या यशाचं श्रेय मिळालं तर
0: एक हिस्सा शिक्षकांना देऊ.
1: फक्त हिस्सा
0: नव्हे तर मनापासून धन्यवाद देऊ.
1: प्रिय शिक्षकांनो, तुम्ही आम्हाला फक्त धडे शिकवले नाहीत, तुम्ही आम्हाला जीवन समजून घ्यायला शिकवलं.
0: तुम्ही आमच्या चुका दाखवल्या, पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे त्या चुका सुधारण्याची संधी दिलीत.
1: आम्ही पडल्यावर हात दिलात,
0: आम्ही घाबरलो तेव्हा धीर दिलात,
1: आम्ही हरलो तेव्हा पुन्हा प्रयत्न करायला शिकवलं,
0: आणि आम्ही जिंकलो तेव्हा शांतपणे हसत म्हणालात, मला माहिती होतं तू हे करू शकतोस.
1: म्हणूनच आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आमच्या सर्व शिक्षकांना मनपूर्वक प्रणाम.
0: तुमचं एक वाक्य आमच्या आयुष्याला दिशा देऊ शकतं, तुमचा एक विश्वास आमच्यात आत्मविश्वास निर्माण करू शकतो, आणि तुमची एक शिकवण आयुष्यभर आमच्या सोबत राहू शकते. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
1: आजच्या युवावाणी या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण नेहा पवार,
0: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: तर मित्रांनो, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
0: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा, आणि पत्रासाठीचा पत्ता आता सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: तर मित्रांनो, तेव्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत टाटा,
1: गुड बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती

0: युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युवावाणी आपता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजी समाचार. हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 6 वाजता हिंदी समाचार.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं सर फिरोजी. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने कहा है कि गुणवत्तापूर्ण शिक्षा के माध्यम से ही
2: विकसित भारत संभव है. शिक्षक दिवस के अवसर पर नई दिल्ली में आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार समारोह में राष्ट्रपति ने कहा कि जो समाज अपने शिक्षकों का सम्मान करता है वही सही मायने में प्रगतिशील समाज है. उन्होंने

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भारसाखळे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान, महाराष्ट्रातल्या 9 शिक्षकांचा समावेश. मनोज जरांगे यांनी उपचारास नकार देऊ नये, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं आवाहन. गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सवानिमित्त सर्वत्र उत्साह.

0: उत्साहाचं वातावरण आणि महिलांच्या T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत. आता सविस्तर बातम्या. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे. आज शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात त्या बोलत होत्या. 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं हे प्रमाण शून्यावर आल्याबद्दल समाधान व्यक्त करत एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रपती मुर्मू यांनी शिक्षकांना केलं. त्या म्हणाल्या,
1: हमारे संविधान में निहित अवसर की समानता के आदर्शों को कार्य रूप देने का सबसे प्रभावी माध्यम शिक्षा है. हमारे देश में प्राइमरी स्कूल ड्रॉप आउट रेट 12 वर्ष पहले लगभग 4.5% था. अब ये ड्रॉप आउट रेट नहीं के बराबर है. ये उपलब्धि शिक्षकों के प्रयासों से संभव हो सकी है. इस राष्ट्रीय सफलता के लिए मैं सभी शिक्षकों को बहुत बहुत बधाई देना चाहूंगा.
0: भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, मानवतेसाठी काम करणं, अंत्योदयाच्या दिशेनं काम करणं, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशभरातील 48 शिक्षकांसह उच्च शिक्षण क्षेत्रातल्या 21 शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. यामध्ये बीडमधील कविता गित्ते, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, IIT मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचाही राष्ट्रपतींनी गौरव केला. आर्थिक सहकार्यासोबतच मानवी मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवादातून अधिक समतोल, शांततामय आणि समृद्ध जगाची निर्मिती शक्य असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विविध देशांचे महावाणिज्यदूत, भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशातील राजनैतिक प्रतिनिधी आणि उद्योजकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारतानं आपल्या इतिहासात वस्तू आणि व्यापारासह विचार, ज्ञान आणि जीवनमूल्यांचाही जगभर प्रसार केला असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नमूद केलं. राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विद्यमान भरती परीक्षेचा सर्वंकष अभ्यास ती अधिक पारदर्शक करण्याच्या उद्देशानं आवश्यक सुधारणा सुचवण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागानं यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखाली या 7 सदस्यीय समितीत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचा समावेश आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांच्या पुनर्परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहेत. प्रश्नपत्रिकेतील त्रुटीनंतर ही परीक्षा पुन्हा घेतली जात आहे. उमेदवारांनी विद्यापीठ अनुदान आयोग UGC अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्याचं आवाहन परीक्षार्थींना करण्यात आलं आहे. मुंबईत जोगेश्वरी गोरेगाव परिसरातल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सदनिका वाटपात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी SRAच्या 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पात्र लाभार्थ्यांना डावलून घरे दिल्याच्या तक्रारीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत मनोज जरांगे यांनी केलेल्या सर्व मागण्यांची दखल राज्य सरकारनं घेतलेली आहे. त्यांनी उपचार घेण्यास नकार देऊन टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. ते आज अहिल्यानगर इथं माध्यमांशी बोलत होते. अंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे पाटील यांच्या प्रत्येक मागण्यांवर सरकारनं त्यांच्याशी चर्चा केली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत सर्व निर्णय टिकावेत म्हणून कायदेशीर बाबी तपासून त्यावर कार्यवाही सुरू करून प्रशासकीय स्तरावर प्रक्रिया सुरू झाली आहे असं मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: दहीहंडीचा सोहळा आज साजरा होत आहे. मुंबईसह राज्यभरात या निमित्तानं अबालवृद्धांमध्ये उत्साह दिसून येत आहे. मुंबईत ठिकठिकाणी मोठमोठ्या दहीहंडी सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र ढोलताशांच्या निनादात मुलामुली

गोपींची गोविंद पथकं दही हंड्या फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक थर रचून हंडी फोडण्यासाठी गोविंद पथकांमध्ये चुरस सुरू असल्याचं दिसून येत आहे. दही हंडी फोडताना काही अपघात झाल्यास गोविंदांवर त्वरित उपचार केले जावेत या उद्देशानं प्रशासनानं मुंबईतल्या रुग्णालयातल्या 100 अधिक खाटा आरक्षित ठेवल्या असून आपत्कालीन वैद्यकीय पथकं तैनात केली आहेत. छत्रपती संभाजीनगरातही अनेक ठिकाणी दही हंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राजकीय तसंच सामाजिक संघटनांनी गोविंद पथकांसाठी मोठमोठ्या पारितोषिकांच्या रकमा जाहीर केल्या आहेत. गोविंद पथकांनी उभारलेल्या मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांचीही मोठी गर्दी होत आहे. परभणी जिल्ह्यात गोकुळाष्टमी निमित्त गोपाल काला आणि दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त अनेक शाळांत दहीहंडीचं आयोजन करून लहान मुलांनी बाळ गोपालच्या वेशभूषा साकारल्या होत्या. यानंतर दहीहंडी फोडून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त आज उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 14 शिक्षक आणि 2 केंद्रप्रमुखांना पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार

0: शाळांत दहीहंडीचं आयोजन करून लहान मुलांनी बाळ गोपालच्या वेशभूषा साकारल्या होत्या. यानंतर दहीहंडी फोडून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त आज उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 14 शिक्षक आणि 2 केंद्रप्रमुखांना पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अंतर्गत आज 4 शिक्षकांना जिल्हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, तर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 14 उपक्रमशील शाळांचा तसंच 9 विशेष शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तुळजापूर नगर परिषदेअंतर्गत सर्व शाळा ह्या वातानुकूलित करण्यात येणार असल्याचं नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी म्हटलं आहे. ते आज शिक्षक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. उत्तम दर्जाची शाळा उभारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना सर्व आधुनिक सुविधा देण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहणार असल्याचं गंगणे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी नगर परिषद शाळेतल्या 29 शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीनं बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास निवेदन देण्यात आले. उपदानासह सर्व सेवानिवृत्तीचे लाभ मंजूर करावेत, सेवा सलगता ग्राह्य धरावी आणि न्यायालयीन निर्णयांची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनानं तातडीनं निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला. वैद्यकीय प्रवेशाची समुपदेशनाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. MBBSच्या दोन्ही फेऱ्यात मिळून छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीत 200 पैकी 178 प्रवेश झाले. त्यापैकी 48 विद्यार्थ्यांनी स्टेटस रिटेन्शन अर्थात प्रवेश अंतिम केले आहेत. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुकरे यांनी ही माहिती दिली. परभणीतल्या सेलू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. शहर स्वच्छ सुंदर आधुनिक आणि नागरिकांसाठी अधिक सुविधायुक्त बनवण्यावर विशेष भर दिला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली आहे. सेलू इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची नूतन इमारत आणि शासकीय निवासस्थान इमारतीचा लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री मेघना यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रत्येक कार्यालयाला IOS मानांकन मिळावे यादृष्टीनं काम केलं जाईल असंही पालकमंत्री बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी स्वच्छतेला प्राधान्य देऊन आपलं शहर कायम स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय संघाची लढत पाकिस्तान संघाशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई इथं हा सामना होईल. भारताने यापूर्वीचे 2 सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान, महाराष्ट्रातल्या 9 शिक्षकांचा समावेश. मनोज जरांगे यांनी उपचारास नकार देऊ नये, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं आवाहन. गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आणि महिलांच्या T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: इयम् आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. गुणवत्तापूर्ण शिक्षयैव विकसित भारतस्य निर्माणं सम्भवेदिति राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः प्राख्यापयत्. अत्रावसरे सा 48 शिक्षकेभ्यः राष्ट्रिय पुरस्कारानपि प्रदत्तवती. छात्राणां जीवनसंस्काराय पाठ्यपुस्तकेभ्यः परं गन्तुं शिक्षकान् प्राचोदयत् प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी. सः बालकेषु पटलदर्शनव्यसनस्य न्यूनीकरणाय क्रीडा बहिरंग प्रवृत्तीनां च संवर्धनाय आह्वानम् अकरोत्. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य सायं नवदिल्ल्यां श्रीराम कॉलेज आफ् कॉमर्स इत्यस्य शताब्दी समारोहं सम्बोधयिष्यति. भारतस्य प्रधानन्यायाधीशः सूर्यकान्तः नवदिल्ल्यां जायमाने ब्रिक्स मुख्यन्यायाधीशमञ्चे स्वस्थ असहमतेः विमर्शसंस्कृतेश्च महत्त्वं प्रतिपादितवान्. जलौघप्रभाविताय नेपालदेशाय भारतेन 95 टन परिमिता सहायता सामग्री प्रेषिता. अपि च महिलानां एशिया

प्रसार भारतीच्या वेळज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:40 आणि 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो नमस्कार. संस्कृतवाणीच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज आहे 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस भारतभर शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो आणि भारतभरात अगदी आनंदानं उत्साहानं शिक्षक दिन आपण साजरा करत असतो. तेव्हा या शिक्षक दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या सुरुवाती

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 वाजता मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवाजी अरगडे. तुमचे थेट प्रश्न तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. तर अवश्य फोन करा. फोन नंबर्स पुन्हा ऐका. 02245151434 आणि 45151435. तज्ज्ञ असतील डॉक्टर शिवाजी अरगडे.

0: चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, एक निवेदन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, तसंच डॉक्टर SR रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 तीन प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.
3: ड्रामा, एक्शन और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से. बॉलीवुड टॉकीज अनु कपूर के साथ
4: दिल दीवाने गाता जा, धुन में
3: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज, वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहाँ.
5: जहाँ रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियाँ.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून शिक्षकांचं अभिनंदन. दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. आणि नाशिक जिल्ह्यातल्या आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिक्षक दिन आज राज्यात सर्वत्र साजरा करण्यात आला. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत. एक संक्षिप्त वृत्तांत.
1: उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसंच शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

0: यांनी आज पुण्यात 42 शिक्षकांना पद्मभूषण डॉ जे पी नाईक तंत्रशिक्षण पुरस्कारानं सन्मानित केलं. पुढच्या वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्य पुरस्कार आणि आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारांची घोषणाही त्यांनी केली. अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 14 शिक्षक आणि 2 केंद्रप्रमुख यांना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले. काही ठिकाणी अभिनव उपक्रम राबवण्यात आले. शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत विविध ठिकाणांहून तक्रारी प्राप्त होत असताना नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीत जाऊन विद्यार्थ्यांसोबत शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेतला. तुळजापूर नगरपरिषदेच्या सर्व शाळा वातानुकूलित करण्याची घोषणा तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी आज केली.
1: दरम्यान 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या मात्र नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोलापूर बीड नंदुरबार या ठिकाणी विविध शिक्षक संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले. सोलापुरात मागण्यांचं निवेदन शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षक दिनानिमित्त त्यांचा सन्मान केला. राज्यातल्या 9 शिक्षकांना आज राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत त्यांना पदक, रोख रक्कम आणि मानपत्र प्रदान करण्यात आलं. 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं आहे याबद्दल राष्ट्रपती मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. स्वतः शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी सांगितले. बीडच्या कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, IIT मुंबईचे विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षक वैभव कुलकर्णी यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला.
2: ग्रामीण विद्यार्थ्यांकडे पण तितकाच टॅलेंट आहे. त्यांच्याकडे फक्त डिजिटल रिसोर्सेस कमी असतात पण तरीही त्यांच्याकडे गुणवत्ता जी असते त्यांची ती खूप चांगली असते. त्यांना डिजिटल एज्युकेशन त्यांना नाही, त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे पण तरीही आपण त्यांनाही आपण व्यवस्थेशीर शिकवू शकतो कारण की त्यांच्या लोकल जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्याशी आपण त्यांना जर जोडलं त्यांच्या अनुभवाशी एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला आपण म्हणतो तो जर आपण जर केला तर दॅट विल बी मोर हँडी.
1: उत्तर मुंबईतल्या दुसऱ्या कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज कांदिवली इथं केलं. उत्तर मुंबईत विविध ठिकाणी अशी केंद्र सुरू करण्याची तसंच विविध कंपन्यांच्या सहकार्यानं रोजगार मेळावे भरवण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यासाठी वेगवेगळ्या औद्योगिक संघटनांबरोबर काम करणार असल्याचंही गोयल म्हणाले. लोकशाहीच्या प्रक्रियेत स्वायत्त न्यायसंस्था आणि माध्यमांचं महत्व मोठं आहे आणि सध्या माध्यमांच्या विश्वासार्हतेवर सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मांडलं. नागपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या माध्यम परिषदेत माध्यमं नेतृत्व आणि नवी जागतिक व्यवस्था या विषयावर ते बोलत होते. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमं या लोकशाहीच्या 4 स्तंभांच्या जबाबदाऱ्या राज्यघटनेनं स्पष्ट केल्या आहेत. राजकारण आणि राजकीय पक्ष हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात दही हंडीचा मोठा उत्साह आज पाहायला मिळाला. मुंबईत गिरगाव, लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र धाक्कूमाकूमच्या ठेक्यावर नृत्य करणाऱ्या विविध गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्याची चुरस होती. राजकारण आणि मनोरंजन जगतातल्या अनेक मान्यवरांनी उत्सवाला हजेरी लावून गोविंदांना प्रोत्साहन दिलं. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावं, दही हंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र संकल्पनेला बळकटी देण्याचं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवात केलं. मुख्यमंत्र्यांनी वरळी, दादर, घाटकोपर इथं आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. मुंबईच्या महापौर रितू तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

0: दहीहंडी दरम्यान झालेल्या अपघातांमध्ये आज मुंबईच्या मालाडमधल्या मालवणी भागात कच्ची भिंत पडून 7 वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झाला, तर पुण्यात काल लोखंडी कमान कोसळून एक महिला मृत्यूमुखी पडली. या उत्सवादरम्यान मुंबईत 118 गोविंदा जखमी झाले, त्यापैकी 85 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 33 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. ठाण्यात जखमी झालेल्या 10 गोविंदांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये पारलिंगी व्यक्तींसाठी सार्वजनिक ठिकाणी वेगळी स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली. या कामासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली असून महानगरपालिकांकडून कामाचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्यांची दखल राज्य सरकारनं घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत सर्व निर्णय टिकावेत म्हणून कायदेशीर बाबी तपासून त्यावर कार्यवाही सुरू आहे. जरांगे यांनी उपचार घ्यायला नकार देऊन टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी इथं शासनाच्या प्रतिनिधी मंडळाबरोबर चर्चा झाल्यानंतरही उपोषण सुरूच ठेवलं आहे. राज्य सरकारने आश्वासनं पाळली नाहीत असा आरोप जरांगे यांनी केला असून पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत येत्या 12 सप्टेंबरपर्यंत आदेश काढावा अशी मागणी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा कृषी विभागानं निलंबित केले आहेत. आतापर्यंत 154 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीत दरफलक आणि साठाफलक अद्ययावत नसणं, शेतकऱ्यांना खरेदीच्या पावत्या न देणं अशा अनेक प्रकारच्या त्रुटी आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमध्ये विसापूर इथं आश्रमशाळेत मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबाला राज्य आदिवासी विभागानं 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सेंट्रल किचनमधल्या निकृष्ट भोजनामुळे या मुलीला त्रास होऊन उलट्या झाल्या आणि तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नंदुरबारमध्ये राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धा आजपासून सुरू झाली. राज्याच्या विविध भागातून 21 वर्ष वयापर्यंतची सुमारे 800 मुलं मुली यात सहभागी झाली आहेत. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात महाराष्ट्र तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. येत्या सोमवारपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. सोलापूरमध्ये गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत 6,93,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि 16 लाख रुपये किमतीच्या कारसह एकंदर 22,93,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून शिक्षकांचं अभिनंदन. दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. आणि नाशिक जिल्ह्यातल्या आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 41 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15.

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी या घरात।

प्रसार भारतीच्या व्हेज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे ठीक 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बेल्जियम यांच्यातील व्यापार संधी, त्यातलं महाराष्ट्राचं योगदान, उद्योगांसमोरील आव्हानं याचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेऊया. श्रोते हो, मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं झालेल्या भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमात बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेवर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. बेल्जियम भारतासोबत सागरी सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दिशेनं काम करेल अशी ग्वाही बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेवर यांनी

या कार्यक्रमात दिली. हिरे आणि अलंकार, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन आणि बंदरं, संरक्षण आणि आधुनिक उत्पादन आणि शेती आणि अन्न प्रक्रिया अशा एकंदर 5 क्षेत्रांमध्ये बेल्जियम आणि भारत या दोन देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी मांडलं. या द्विपक्षीय संवादानिमित्तानं भारतीय उद्योगपती आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ विजय कलंत्री यांच्याशी आकाशवाणी

0: आव्हान आहे तसं तुम्हाला वाटतं?
1: आता भारत आणि बेल्जियमचा ट्रेड 13 बिलियन आहे. त्याला त्याच्या 25 वरती जायला पाहिजे 5 सालमध्ये. त्याच्यामध्ये 3-4 सेक्टर्स आहे, सेमी कंडक्टर, डिफेन्स, टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅरिटाईम. चारही सेक्टर मध्ये आपण उत्साहातून काम केला आणि बरोबर कॉलॅबोरेशन आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झाला एक दुसऱ्या देशामध्ये, तो लई जास्ती पण धंदा होऊ शकते. सेमी कंडक्टरची आम्हाला लई मोठी रिक्वायरमेंट आहे. डिजिटल डेटा सेंटर सेमी कंडक्टरची आम्हाला लई गरज पडणार. आणि सेमी कंडक्टर आम्ही दुसरी कंट्री पण इम्पोर्ट करते. सेमी कंडक्टरचे इंडियामध्ये बेल्जियम कॉलॅबोरेशनचे प्लांट लावले आणि डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये, तो व्यापार 25 बिलियन जास्ती होऊ शकते.
0: बेल्जियमकडे तंत्रज्ञान, संशोधन आणि भांडवल आहे, तर भारताकडे मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ आणि उत्पादन क्षमता आहे असं पियुष गोयल यांनी सांगितलं. या भागीदारीचा उपयोग भारतीय उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी व्हावा यासाठी काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं?
1: आमच्या इकडे रिक्वायरमेंट आहे डिफेन्स, इलेक्ट्रॉनिक्स, व्हाईट गुड्स, सेमी कंडक्टर आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची. पण रिक्वायरमेंट आम्हाला कॅपॅसिटी बिल्डिंग मध्ये व्यवस्थित पण दुरुस्त करून त्याचा कसा उपयोग होऊ शकते ते बघायला आहे. ती बघेल आपण तर आपण अचीव करू शकते आणि भारताला फायदा होणार. ही बात बरोबर. त्याच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आपण जिकडे मार्केट आहे, आपण इंडियाच्या मार्केट साठी तुमच्याकडे फॉरेनसून सगळे व्यापारी येते, कंट्रीज येते. आता इतकी प्राईम मिनिस्टर येते, आता ब्रिक्स कंट्री मध्ये 12 प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट येणार. तो कसा येते की तुमच्याकडे मार्केट आहे आणि मोठा मार्केट आहे आणि तुम्ही पहिला अडॉप्ट केला आहे मार्केट आणि फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, इकॉनॉमी पण स्ट्रॉंग आहे.
0: पियुष गोयल यांनी सेमी कंडक्टर, ग्रीन हायड्रोजन, संरक्षण आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बेल्जियमच्या तंत्रज्ञानाची आणि भारताच्या उत्पादन क्षमतेची, मनुष्यबळाची सांगड घालण्याची भूमिका मांडली. यापैकी कोणतं क्षेत्र पुढील 5 वर्षात प्रत्यक्ष गुंतवणूक आणि रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीनं सर्वाधिक परिणामकारक ठरू शकतं असं तुम्हाला वाटतं, म्हणजे उत्पादन क्षमता आणि मनुष्यबळाच्या बाबतीत?
1: उत्पादन क्षमता आहे. आता 7.8% ग्रोथ झाला लास्ट क्वार्टर मध्ये. ती प्रूव्ह करते की इंडियाकडे उत्पादन क्षमता आहे. दुसरा की आपल्याला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काही काही इंडस्ट्री मध्ये पाहिजे. ती इंडस्ट्री मध्ये कसा त्याचा उपयोग होऊ शकते स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा सपोर्ट पाहिजे आणि नंतर ती त्याचा उपयोग होणार. आणि मार्केट पण आहे आमच्याकडे 140 करोडच्या. ते दोघी वस्तू आपल्याकडे आहे आणि डिफेन्स आणि त्याच्यामध्ये आम्ही एक्सपोर्टर झाल्या. ईवर 5 बिलियनचा एक्सपोर्ट झाला आमच्या आणि त्याची 10 बिलियनची आम्हाला कल्पना आहे. 10 बिलियन करायचं आहे तर आम्हाला टेक्नॉलॉजी पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग पाहिजे आणि कॅपॅसिटी बिल्डिंग करायची आवश्यकता आहे.
0: बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट टी वेव्हर यांनी भारत बेल्जियम व्यापार अधिक सुलभ करण्याची आणि विशेषतः हिऱ्यांवरील शुल्क आणखी कमी करून शून्यावर आणण्याची तयारी दर्शवली. भारतीय जेम्स अँड ज्वेलरी उद्योगासाठी हे प्रत्यक्षात किती मोठं पाऊल ठरू शकतं?
1: बेल्जियमचे प्रधानमंत्री 20 वर्षानंतर मुंबई आले आणि त्यांनी ही जी दर्शवली हिऱ्यासाठी की ड्युटी कमी करणार. आज आमच्या सगळ्यात मोठा मार्केट हिराच्या आणि डायमंड मॅन्युफॅक्चरच्या अँटवर्प मध्ये आहे. सगळे इंडियन्स आहे. ही सगळे जी डायमंड मॅन्युफॅक्चर करते अँटवर्प मध्ये, त्याची एक व्यवस्थित कॉलनी पण आहे आणि डायमंड मार्केट आहे भारतीय. तर ते भारतीयचे आता डायमंडचा झाला तर व्यवसाय वाढणार आणि आता जी डायमंडच्या व्यवसायाला ती डबल होऊ शकते. कसा की डायमंड जेम्स ज्वेलरी त्याचा उपयोग वर्ल्ड ओव्हर आहे आणि इंडियाची जेम्स ज्वेलरी सगळ्याला प्रख्यात आहे आणि सगळ्याला माहिती आहे काय क्वालिटी आहे, कधी कसा त्याचा यूज होऊ शकते आणि गॅरंटी पण आहे. आणि आपणच्या एक्सपोर्ट पण 1/3 एक्सपोर्ट डायमंडचा आहे जेम्स ज्वेलरीचा. तर त्याच्यामध्ये याच्यालाही सपोर्ट होणार. झिरो ड्युटी कम झाली डायमंड वरच.
0: पियुष गोयल यांनी डिफेन्स आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जॉन कॉकेरिल सारख्या बेल्जियम कंपन्यांसोबत सहकार्य तसंच भारतातून संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीच्या शक्यता मांडल्या. भारतीय खासगी उद्योगाला या सहकार्याचा प्रत्यक्ष फायदा मिळण्यासाठी कोणते धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत संरक्षणाच्या दृष्टीने?
1: काय पण जॉईंट कॉलॅबोरेशन, जॉन कॉकेरिल लई मोठी कंपनी आहे आणि ती डिफेन्स प्रोडक्शन मध्ये आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स मध्ये लई ऍडव्हान्स्ड आहे आणि त्याची टेक्नॉलॉजी आपल्याला भेटली आपण जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर पण वाढणार, एक्सपोर्ट पण वाढणार आणि एम्प्लॉयमेंट पण वाढणार. त्याच्यासाठी आपण काय काय उपयोगी वस्तू आणि त्याला काय फॅसिलिटी देऊ शकते इकडे यासाठी ती गव्हर्नमेंटला करायची आहे.

0: स्टेट कोर्ट महाराष्ट्रामध्ये येणार तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटचा सपोर्ट तर राहणारच, पण महाराष्ट्रामध्ये आपण त्यांना काय फॅसिलिटी देऊ शकते? तर काही वेळ महाराष्ट्रामध्ये नए नए असे प्रोग्राम येते, नए नए ती कंपनी आपण येते की आम्हाला इकडे इंडस्ट्री काय, नंतर ती दुसऱ्या स्टेट मध्ये जाते. तर आम्हाला पण एक असा प्लॅटफॉर्म करायला पाहिजे की एक नवीन इंडस्ट्री आणि नवीन धोरणची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इकडे येते तर त्याला आम्ही काय काय सपोर्ट करू शकते, काय फॅसिलिटी, काय इन्सेंटिव्ह भरपूर द्या, ताकि ती इकडे दुसऱ्या स्टेट मध्ये नाही जाणार आणि महाराष्ट्रामध्ये प्रोग्रेस होणार.
1: अँटवर्प ब्रुग्स बंदराला भारताच्या युरोपातील निर्यातीसाठी महत्वाचा गेटवे म्हणून समजण्यात आलंय, तर या निमित्ताने सागरी क्षेत्रात भारत बेल्जियम भागीदारी बद्दल तुम्ही काय सांगाल?
0: अँटवर्प पोर्ट वर्ल्डचा मोठा पोर्ट आहे आणि मी गेला पण अँटवर्प पोर्ट दोन तीनदा. अँटवर्प पोर्टची जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मेकॅनिझम आहे, त्याच्यातून आपण लई शिकवू शकते. आपल्याला बघायला पाहिजे ते कसा येते इकडे महाराष्ट्रामध्ये आणि आपण एक जॉईंट कॉलॅबोरेशन त्याच्यातून करूया. एक दोनदा ते आले पण होते, त्यांनी इंटरेस्ट दाखवला होता, काही झाला नाही. आता बघूया आपण काय ती त्यांचा इंटरेस्ट काय आहे की फ्री ट्रेड झोन आणि एक पोर्ट त्यांच्यासाठी कॉलॅबोरेशन करून पुढे वाढू. आणि अँटवर्प पोर्ट युरोपचा गेटवे आहे, आपल्या युरोपचा आपण जितके पण कार्गो आहे अँटवर्प पोर्ट मध्ये एक हब क्रिएट करायचा, इकडून एक्सपोर्ट अँटवर्प पोर्ट सगळे वेळ डिस्ट्रीब्युट करायचं. तर वी गेट द नेटवर्क ऑफ ऑल दी अँटवर्प पोर्ट आणि तिकडे पुढे कसा माल पाठवायचा तिकडून इझी आहे.
1: बेल्जियम मधील गुंतवणूक आणि उद्योगांचा महाराष्ट्राला कसा फायदा होऊ शकतो आणि महाराष्ट्र यासाठी काय संधी उपलब्ध करून देऊ शकतो असं तुम्हाला वाटतं?
0: बेल्जियम हे दुसरे पण कोणी कंट्रीच्या व्यवसाय इकडे यायला पाहिजे तर त्यांच्यासाठी एक आपण पॉलिसी बनवायला पाहिजे. ही आमची पॉलिसी आहे, याच्यामध्ये ई कन्सेशन लँड टॅक्सेस मध्ये, स्टॅम्प ड्युटी मध्ये, इलेक्ट्रिसिटी मध्ये आम्ही देणार आणि टाइम बाउंड देणार. असं नाही की आम्ही देणार मध्ये टाइम बाउंड देणार आणि तुम्ही या इकडे आणि सगळी फॅसिलिटी कर. लेबर लॉज मध्ये पण काय अमेंडमेंट पाहिजे, लोकल इश्यूज पण लई येते त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय मदत करणार. आज काय की एक पॉलिसी मध्ये हे पण व्हायला पाहिजे की तुम्ही 1000 करोड, 2000 करोड, 5000 करोड असा इन्व्हेस्ट केला तर याच्यासाठी आम्ही ही व्यवस्था तुम्हाला देणार आणि ती प्रोजेक्ट मॉनिटर करायचा, दर 3 महिन्यामध्ये मॉनिटर करायचा की काय प्रोग्रेस झाला काय नाही झाला, पुढे आम्ही काय कसा नाही गेला ही प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये काय काय अडचण आहे ती कशी आम्ही दूर करूया आणि मी त्याला पुढे कसा घेऊन जाऊया आणि ते अटकले कसा. तर ही सगळी व्यवस्था आणि एक मॉनिटरिंग पॉलिसी कमिटी ठेवली. ब्युरोक्रेटची नको पाहिजे, त्याच्यामध्ये इंडस्ट्री ब्युरोक्रेट सगळे पाहिजे. तरी जे होणार खाली ब्युरोक्रेसी सुद्धा नाही होणार. तो महाराष्ट्रामध्ये जेव्हा प्रोएक्टिव्ह पॉलिसी करा. पहिला महाराष्ट्रामध्ये रोग येते होते कसं की लँड वँड सगळ्याचे भाव इतके नव्हते इलेक्ट्रिसिटीचे. तुम्ही बघितलं महाराष्ट्र प्रीमियर स्टेट आहे इंडस्ट्री आणि ट्रेडमध्ये आणि इकडे इंटरनॅशनल पोर्ट आहे, इकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे सगळं होऊन शकते.
1: भारतासाठी एफटीए मुळे मुक्त व्यापाराच्या दृष्टीने मोठ्या संधी खुल्या होणार आहेत, यासाठी युरोपीय देशांच्या सोबत द्विपक्षीय भेटी कशा महत्वाच्या ठरतात? म्हणजे मगाशी तुम्ही अँटवर्प बंदरासंदर्भात सांगितलं ज्याचं युरोपाच्या दृष्टीने महत्व आहे, तर त्या देशांसंदर्भात द्विपक्षीय भेटी कशा महत्वाच्या ठरतील अशा आणखी जशी काल बेल्जियमची आणि भारताची जी चर्चा झाली?
0: आता युरोपच्या एफटीए डिसेंबर मध्ये साइन होणार आणि बेल्जियम संघी आमच्या एफटीए आहे सेपा ट्रीटी, कमर्शियल इकॉनॉमिक कॉपरेशन स्ट्रॅटेजिक अलायन्स. तो आता आम्ही जेव्हा याच्यातून साइन करणार युरोपियन ट्रीटी तो टॅक्स कन्सेशन तिकडे आम्हाला 97% आमचा माल टॅक्स फ्री जाणार, तो आम्हाला लई त्याचा फायदा होणार. पण त्याच्यासाठी आम्हाला कॅपॅसिटी बिल्डिंग करायला पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला वाढवायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला टेक्नॉलॉजी पाहिजे, त्याचा पण समावेश आहे. जेव्हा एफटीए सगळे साइन होते तर युके इंडियाचा एफटीए झाला, तो जेम्स ज्वेलरीला, टेक्सटाईलला, लेदर गुड्सला यांना सगळ्यांनाही फायदा होणार. त्याच्यामध्ये सगळे टॅक्सेस उडवले त्यांनी, तर टॅक्सेस आता नाही तो ती आम्हाला कॉम्पिटेटिव्ह झाले आम्ही ती मार्केटमध्ये. तो असा युरोपमध्ये होणार, तो त्याच्यासाठी आम्हाला लोकल मॅन्युफॅक्चरिंग आणि कॅपॅसिटी वाढवायची पण गरज आहे आणि लोकल इंडस्ट्रीला पण काय सपोर्ट आणि मदत करू शकते की पुढच्या 5 वर्षांमध्ये आपण युरोपमध्ये, युके मध्ये, बेल्जियम मध्ये ट्रेड डबल करणार. तर त्याच्यासाठी काय काय व्यवस्था करायला पाहिजे ती पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला पाहिजे.
1: सर, काल

0: पियुष गोयल सरांनी असं आव्हान केलं युरोपीय महासंघाच्या सर्व सदस्यांना की मुक्त व्यापारासाठी, तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आशादायक चित्र वाटतंय का हे सगळं?
1: हिंदुस्थानची पण पॉलिसी वेलकमिंग आहे आणि त्यांची पण, आणि आपण डब्ल्यूटीओ मध्ये पण साईन केली आहे ट्रीटी, ती ट्रीटीवर आम्ही अमल करतो काय पण करायचंय. मला असं वाटतं की जी पियुष गोयल सांगितलं ती होऊन सकते. ही वर्ष आपण 863 बिलियन ट्रेड केला आहे, पुढच्या वर्षी आम्ही 1000 करोड क्रॉस करणार, 1000 बिलियन. ती लई मोठा लक्ष्य आहे, ती वाढून पण सकते. सर्व्हिसेस, ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, टेक्सटाईल, डिफेन्स, सगळे सेक्टरचा समावेश आहे त्याच्यामध्ये.
0: सर धन्यवाद, तुम्ही आकाशवाणी मुंबईशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, मुक्त व्यापार करार हा केवळ आयात शुल्क नियम आणि बाजारपेठेतील प्रवेशापुरता मर्यादित नाही, विश्वासावर आधारित व्यापक आर्थिक भागीदारीचा पाया आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच्या संवाद कार्यक्रमात म्हणाले. भारताची मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ आणि बेल्जियमची बंदरं, लॉजिस्टिक्स, औषध निर्माण, जैव तंत्रज्ञान आणि हरित तंत्रज्ञानातील क्षमता यांमुळे दोहोतील भागीदारी भारताच्या परदेशी व्यापार धोरणासाठी कशी मोलाची ठरणार आहे हे आपण जाणून घेतलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे ठीक 7:30 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: पंजीकरण।
1: प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
2: शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी स्वप्निता शिंदे यांनी संकलित केलेली माहिती।
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार। तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश या घटकांवर पिकांची वाढ अवलंबून असते। वातावरणातलं कर्बवायूचं प्रमाण वाढल्यास पिकांची वाढ जास्त होते। तापमान वाढल्यास पिकांचा पक्वतेचा कालावधी कमी होईल, किडींचं संतुलन बिघडेल। हवामान बदलाचा परिणाम पिकांवरील किडीवर होतो। किडींच्या संख्येमध्ये अनुवांशिकरित्या बदल होतो। वातावरणाचे जैविक आणि अजैविक घटक आहेत। अजैविक घटकांमध्ये तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा यांचा समावेश होतो, तर जैविक घटकांमध्ये किडींचं खाद्य आणि इतर नैसर्गिक शत्रू यांचा समावेश होतो। हवामानातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा या अजैविक घटकांचा पिकांवरील वेगवेगळ्या किडींची वाढ, त्यांचा जीवनक्रम, जगण्याचा कालावधी, प्रजनन, अंडी घालण्याची क्षमता याच्यावर खूप परिणाम होतो। पोषक वातावरण मिळाल्यास किडींचं प्रजनन वाढून त्यांची संख्या वाढते, तर प्रतिकूल वातावरणात त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढून संख्या कमी होते। अति जास्त किंवा अति कमी तापमानात किडी मरतात, जिवंत किडींची वाढ होत नाही, त्यामुळे पिकांचं नुकसान कमी होतं। पण त्यातही ज्या किडींच्या जीवनक्रमात कोष आहे, त्या किडी अशा तापमानात जमिनीमध्ये कोषावस्थेत जाऊन आपला बचाव करतात। पतंगवर्गीय किडी प्रतिकूल हवामानात सुप्तावस्थेत जातात। आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यास किडींमध्ये रोग पसरवणारे बुरशी, जीवाणू, विषाणू इत्यादी वाढ होऊन किडींच्या मृत्यूचं प्रमाण वाढतं। किडींची नैसर्गिक वाढ कमी होते, खाण्यावर परिणाम होतो। किडींच्या शरीरामध्ये आर्द्रतेमुळे पाणी जास्त झाल्यास कमी तापमान सहन करू शकत नाहीत, तर काही किडींमध्ये जास्त आर्द्रतेमुळे लवकर वाढ होते, तर काहींना ती हानिकारक असते। अजैविक घटकांमधल्या सूर्यप्रकाशाचा तापमान, अगर आर्द्रता यासारखा हानिकारक परिणाम होत नाही, तरी पण किडीची हालचाल, खाणं, मिलन, अंडी घालणं, काट टाकणं यावर होतो। वाऱ्यामुळे मावा, पिठ्या ढेकूण, खवले किड, पांढरा लोकरी मावा इत्यादी किडी खूप दूरवर वाहून जाऊन त्यांचा प्रसार होतो। याशिवाय हवेचा दाब, हवेच्या लहरी, कर्बवायूचं प्रमाण यांचा सुद्धा किडींवर प्रभाव होतो। कडाक्याची थंडी अथवा थंडीची लाट याचा किडीच्या वाढीवर नक्कीच अनिष्ट परिणाम होतो। त्याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशामुळे किडींच्या प्रजनन आणि संख्या वाढीवर खूप परिणाम होतो। या दोन्ही वातावरणात किडींची संख्या मर्यादित राहते। जैविक घटकाचाही किडींच्या वाढीवर परिणाम होतो। अति आणि अनियमित पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढतो। साहजिकच गवतावर पोसणाऱ्या किडी वाढतात, तर काही विषारी गवतामुळे किडी मरतात। त्याचबरोबर मित्र कीटक आणि भक्ष कीटकांच्या संख्येवरही परिणाम होतो। मित्र कीटक आणि मित्र बुरशी निसर्गात पाऊस, तापमान अनुकूल मिळाल्यास वाढतात, आणि मग असे मित्र कीटक आणि मित्र बुरशी किडींची संख्या कमी करतात। किडींसाठी पोषक घटक यांचा अभ्यास करता असं दिसून आलं की सततचा रिमझिम पाऊस आणि जास्त आर्द्रतेत माव्याचा प्रादुर्भाव वाढतो। अनेक तण, रानभेंडी, गाजर गवत, फळझाड इत्यादी पिकांवरील ढेकणाला उष्ण आणि कोरडं हवामान जास्त पोषक असतं। पानं खाणाऱ्या आणि गुंडाळणाऱ्या अळीला पावसाची खूप दिवसांची उघडीप आणि नंतर अनियमित पाऊस असं वातावरण पोषक असतं। उंट अळीचा प्रादुर्भाव अनियमित पावसामुळे वाढतो। भुईमुगावरील मावा थंड हवामान असल्यास वाढतो, उष्ण आणि कोरडं हवामान असल्यास फूल किड्यांचा प्रादुर्भाव वाढतो। खूप दिवसांनी उघडीप आणि त्यानंतर सततचा पाऊस असं वातावरण लाल केसाळ अळीला अनुकूल आहे। मृगाचा जोराचा पाऊस पडल्यानंतर जमिनीत हुमणीच्या कोशावस्थेतून भुंगेरे बाहेर पडतात। तुरीवर फुलोऱ्याच्या वेळी 25 अंश तापमान असल्यास पिसारी भुंगे यांचा प्रादुर्भाव वाढतो। पेरणीच्या वेळी जास्त सेंद्रिय पदार्थ असतील आणि जास्त ओलाव्यामुळे कुरतडणारी अळी वाढते। पहिल्या पावसानंतर हलक्या आणि कोरड्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव वाढतो। शेताच्या बांधावर अंडी अवस्थेत असणारे नागतोडे अंड्यातून बाहेर पडतात। म्हणजेच एकंदरीत जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात त्वरित बदल होताना अनुभवाला येऊ लागले आहेत, त्यामुळे अन्नसाखळी बिघडली आहे, पीक

0: कीड यांचं संतुलन बिघडलं आहे, कीडीचा प्रभाव वाढला आहे, त्यामुळे हवामानातले बदल लक्षात घेऊन कीड नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक उपाय योजणे हे आपल्या हातात आहे.
1: शेतकरी बांधवांनो, आताच आपण हवामान बदलामुळे पिकांवर होणारा कीडींचा प्रादुर्भाव याविषयी स्वप्निता शिंदे यांनी संकलित केलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूयात हिरवळीचे खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण पिकांमध्ये खतांचा वापर करताना बऱ्याचदा वेगवेगळ्या खतांचा वापर हा करत असतो, तर या खतांचा वापर करताना नेमकी कोणती खतं वापरणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल, यासाठी हिरवळीची खतं आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे तर हा नेमका कसा करायला हवा, त्याचे काय फायदे आहेत आणि शेतीच्या दृष्टीने त्याचं काय महत्व आहे, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. हिरवळीची आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे हाच आपला आजचा विषय आहे, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कार्यक्रम सहाय्यक डॉक्टर सचिन कारले सरांना. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर, आता आपण खतांबद्दल बोलणार आहोत, तर सुरुवातीला जी हिरवळीची खतं जी आहेत तर ही खतं म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
3: नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिरवळीची खते म्हणजे जी आपण पिकांमध्ये घेत असलेली हिरव्या अवस्थेतील जमिनीत नांगरून किंवा जी पिकं आहेत ती जमिनीमध्ये उगवायची असतात, ती नंतर हिरव्या अवस्थेत आल्यानंतर एक फुलोऱ्याच्या अगोदर त्यांना जमिनीमध्ये डायरेक्ट गाडायचं असतं, म्हणजे नांगरून पूर्ण जमीन काढायची आणि जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे तो आपल्याला वाढवायचा असतो. यासाठी जी वापरली जाणारी पिकं आहेत त्यांना हिरवळीची खते असे म्हटलं जातं.
2: अच्छा अच्छा. पण आता सर, त्याचे जे प्रकार आहेत आणि आपण कोणत्या पिकांमध्ये याचा प्रामुख्याने वापर करतो?
3: हिरवळीची खते जी आहेत यामध्ये प्रमुख पिकं येतात ती म्हणजे ताग, देंच्या, बरसीम, त्यानंतर चवळी, मूग, उडीद, गवार, ही पिकं सुद्धा आपण हिरवळीच्या पिकांसाठी घेत असतो. यामध्ये त्यांची पद्धत कशी आहे, काही पीक लागवडीच्या अगोदर जमिनीमध्ये ती पेरावी लागतात,
2: बरोबर,
3: ओलाव्यावरती किंवा थोडंफार पाणी देऊन जी वाढ करायची, साधारण महिन्याभरात त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि ती फुलोऱ्यावर येण्याच्या अगोदर म्हणजे त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पूर्ण झालेली असते आणि त्याच्यामध्ये त्यांचा जे सेंद्रिय घटक जो आहे तो वाढलेला असतो, त्यावेळेस ती आपण जमिनीमध्ये पूर्णपणे गाडतो, जेणेकरून आज पिकांना जे सेंद्रिय पदार्थ देण्याची गरज आहे ती यातून पूर्णपणे भागवली जाते. तर यामध्ये दोन प्रकार आहेत, एक जागेवर हिरवळीचे खत तयार करणं आणि दुसरं हिरव्या पानांचे खत. तर जे जागेवर केलं जातं त्याला इनसिटू प्लांटेशन म्हटलं जातं, ज्यामध्ये आपण ही जी काय ताग, धेनच्या, बरसीम ही जी काय आहेत किंवा मूग, उडीद ही पेरतो आणि ती लागवड करून ती नंतर गाडली जातात.
2: बरोबर.
3: तसेच ग्लिरीसिडिया ज्याला गिरीपुष्प म्हटलं जातं अशा प्रकारची जी काय झाडं आहेत त्यांची आपण बांधावरती लागवड करतो किंवा बाहेर लागवड करतो आणि त्याची पानं आणून आपण ती शेतामध्ये गाडली जातात, तर त्याला हिरव्या पानांची खतं असं म्हटलं जातं. म्हणजे असे दोन प्रकारची याच्यामध्ये लागवडीची पद्धत आहे.
2: अच्छा. आता सर, हिरवळीच्या खतांचे जे फायदे आहेत तर ते काय काय सांगाल तुम्ही?
3: हिरवळीचे खत हे सेंद्रिय पदार्थ जमिनीतले वाढवतात, तसेच जमिनीची सुपीकता वाढवतात.
2: बरं.
3: जमिनीची जी रचना आहे म्हणजे जमीन कडक झालेली असेल ती भुसभुशीत करायची जी आहे ती रचना आहे याच्यामुळे सुधारते, तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, तसेच उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची जी क्रिया आहे ती याच्यामध्ये वाढली जाते कारण की त्यांना सेंद्रिय कर्ब हा खाद्यासाठी मिळत असतो.
2: बरोबर.
3: तसेच शेंगवर्गीय पिकांमुळे नत्राचे प्रमाण वाढवण्यास पण मदत होते. जे काही हिरवळीचे खते वापरतात त्याच्यात काही शेंगवर्गीय पिक आहेत त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढवण्यास मदत होते. रासायनिक खतांचा वापर कमी केला जातो जो आपल्या सध्याचा ज्वलंत विषय आहे. तसेच जमिनीचे आरोग्य सुद्धा सुधारते. या सर्व हिरवळीच्या खतांमुळे हा असा फायदा
2: होत असतो. बरोबर. पण सर, ही खतं वापरताना शेतकरी बांधवांनी काही काळजी वगैरे घेणं गरजेचं असतं का, कि म्हणजे काही प्रमाण आहे किंवा कसं, म्हणजे काय सांगाल?
3: ही जी हिरवळीची खतं ही लाईव्ह घेत असल्यामुळे त्यांना वेळेची मर्यादा असते आणि ही जी वेळेची मर्यादा आहे ती आपल्याला सांभाळण्यासाठी पीक जे आपल्याला घ्यायचंय त्याच्या अगोदर याचं प्लॅनिंग करायला पाहिजे आणि ती त्याच्या महिना दोन महिने अगोदर करून त्याची लागवड, म्हणजे ही वेळ खाणारी प्रक्रिया आहे. तसेच याला पाण्याची सुद्धा गरज भासू शकेल, आपण नुसत्याच ओलाव्या

0: वरती हे नाही करू शकत, त्याला पाणी सुद्धा देण्याची कधी वेळ येऊ शकते, तर त्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच पीक घेण्यासाठी कधी उशीर होऊ शकेल, कारण की गाडण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्या प्रक्रियेमध्ये थोडा वेळ जाऊ शकतो, ह्याचं नियोजन जर का आपण व्यवस्थित केलं तर हे खतं वापरण्यासाठी काहीच अडचण नाही.
1: बरोबर, म्हणजे एक चांगली आणि सोपी अशी पद्धत आपण म्हणू शकतो, नाही का?
0: येस
1: सर. आता या हिरवळींच्या खतांच्या बरोबरीने जैविक खतांचा सुद्धा वापर शेतीमध्ये केला जात असतो, तर जैविक खत म्हणजे काय?
0: जैविक खत म्हणजे जे प्रयोगशाळेमध्ये हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या किंवा अविद्राव्य स्फुरद विरघळवणाऱ्या ज्या जीवाणू आहेत त्यांची वाढ करून लिग्नाइट सारख्या माध्यमांमध्ये जतन करून त्याची जी खत तयार करते त्याला जीवाणू खत असं म्हटलं जातं. ऍक्च्युली ह्याची गरज कशी आहे, मार्केटमध्ये आज पाहिलं गेलं तर भारतात आज आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे, अन्नधान्यांचं वापर आहे वाढवणं गरजेचं आहे, जागेची उपलब्धता कमी होत चालली आहे, त्यामध्ये प्लस रासायनिक खतांचा आपण वापर वाढवलेला आहे. आज रासायनिक खतांचा विचार केला तर मार्केटमध्ये दर खूप वाढलेले आहेत, तुम्ही पाहिलं तर त्यांची उपलब्धताही आजकाल कमी आहे, कारण की आज जागतिक मार्केटमध्ये पाहायला गेलं तर खतांचा मुबलकताही कमी होत चाललेली आहे, त्यामुळे त्यांच्या किमती वाढतायत आणि मग ह्या सर्वांना पर्याय म्हणून जीवाणू खतांचा वापर करू शकतो. तर जीवाणू खत ही किंमत त्यांची अगदीच नगण्य आहे, इझिली आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. जीवाणू खत ही काय, आपल्या जमिनीमधले जे जीवाणू आहेत ह्यांची संख्या वाढवण्याचं काम करत असतं, कारण की तुम्ही जी खत जमिनीत देता ती जमिनीत दिलेली खत ही लगेच उपलब्ध होत नसतात आणि ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. आज काय झालेलं, आपण रासायनिक खतांचा वापर करून करून जमिनीची जी जीवाणू आहेत हे आपण मारण्याचं काम केलेलं आहे. कुठेतरी यामध्ये जागृती येत चाललेली आहे, रासायनिक खतांचा वापर कमी करून तिथे जर का जीवाणू खतांचा वापर होतो, आपली जी जमीन आहे याच्यामध्ये फक्त सेंद्रिय खतांचा मारा जर का केला आणि त्याच्यात तुम्ही जीवाणू खत टाकली तर ते जीवाणू खतांचं खाद्य हे सेंद्रिय पदार्थ आहेत, ते सेंद्रिय पदार्थ कार्य करून आपल्याला अन्नद्रव्य पिकांसाठी उपलब्ध करून देतात. मग हा जो आपला होणारा फायदा आहे हा याच्याने खूप चांगल्या रीतीने शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो.
1: सर, आता जैविक खत जी आहेत तर ही आपण का वापरायला पाहिजे आणि जे त्याचे फायदे सुद्धा आहेत काही, तर काय सांगाल त्याविषयी?
0: कोणतेही पीक घ्यायचं असेल तर जमिनीची सुपीकता ही सर्वात महत्वाची आहे, आपण बोललो आहोत. तर ही अन्नद्रव्य जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात आणि काही अन्नद्रव्य ही पुरवावी लागतात. हे पुरविलेले अन्न घटक जे आहेत जसेच्या तसे उपलब्ध त्यांना होत नसतात, ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. मग ह्या जीवाणूची संख्या आणि कार्यक्षमता ही महत्वाची आपल्या शेतीमध्ये आणि ती वाढवण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत जैविक खतं म्हणजे जीवाणूंची वाढ करणं ही गरजेची आहे. मग ह्यासाठी बरेचसे जे खत आहेत म्हणजे जसे अझोटोबॅक्टर, रायझोबियम, निळे हिरवे शेवाळ यांचा आपण त्याच्यामध्ये वापर करून ती जीवाणू आपण संख्या वाढवू शकतो. तर एक साधारण उदाहरण द्यायचं म्हटलं तर जी जमीन आहे त्या जमिनीमधली जर का तुम्ही वरचा लेअर काढून टाकलात आणि लेवल करताना त्याचा लेवल काढला तर तिथे येणारी जी पिकं आहेत नंतरची त्यांचं उत्पादन हे घटतं, कारण की त्या वरच्या जो थर आहे त्याच्यामध्ये जीवाणूची संख्या ही सर्वात जास्त
1: असते
0: आणि तोच थर आपण काढला तर 2-3 वर्ष तुम्हाला तिथं उत्पन्न कमी मिळतं. मग ज्यावेळेस हळूहळू जीवाणूची संख्या वाढते त्यावेळेस तुम्हाला तिथून उत्पन्न चांगलं
1: मिळतं.
0: हा जो प्रकार आहे तर याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य सांभाळण्यासाठी जीवाणू खतांचा वापर करणं गरजेचं आहे आणि जीवाणू खतांचा वापर केल्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊ शकेल. रासायनिक खतांचा जो आपण वापर करतो, वारेमाप वापर करतो, हा कमी करावा लागेल आणि त्यांचा कार्यक्षम वापर होईल, त्याच्यामुळे आपली त्याच्यामध्ये बचत होऊ शकेल. जैविक खत ही पर्यावरणपूरक आहेत, चांगल्या रीतीने
1: पर्यावरण
0: संवर्धन येस. तसेच जैविक खतांमुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते. जैविक खत ही सूक्ष्म अन्नद्रव्यांसोबत जिब्रेलिक ऍसिड, सायटोकायनिन, इंडोल ऍसिटिक ऍसिड यासारखी जी संप्रेरक आहेत ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देत असतात आणि व्हिटॅमिन बी सारखी अन्नद्रव्य ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे जैविक खतांमुळे जमिनीमध्ये जी प्रतिजैविक सोडली जातात याच्यामुळे बरेचसे बुरशीजन्य जे रोग आहेत हे सुद्धा कमी होतात.
1: बरोबर,
0: त्यांची सेल्फ इम्युनिटी पॉवर आपण जी म्हणतो ती वाढली आणि त्याच्यामुळे जो कीटकनाशकांसाठी करावा लागणारा खर्च आहे हा सुद्धा कमी होतो.
1: बरोबर,
0: तसेच उत्पन्नामध्ये 15-20% वाढ होते. म्हणजे अशा रीतीने जैविक खतांचा जर का वापर केला तर हे फायदे आपल्याला शेतकऱ्यांना नक्कीच मिळू शकतात.
1: सर, आता जैविक खतांचे जे प्रकार आहेत आणि कोणत्या पिकांसाठी आपण ते वापरू शकतो?
0: जैविक खतांचे प्रकार मध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू जसे रायझोबियम, अझोटोबॅक्टर, ऍसिटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, निळे हिरवे शेवाळ, अझोला हे आहेत. त्यानंतर दुसरे आहेत ते स्फुरद विरघळणारे जीवाणू, त्याला आपण फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो, किंवा पालाश विरघळणारे जीवाणू त्याला पोटॅश सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो. तसेच सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जीवाणू आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे विघटन करणारे उपलब्ध करून देणारे जीवाणू असे प्रकार येतात. उदाहरणादाखल सांगायचे म्हटले तर या या खतातील अझोटोबॅक्टर हे जीवाणू मुळांभोवती राहून सहजीवी पद्धतीने कार्य करतात. या खतांमुळे

0: हेक्टरी 15 ते 20 किलोग्राम नत्र स्थिर होण्यास मदत होते आणि जीवाणू हवेतील मुक्त नत्र म्हणजे जो 78% हवेमध्ये जो नत्र आहे तो मुक्त नत्र शोषून घेऊन ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं कार्य करत असतात. हे जीवाणूयुक्त खत आहे. एकदल आणि तृणधान्य पिकांसाठी वापरावे. द्विदल पिकांमध्ये याचा वापर करू नये. कोणत्या अझोटोबॅक्टरचा? द्विदल पिकांसाठी वेगळे आहेत. याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, भात, कापूस, वांगी, मिरची, बटाटा यांसारखी एकदल पिकं घ्यावीत. रायझोबियम हा जो जीवाणू आहे हा सुद्धा सहजीवी पद्धतीने कार्य करत असतो. हा जीवाणू द्विदल पिकांसाठी वापरायचा.
1: अच्छा.
0: द्विदल पिकांमध्ये मुळांवर गाठी तयार करून आपण पाहतो ते जी मुळांच्या ज्या गाठी असतात थोड्याशा त्याच्यात लेग हिमोग्लोबिन असल्यामुळे अशी गुलाबी रंगाची दिसतात. जर का तुम्ही मुळं पाहिलीत तर त्यामध्ये झाडाचे अन्न जे आहे ते पिकांना उपलब्ध करून देत असतात. म्हणजे हवेतील नत्र हा त्या मुळांमध्ये गाठीमध्ये गोळा करून तो पिकांना उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर साधारण द्विदल पिकांसाठी हेक्टरी 50 ते 200 किलोग्राम नत्र हा जमिनीत स्थिर करू शकतो इतकी त्याच्यात ताकद आहे. त्यानंतर निरनिराळ्या द्विदल पिकांसाठी विविध प्रकारचे रायझोबियम गटाचे जीवाणू यामध्ये वापरले जातात. आता रायझोबियम मध्ये वेगवेगळे गट आहेत जसे चवळी गट, हरभरा गट, वाटाणा गट, घेवडा गट, अल्फा अल्फा किंवा बरसिम गट.
1: बरोबर.
0: हे असे वेगवेगळे गट आहेत त्यानुसार आपण ते पिकांसाठी रायझोबियमचा वापर करायचा. त्यानंतर येतो अझोस्पिरिलम. हे सुद्धा जीवाणू खत आहे. हे तृणधान्य व भाजीपाला पिकांच्या मुळांभोवती राहून नत्र स्थिर करण्याचं कार्य करत असतात. हे अझोटोबॅक्टर पेक्षा जास्त नत्र पिकांना पुरवतात आणि पीक वाढीस पोषक सेंद्रिय रसायने देखील तयार करतात त्यामुळे उत्पादनात वाढ होत असते. चौथं जे आहे ते बायझेरेंकिया जीवाणू खत. हे सहजीवी पद्धतीने कार्य करणारं जीवाणू खत आहे. ह्या जास्ती करून आम्लधर्मी जमिनी ज्या आहेत म्हणजे आपल्या कोकणातल्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनींमध्ये याचा वापर जास्त करावा. हे जीवाणू शेंगा वर्गीय पिकांमध्ये वापरू नयेत तर एकदल आणि तृणधान्य या पिकांसाठी वापरावेत.
1: अच्छा.
0: उदाहरणार्थ भात.
1: सर, आता भात पिकामध्ये सुद्धा प्रामुख्यानं अझोलाचा जो वापर केला जातो आणि तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तर याविषयी मग काय सांगाल?
0: छान प्रश्न विचारलात. अझोला ही एक वनस्पती आहे, पान वनस्पती आहे आणि ती डबक्यांमध्ये किंवा इतर सांडपाण्याच्या ठिकाणी वाढते. वनस्पती अनाबेना अझोली या शेवळाबरोबर सहजीवी पद्धतीने वाढते आणि हवेतील नत्र जो आहे मुक्त नत्र आहे तो स्थिर करते आणि याचा उपयोग प्रामुख्याने भात पिकांमध्ये केला जातो. हे एक चांगलं हिरवळीचं खत होऊ शकते. तसेच या खतांच्या वापरामुळे हेक्टरी 100 ते 150 किलोग्राम नत्राचा पुरवठा भात पिकाला हा होत असतो.
1: अच्छा.
0: होऊ शकतो. मग हे तयार करण्यासाठी काय करणं? अगदी सोपी पद्धत आहे. तर विटांचा एक बांध केला साधारण 2 मीटर बाय 1 मीटर आणि उंचीला 15 सेंटीमीटर, खूप खोल नाही, अशी एक छोटीशी टाकी करायची. ती विटांची तुम्ही तयार केली त्याच्यावरती तुम्ही प्लास्टिक टाका.
1: बरं.
0: प्लास्टिक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक 20 ते 25 किलो चाळलेली माती ही खाली पसरवा आणि त्याच्यावरती 10 किलो रॉक फॉस्फेट हे टाकणं गरजेचं आहे. त्यामध्ये 5 किलो शेण मिक्स करायचं आहे आणि हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्यानंतर हे साधारण प्रति एकरी डोस आहे आणि त्यामध्ये पाण्याची जी उंची आहे ती साधारण 15 सेंटीमीटर ठेवायची आहे. यामध्ये 500 ग्रॅम अझोला कल्चर सोडा.
1: अच्छा.
0: हा, फक्त 500 ग्रॅम प्रति स्क्वेअर मीटर या हिशोबाने तुम्ही सोडा तर एक साधारण 1 ते 2 आठवड्यामध्ये अझोला हा पूर्ण तलाव कव्हर करून टाकेल.
1: बरं.
0: त्यानंतर दररोज 1-2 किलो काढून तुम्ही पिकांना वापरू शकता आणि हे करत असताना एक आठवड्याला पुन्हा 2 किलो शेण टाकणं गरजेचं आहे. अझोला काढाल तसं तुम्हाला त्याच्यात वाढ होण्यासाठी थोडं शेण टाकण्याची गरज आहे आणि पाणी जे आहे ते 1/4 पाणी बदलणं सुद्धा गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: तर याप्रमाणे 2 आठवड्यातून ताजे पाणी देण्याची त्याच्यात आवश्यकता आहे जुने पाणी काढून आणि दर 6 महिन्यातून एकदा तरी पाण्याची टाकी ही रिकामी करणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: ती रिकामी करून तुम्ही परत त्याच्यामध्ये नवीन पाणी हे फ्रेश पाणी भरणं गरजेचं आहे आणि यासाठी टेम्परेचर मेंटेन करण्याची इतकी गरज पडत नाही कारण की साधारण 25 ते 35 डिग्री सेल्सिअस ह्या वातावरणातच आपलं हे होत असतं आणि त्याचा सामू जो आहे तो साधारण आम्लधर्मी म्हणजे साधारण 5.5 ते 7 म्हणजे उदासीन पर्यंत हा असला पाहिजे. अशा रीतीने जर का अझोलाची वाढ केली तर आपल्या शेतीसाठी हे एक उत्तमरित्या चांगल्या रीतीने हिरवळीचं खत हे उपलब्ध होऊ शकेल. अझोलाचा दुसरा फायदा असा आहे का हा आपण वैरण म्हणून गुरांना सुद्धा देऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे
1: दुहेरी फायदा
0: याचा होऊ शकेल.
1: म्हणजे भात पिकासाठी तर आहेच आणि जनावरांसाठी सुद्धा होऊ शकतो.
0: बरोबर. हे झाले आपणत्र स्थिर करणारे जीवाणू. यानंतर जो आहे तो एक स्फुरद विरघळणारे जीवाणू, कारण खतांमार्फत जो फॉस्फरस जमिनीत टाकतो हा पिकांना लगेच उपलब्ध होत नसतो, तो जमिनीमध्ये स्थिर होतो आणि तो स्थिर झालेलं खत आहे ते ह्या जीवाणूंमार्फत विरघळवून पिकांना उपलब्ध करून दिलं.
1: बरोबर.
0: तर यासाठी बॅसिलस मँगेथेरियम, बॅसिलस पॉलीमिक्सा किंवा सुडोमोनास प्लुरोसरेन्स, सुडोमोनास स्ट्राटा हे जे जीवाणू आहेत

0: यांचा वापर केला जातो. किंवा बुरशीजन्य सुद्धा आहे ज्याच्यामध्ये पेनिसिलियम आहे, ह्या पीएसबी म्हणजे फॉस्फरस विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर पिकांमध्ये आपण करू शकतो.
1: अच्छा सर, आता तुम्ही हा उल्लेख केलात की या खतांचा आपण वापर करू शकतो, पण त्याची काही पद्धत म्हणजे कसा नेमका केला पाहिजे?
0: छान. जीवाणू खत वापरण्याच्या पद्धती, जीवाणू खत हे आपण बियाणांना अंतरक्षीकरण करून वापरू शकतो, तसेच रोपांच्या मुळांवरती अंतरक्षीकरण करूनही वापरू शकतो, आणि जीवाणू खतांचे मातीमध्ये अंतरक्षीकरण करून वापर करू शकतो. जे जीवाणू आपण बियाणावरती वापरायचे आहेत ते काय करायचं असतं की त्या जीवाणू खतांचं जे पाकिट असतं ते पाकिट तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं एक असं सोल्युशन तयार करायचं आहे, आणि त्याच्यामध्ये जे बियाणं आहेत हे त्याच्यामध्ये टाकून त्यांना सगळ्या बाजूने लागेल अशा रीतीने चोळायचंय, आणि ते चोळलेले जे बियाणं आहेत ते बियाणं एका स्वच्छ कागदावरती सुकवायचे आणि लगेच त्यांचा लागवडीसाठी वापर करायचा. दुसरा जो प्रकार आहे तो रोपांची वाढ झालेली असते आणि मग त्यांच्या ज्या मुळांमार्फत तुम्ही याचा वापर करू शकता. जसे जीवाणू खतांचं पाकिट एक पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं द्रावण तयार करायचं, आणि साधारण 10 लिटर पाण्यामध्ये एक पाकिट जर का टाकलं 250 ग्रामचं तर ते द्रावण तयार होईल. त्याच्यामध्ये रोपांची मुळं जी आहेत ती 5 मिनिटं बुडवून ठेवणे, आणि बुडवून ठेवल्यामुळे काय होईल ते जे जीवाणू आहेत ते त्याच्या मुळांना चिकटतील आणि आपण लागवडी करताना ते त्याच्यासोबतच जातील. त्यामुळे या पद्धतीने आपण एक अंतरक्षीकरण करू शकतो. तसेच सेंद्रिय खत आहेत म्हणजे शेणखत, याच्या मार्फत जीवाणू खत ही मिक्स करून किंवा गांडूळ खत यांच्या मध्ये मिक्स करून आपण ते जमिनीमध्ये देण्याची पद्धत सुद्धा आहे. या रीतीने आपण जीवाणू खतांचा वापर हा करू शकतो
1: नक्कीच.
0: यामध्ये जर का आपण जमिनीमध्ये जीवाणू खत जी आहेत स्प्रे पंपाद्वारे सुद्धा आपण जमिनीत देऊ शकतो, जेणेकरून रोप आहेत त्यांच्या मुळांपाशी त्यांचं संख्या ही वाढण्यास मदत होऊ शकेल.
1: सर, एकंदरीत बघितलं आपण तर हिरवळीची खत आणि जैविक खत ही म्हणजे शेतीच्या दृष्टीने खरं तर महत्वपूर्ण अशी आहेत, आणि यांचा वापर आपण चांगल्या प्रकारे केला तर नक्कीच रासायनिक खतांच्या वापरावर आपण थोडस नियंत्रण आणू शकतो की जेणेकरून या खतांच्या वापरामुळे उत्पादन वाढेल आणि नक्कीच शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्रोत सुद्धा चांगला निर्माण होईल. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय छान मार्गदर्शन आणि सगळी सविस्तर अशी माहिती सर्व शेतकरी बांधवांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण हिरवळीचे खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

0: ही आहे अस्मिता वाहिनी।
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच।
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत।
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत।
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव।
3: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती।
4: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी।
3: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर। प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
4: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा।
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच।
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत।
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत।
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव।
0: महिला T20 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि पाकिस्तान या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सहक्षेपित आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून केलं जात आहे। हे वर्णन रेडिओ सेट आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर प्रसारित होईल। अस्मिता वाहिनीचे नियोजित कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित होतील। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी।
5: हाय, मी शर्वरी।
6: नमस्कार, मी रोहित।
7: मी सुखदा।
8: आणि मी रेवा।
9: आम्ही खूप भांडतो,
6: आम्ही चर्चा करतो,
10: आम्ही गप्पाही मारतो,
11: आम्ही मजा मस्तीही करतो,
6: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
12: आपुलकी आहरार
6: प्रत्येक मंगळवारी
13: दुपारी 12 वाजता
14: वनिता मंडळात
6: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर।
13: आपुलकी या घरात।
6: प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
12: आपुलकी या घरात।

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शिक्षक दिनानिमित्त देशाचं शिक्षकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन। राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान। समाजात मैत्रीपूर्ण मतभेद आणि सकारात्मक विचारमंथनाची संस्कृती रुजवणं महत्वाचं असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन। आगामी 72 तास युक्रेनवरचे हल्ले थांबवण्याचा रशियाचा निर्णय। सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश। आणि दहीहंडी